नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kilo हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 22 वैशाख 1948 अर्थात 12 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आता आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगळध्वनीनं.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजतायत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आशा भोसले यांना श्रोते हो आपण ऐकत होतात. गदी माडगूळकरांचे गाणं होतं. श्रोते हो, अशी दुर्मिळ आणि अभिजात संगीत ऐकण्यासाठी, अशी दुर्मिळ गाणी ऐकण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेले राहा. यासाठी डाउनलोड करा न्यूज ऑन एअर हा मोबाईल ॲप आणि असं अभिजात संगीत फक्त आणि फक्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, अर्थात 537.6 मीटर्स, अर्थात 558 किलोहर्ट्सवर हा आमचा USP आहे.

वाणी जयराम यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोतेहो भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.

आनंदी। आजच्या कार्यक्रमात मी आपल्यासोबत सुलभा सौमित्र। कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? उठलात ना? हो श्रोते हो, सध्या मे महिना सुरू आहे आणि मे महिना म्हणजे लग्न सराई देखील असते आणि लग्न म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्या, त्यात साडी हा आमच्या बायकांच्या जिव्हाळ्याचा, आपुलकीचा, खूप खूप खूप जिव्हाळ्याचा असा विषय हो की नाही। खरं तर बायकांना साडी नेसणं आवडो न आवडो, एखादी जपून ठेवलेली साडी प्रत्येकीच्या कपाटात असते हो की नाही। बायका ती साडी वारंवार नेसणं टाळतात, आवडती म्हणून नव्हे तर त्या साडीतला स्पर्श उडून जाऊ नये एवढ्याचसाठी। त्या जपतात तिच्या घडीतली ती ऊब, म्हणजे खरं तर दिसायला एकदम साधीशीच असते कधी कधी ती साडी, मग त्यांची ती आवडती साडी, पण त्या साधेपणातलं कौतुक अगदी ओसंडून वाहत असतं प्रत्येक बाईच्या डोळ्यांमध्ये। बघा तुम्ही त्या साडीवर एक नजर अशी टाकली की तिचं जे कौतुक असतं ते सगळं तिच्या डोळ्यात दिसतं। बाई स्पर्शाबद्दल बोलत नाही चार चौघात, ती जपते तिचं अस्सल प्रेम एकांतात। तशीच असते बाईची आवडती एखादी घडी, खूप दिवसापासून न धुतलेली एखादी साडी म्हणजे नमुना असते तिच्या गुंतलेल्या आठवणींचा। तो रंग तिच्या मनाचा असतो, त्याच्यात चेहरा असतो कुणाचा तरी। आणि आम्हा बायकांच्या कपाटात अशा गोधडीलाही न जुमानणाऱ्या कित्येक साड्या उब देत पहुडलेल्या असतात, आईपणाचा स्पर्श देणाऱ्या, बापाने भर मांडवात पांघरलेल्या, प्रेमाच्या माणसाचा सुगंध देणाऱ्या सगळ्याच साड्या अशा ज्या असतात, त्या सगळ्या सगळ्या सगळ्या साड्या सांभाळून ठेवतात बायका। प्रेम म्हणजे रंगसंगती, कापडाचा पोत किंवा किंमत, ह्या सगळ्यांना झुगारून ह्या सगळ्यांच्या पुढे, ह्या सगळ्यांच्या पलीकडे आयुष्याला लपेटून घेणारं काहीतरी असतं जपून ठेवलेल्या साडीमध्ये। मग एखादीसाठी ती प्रेम असू शकतं, जखमावर फुंकर घालणाऱ्या हळदीसारखं अगदी पिवळं धम्म ते प्रेम असू शकतं, कुणाचं हिरवं चर्द असू शकतं। खरं तर रंग महत्त्वाचा नाही, पण हे सुगंधाचं संचित असतं सगळं। या साडीच्या घडीत गुंतून ठेवतं दर क्षणी, आणि हे गुंतणं हे वेळेनुसार काळानुसार आपोआप वाढत वाढत वाढतच जातं। आणि ही जपून ठेवलेली घडी, साडीची घडी, यातला आनंद हा जगण्यासाठी प्रत्येक बाईला उभारी देणारी असतो। बघा पटतंय ना?

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे 537.6 meters अर्थात 558 kilohertz. 6:35 झालेली आहेत. आता आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम असे आहेत. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात घोसाळी पिकाची लागवड याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. यामध्ये हातापायाला मुंग्या येणं कारणं आणि उपाय या माहितीचा भाग आज चौथा. आणि ही माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर उत्कर्ष शहा. 6:50 नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम परिसर. विषय आहे वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण या माहितीचा भाग चौथा. यात सहभागी होते डॉक्टर गजानन खडसे. 7:00 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये चित्रपट सरहद्दीच्या आल्याड पल्याड या मालेत चौरंगी लेन या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. 7:45 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 9:00 नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आज भाग दुसरा. 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखिका स्मिता जोगळेकर. श्रोते हो, आज 12 मे जागतिक परिचारिका दिन. यानिमित्ताने आमच्या आजच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमात रुग्णसेवेचे अनुभव या कार्यक्रमात अधिपरिचारिका उमा कानिटकर यांची मुलाखत. 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. 5:30 युववाणी कार्यक्रम. 7:30 माझा आवार माझे शिवार कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला याविषयी प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची मुलाखत. 7:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि 10:30 नभोनाट्य कळत न कळत लेखक सुरेश खरे. आमच्या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत. 10:30 पंडित उल्हास बापट यांचं सदुर्वादन राग चारुकेशी. 2:30 कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग मुलतानी. 5:02 पंडित राजेंद्र भावे यांचं सतारवादन राग पटदीप. आणि 10:10 मिलिंद चित्तल यांचं गायन राग जोग आपल्याला ऐकता येईल. हे होते आमच्या अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र

0: शहरात आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान 35 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. ठाणे, रायगड, पालघर इथे आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि काही भागांमध्ये, मुख्यत्वे करून पालघर आणि रायगड या भागांमध्ये, वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण ऐकता आहात. सकाळचे 6:40 झालेली आहे तथा कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. घोसाळी ही सर्वांची आवडीची भाजी आहे. कोकणात आणि मुंबईमध्ये याला जास्त मागणी आहे. घोसाळीचे दोडक्याप्रमाणे फुले पाने याबाबतीत साम्य आहे. घोसाळीची फुलं एकलिंगी असतात. नर फुल झुपक्याने आणि मादी फुलं एक एक वेलाच्या बेचक्यात असतात. घोसाळीची फुले दुपारी उमलतात, त्यामुळे नैसर्गिक संकर होण्याची शक्यता कमी असते. घोसाळी फलधारणेसाठी कृत्रिमरित्या संकर करणे फायदेशीर होते. घोसाळी फळावर स्पष्ट अशा शिरा किंवा धारा नसतात. महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यात घोसाळीची लागवड होते. वाळलेल्या घोसाळ्याच्या सालीचा ब्रश म्हणून वापर करतात. महाराष्ट्रात मराठवाड्यात घोसाळीला बिनधारीचा दोडका असे म्हणतात आणि दोडक्याला धारी दोडका म्हणतात. घोसाळी पित्तनाशक आणि वायुनाशक आहे. घोसाळी कफकारक, थंड, वातूळ, अग्निदीपक आणि कफकारक आहे. रेताड हलकी जमिनीपासून भारी जमिनीत घोसाळी लागवड करण्यास सर्व जमिनी उपयोगी आहेत. भरपूर सेंद्रिय खत या पिकासाठी योग्य ठरतं. उष्ण आणि दमट हवामान योग्य आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान असेल तर फुलांची संख्या वाढते. तापमान 18 ते 34 अंश सेंटीग्रेड चालते. खरीपात जून जुलैमध्ये या पिकाची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात आणि जानेवारीमध्ये लागवड केली जाते. जमिनीची नांगरट आडवी उभी करून कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात. जमीन बारीक आणि भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखताची मिसळण करावी. नत्र 50 किलो, स्फुरद 50 किलो, पालाश 50 किलोचा वापर करावा. एकंदरीत समतोल खत व्यवस्थापन करावे. आळे किंवा सरी पद्धतीने लागवड करता येते. सऱ्या करून बिया टोकण करावी. पेरणीपूर्वी जमीन ओलसर पाहिजे. दोन्ही सरीतील अंतर 2 मीटरपर्यंत असावे. 2 वेलीतील अंतर 1.5 ते 1.5 मीटरपर्यंत असावे. बी टोकण केल्यावर लगेच पाणी देऊ नये. पाण्याने बी कुजण्याची शक्यता असते. घोसाळी BNAA 200 PPM द्रावणात 24 तास भिजत ठेवाव्यात आणि नंतर पेरणी करावी. हेक्टरी 2 ते 2.5 किलो बी पुरेशी होते. रोपाची उगवण झाल्यानंतर सतत खुरपणी करून तण काढून रान स्वच्छ करावे. जमिनीला भेगा पडता कामा नये. घोसाळीसाठी मांडव घालणे आणि द्राक्षासारख्या तारांचा आधार देऊन वेलाची वाढ करता येते. या वेल मांडवावर वेल गेल्यावर पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्याने फुलांची संख्याही वाढत जाते. मांडवासाठी बांबू वापरावा. 40 ते 60 दिवसांनी फुले येतात. फुले उमलल्यानंतर 15 ते 20 दिवसात काढण्यायोग्य कोवळी फळे तयार होतात. दर 5 दिवसांनी तोडा होतो. एकंदरीत 6 ते 7 वेळा मोडणी करता येते. हेक्टरी 40 टनांपर्यंत उत्पादन घेता येते. मुंबईसारख्या शहरात घोसाळीला चांगला भाव मिळतो. घोसाळीची फळधारणा होण्यासाठी संजीवकांचाही वापर करावा, त्यामुळे मादी फुलांची संख्या वाढून उत्पादन वाढवता येते. घोसाळीला पाणी लागवडीनंतर 1 आठवड्याने द्यावे. खरीपात गरज लागल्यास पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फुले आल्यानंतर फळधारणा होईपर्यंत पाणी देणे आवश्यक आहे. साधारणपणे लागवडीनंतर 80 दिवसांनी फळे काढणी सुरू होते. घोसाळीची कोवळी फळेच काढावीत. खरीप हंगामात सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत काढणी होते आणि उन्हाळी हंगामात मे ते ऑगस्टपर्यंत काढणी सुरू असते. घोसाळीच्या फारशा सुधारित जाती नाहीत, तरीसुद्धा आज काही सुधारित वाण बाजारात आले आहेत. त्यामध्ये भारतीय कृषी संस्था दिल्ली येथे विकसित केलेली पुसा चिकनी ही जात स्थानिक जातीपेक्षा लवकर काढणीसाठी येते. गडद हिरव्या रंगाची फळे असतात. एका वेलीला 15 ते 16 फळे लागतात. घोसाळी टिकाऊ असल्याने दूरपर्यंत पाठवता येतात. बाजारात यांचा भावही मिळतो म्हणून शेतकरी बंधूंनी घोसाळी

0: डाळी लागवड करून अर्थार्जनाचा फायदा मिळवावा.
1: घोसाळी पिकाची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात श्रोते हो आत्ता आपण ऐकत होतात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी, काय सांगाल?
1: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते, त्यानी मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
0: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
1: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं, स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस, कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं, किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही, किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं, तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत म्हणजे बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
1: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होत आहे, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी, तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिनेच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं, तर तुम्हाला प्रत्येक 5 to 6 months नंतर बी12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ, बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे. तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
0: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
1: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 to 6 months तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे, TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे, HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होतंय, अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
0: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
1: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलॉसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
0: डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि

0: आता पाहायला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
1: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील. जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो, यासाठी शाळा कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याचीसुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम, अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
0: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
1: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो, तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
0: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
1: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केली जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
0: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमाअंतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. यांच्याशी बातचीत केली होती शामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: क्रीडांगणे डेल्ही कैपिटल्स दलेन पंजाब किंग्स दलं त्रिस्तोभिः पराजितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झ वर ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत। श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेले आहेत। आता ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: रसिकहो, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सेमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये. तिथूनच तिचा एकटेपणा अधोरेखित होत जातो. चित्रपटाच्या शेवटी परमोच्च बिंदू गाठतो. वर्तमानाशी जणू तिचं काही नातंच उरलेलं नाही. कॅमेरामनने केलेल्या छायाप्रकाशाच्या योजनेतून, रंगसंयोजनातून देखील तिचं एकाकीपण वातावरणावर आपली छाया पसरून टाकतं. व्हायोलेट स्टोनहॅम मुलींच्या कॉन्व्हेंट शाळेतली शिक्षिका, अविवाहित, वृद्धाश्रमात एक मोठा भाऊ, भाचे मंडळी परदेशात स्थायिक झाली आहेत, नाही म्हणायला घरातला बोका सर टोबी आणि जुने फोटो आल्बम, करण्याचा कित्येक वर्षात न लावलेला फोनो, ही तेवढी साथीदार मंडळी आहेत. ती जीव तोडून शेक्सपियर शिकवत असताना विद्यार्थिनींचे आपापले उद्योग चालू. तिला सोबत आहे ती शेक्सपियरच्या पात्रांची. शाळेत नवी प्रिन्सिपॉल येते. व्हायोलेटचं वय प्रकृतीचं कारण सांगून तिच्याकडून इंग्रजी विभागाची जबाबदारी काढून घेते. व्हायोलेट आणखी एकाकी होते. भावाला भेटायला जाते तेव्हा वृद्धाश्रमात जणू तिला तिचाच भविष्यकाळ दिसतो. भासरं पत्रातून बोलवतात पण तिच्या गतस्मृती भारतातच आहेत, त्याच तिच्या सोबती आहेत. माजी विद्यार्थिनी लग्नप्रसंगी भेटत असतात. अशीच एक माजी विद्यार्थिनी नंदिता तिला भेटते समरेश या तिच्या प्रियकरासोबत. तिच्या आस्थेनं व्हायोलेट सुखावते. कधी दोघं तिला आपल्याबरोबर फिरायला घेऊन जातात. तिची संध्याकाळ तरुण होऊन जाते. समरेशला ऑफिसच्या कामासाठी ती आपलं घर सोपवते. त्यांच्यामुळे आपलं आयुष्य आणि घर तरुण उत्साहानं भरल्यासारखं तिला वाटतं. ती दोघं मात्र एकांतासाठी तिच्या अनुपस्थितीत घराचा वापर करत असतात. चित्रपटातले लग्नप्रसंग व्हायोलेटला एका न झालेल्या लग्नाची आठवण करून देत राहतात. त्या लग्नाचं ठिकाण आहे कब्रस्थान. स्वप्नात डेव्ही वधुवेशातल्या तरुण व्हायोलेट बरोबर शपथ घेतो मृत्यूपर्यंत साथ करण्याची, आणि शपथ पूर्ण होतात तो शवपेटीत पाय ठेवतो. वधुवेशातलं शुभ्र अवगुंठन उडून झुडुपावर जाऊन अडकतं, उद्ध्वस्तपणाचं प्रतीक बनून. व्हायोलेटला मिळालेली नंदिता समरेशची साथ वर्षभरानं ख्रिसमसच्या संध्याकाळी धक्कादायकरित्या संपते. ती नवपरिणीत जोडप्याला ख्रिसमस केक भेट देणार असते, पण आपण बाहेरगावी जाणार असल्याचं दोघं कळवतात. तरीही त्यांना सरप्राईज देण्याच्या विचारानं ती त्यांच्या घरी पोहोचते आणि बाहेरच्या अंधारात उभी राहून पाहते तर काचेपलीकडे घरात पार्टीचा जल्लोष चाललेला आहे. ती साथसंगत म्हणजे आपल्या आपुलकीचा अपमान, आपल्या एकाकीपणाची टिंगलटवाळी होती हे विदारक सत्य काचेपलीकडच्या प्रकाशात नाचत असतं. तिच्या तोंडी शेक्सपियरच्या किंग लियरचे शब्द येतात. प्रे डू नॉट मॉक मी, मी एक अत्यंत मूर्ख प्रेमळ म्हातारा आहे. चित्रपटात कुठेही आघाती नाट्य नाही. त्या नाट्याचा पोत फार तरल आहे. जेनिफर कपूरची मध्यवर्ती भूमिका या गुणी अभिनेत्रीच्या सामर्थ्याचा विलक्षण साक्षात्कार करून देणारी आहे. तिच्या या आविष्काराला तेवढीच समर्थ साथ मिळाली आहे ती अशोक मेहता यांच्या छायाचित्रणामुळे. चित्रपटाचा आशय आणि तो व्यक्त करण्यासाठी वापरलेलं तंत्र यांचं अद्वैत म्हणजे हा इंग्रजी भाषेतला चित्रपट.
0: चित्रपट सरहद्दीच्या

पल्याड पल्याड या मालेत 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागतो.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: आजादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोड़कर एक भारत का आधुनिक स्वरूप गढ़ा था. तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है.
0: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री धाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालय

च्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे. तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15 ते 20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालं आहे. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. T20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण

कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
5: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानिटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

छोटे हो आज 12 मई। जानेवारी 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिवस म्हणून निवडण्यात आला। हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांचा जन्मदिवस आहे। श्रोत्याहो, नर्सिंग हा केवळ एक व्यवसाय नसून ती मानवी सेवेची आणि करुणेची एक अनमोल कला आहे। नर्स म्हणजे परिचारिका, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे। म्हणजे जे दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस रुग्णांची काळजी घेत असतात। अनेक परिचारिकांना, नर्सेसना रुग्णांना बरं होताना पाहण्यात आणि त्यांना मदत करण्यात खरा आनंद मिळतो। रुग्णांच्या शारीरिक जखमांवर मलमपट्टी करण्यासोबतच त्यांच्या

भावनिक वेदना समजून घेऊन त्यांना आईसारखी माया देण्यामध्येच परिचारिकांचं मोठंपण आहे. आणि म्हणूनच हा दिवस कृतज्ञता म्हणून आपण साजरा करतो.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का?
1: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः 4 स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
0: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधीही?
1: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप कधी किमान मर्यादा
0: पण कमाल मर्यादा
1: अशी काही फिक्स नाही.
0: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीय माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
1: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ॲक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन्स आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लाँच झालेली आहे. त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक स्कीम करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधलं इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतो, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असेल.
0: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे, आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आत्ता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
0: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
1: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्रींनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे, आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे, आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागते, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ॲपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळ्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की ते 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
0: नक्कीच सर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ह्याचा ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
1: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतो.
0: सर, आता 2024 ते 2029 जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आले आहेत का?
1: आत्ता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतो, जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आत्ता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टोकरन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
0: बरोबर आहे सर, आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टींचा आपण

0: आपल्या विकासामध्ये तशा पद्धतीने वापर करतोय.
1: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आत्ता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
0: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
1: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रीच टू अनरीच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्याशी गप्पा मारणारच आहे, पण विक्रम्स फिटनेसच्या प्रभात रोडवरच्या ब्रांचमध्ये अनेक जणांना मी भेटतीये, त्यांचे अनुभव ऐकतीये. बघूया आज कोण आहे आपल्यासोबत. नमस्कार, तुझं नाव सांग.
3: नमस्कार, माझं नाव आभा आहे.
2: आता तू विक्रम्स फिटनेसमध्ये का आलीस, कारण तुझ्याकडे बघून मला हे जाणवतं की तू ऑलरेडी फिट आहेस, तर तुझं काय कारण होतं इथे येण्यामागचं, तू काय करतेस या सगळ्याबद्दल.
3: मी बाय प्रोफेशन सीए आहे.
2: बरं.
3: आणि मला जनरल फिटनेस आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये इंटरेस्ट होता.
2: अच्छा.
3: आणि माझ्या घरी विक्रम फिटनेसची पॅम्पलेट आली.
2: बर.
3: तर म्हणून मी एकदा आले आणि मग येऊन मला कळलं की इथे दोन्ही डाएट आणि एक्सरसाइज मध्ये हेल्प होते.
2: ओके.
3: तर म्हणून मग मी जॉईन केलं.
2: अच्छा. आता तू सीए आहेस, सो बैठक काम असेल तुझं, सो यामध्ये तुला काय कसा फरक जाणवला इथे येण्याआधी आणि आता आल्यानंतर?
3: इथे येऊन असं वाटतं की माझे एनर्जी लेवल्स खूप इम्प्रूव्ह झालेत.
2: ओके.
3: रोज सकाळी ऍक्टिव्हिटी होते आणि ओव्हरऑल फिटनेस आणि एनर्जी मध्ये इम्प्रूव्हमेंट झाली.
2: आणि विक्रम सरांच्या डाएट बद्दल काय सांगशील?
3: डाएट नेहमीच घरचं जेवण आहे, म्हणून ते घरी फॉलो करायला खूप इझी आहे.
2: सो या फिटनेस लेव्हल मध्ये तुला कसा फरक जाणवला? आता किती दिवस तू येतेस इथे?
3: माझे 3 महिने झाले.
2: बरं.
3: आणि त्याच्यात 2 महिने मी पर्सनल ट्रेनर बरोबर वर्कआउट केला.
2: अच्छा.
3: तर त्याच्यामुळे असं वाटतंय की माझे स्ट्रेंथ लेवल्स इम्प्रूव्ह झालेत.
2: सो त्याचा फरक आपल्याला दिवसभराच्या रुटीन मध्ये पण चांगलाच जाणवत असेल.
3: हो. त्याच्यामुळे असं जास्ती ऍक्टिव्ह वाटतं.
2: ओके ओके.
3: आणि एनर्जेटिक.
2: म्हणजे वेट लॉस नाही तर फिटनेस साठी तू इथे आलीस आणि जे तुला अचीव्ह झालेलं इथे येऊन.
3: हो, म्हणजे मला फिटनेस मध्ये जास्त इंटरेस्ट होता तर ते माझं अचीव्ह होतंय.
2: ओके, थँक्यू. आभाच्या केस बद्दल आपण विक्रम कडून जाणून घेऊया. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011335000 9011335000 90111. सो विक्रम, जसं आपण सांगतो केवळ वजन कमी करणं एवढा एकच उद्देश असतो असं नाही. बऱ्याच जणांचे मेडिकल प्रॉब्लेम्स असतात जे रिझॉल्व्ह करायचे असतात. जसं आता ही आभाची केस आहे, 28, म्हणजे अगदी युथ आजचे जे आहेत सगळे त्यांच्यासारखंच, की त्यांना फिटनेस फ्रीक पण काही जण असतात तशी ती दिसतीये.
4: सी, मला मी नेहमी म्हणतो की फिटनेस या बाबतीत तहान लागल्यानंतर विहीर खणायला लागायचं हा ऍटिट्यूड ठेवू नये. आणि आज मला आभाकडे बघून चांगलं असं वाटतं की ह्या अशा एज ग्रुपमध्ये, ज्या एज ग्रुपमध्ये तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी मित्रमैत्रिणी आय एम शुअर की पिझ्झा खात असतील, बर्गर खात असतील, फिटनेस कडे कोणी लक्ष देत नसेल, कोणी उशिरा झोपत असेल, अशा ह्या एज ग्रुपमध्ये आभा जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा ती ऑलरेडी फिट होती. कुठलेही मेडिकल प्रॉब्लेम्स नाही, पिरियड ऍब्सोल्युटली रेग्युलर, वजन बघायला गेलं तर ते एकदम छान लिमिट्स मध्ये.
2: ओके.
4: आणि तिची रिक्वायरमेंट अशी होती की मला अजून माझी स्ट्रेंथ वाढवायची. ही अनफॉर्च्युनेटली अशी सिच्युएशन आहे आज की हा जो एज ग्रुप आहे, वय वर्ष 15 ते वय वर्ष 30, ह्या मुलांमध्ये मोस्टली जर का आपण बघितलं तर फिटनेसच्या नावाने काहीच
2: नाहीये.
4: म्हणजे फिटनेस कडे कम्प्लीट दुर्लक्ष आहे. नवीन नवीन खायच्या जागा शोधणे, नवीन नवीन पद्धतीचे खाण्याचे एक्सपेरिमेंट करणे, त्यानंतर उशिरा जागत राहणे, उशिरा झोपणे, या पार्श्वभूमीमध्ये आभाची परिस्थिती आताच इतकी चांगली आहे की आय एम शुअर की तिची नंतर हेल्थ ही अत्यंत छान पद्धतीने मेंटेन राहील. आपल्याकडे बेसिकली स्ट्रेंथ गेन आणि मसल टोनिंग थोडस करण्याकरता आली होती. मग त्यांनी पर्सनल ट्रेनिंग चालू केलं, सांगितलेले वर्कआउट अँड डाएट अत्यंत उत्तम पद्धतीने फॉलो करते, वेळेवर झोपते, आणि ऑफकोर्स तिला आता त्याचा रिझल्ट दिसायला लागला. दिवसभर एनर्जी लेवल्स वाढलेले असतात, जरा हलकं वाटतं, स्ट्रेंथ वाढते. पण हे प्रत्येकच व्यक्ती ह्यांच्या एज ग्रुप मधली का नाही करू शकत, मला कधी कधी प्रश्न पडतो. पेरेंट्सनी बेसिकली लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचं मुलीचं वजन व्यवस्थित आहे का नाही, हे प्रत्येक पेरेंटनी बघणं हे त्यांची जबाबदारी आहे. कारण का वजन एका लिमिटच्या हाताबाहेर गेलं की त्याच्यानंतर त्याच्यावरती ऍक्शन घेणं, त्याच्यापेक्षा आधीच ऍक्शन घेणं आणि पटकन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हेच त्या मुला किंवा मुलीसाठी फायद्याचं असतं, हे पेरेंट्सनी लक्षात घेतलं पाहिजे.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी

0: व्यायाम करून फिटनेस रखा। यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही। ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011335000 9011335000 विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार। निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
2: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
0: नमस्कार। अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। आजचा भाग खास आहे कारण विश्वास परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय। या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर। नमस्कार गौरीताई।
4: नमस्कार।
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं। 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची। सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला। नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली। 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती।
0: ओके।
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे। 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत। 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू।
0: अच्छा।
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत।
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com। आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे। तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना।
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते फुलते आणि बहरते सुद्धा। म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो।
0: अच्छा।
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो। 2014 आम्ही अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा लंडन जर्मनी न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत। जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे।
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना।
4: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे। मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली। या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रम कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
4: बडोदा अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
4: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित

0: मध्ये किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता कार्यक्रम भावधारा.

आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. सकाळचे 8 वाजता आहेत आता समाचार प्रभात, आणि त्यानंतर मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, आणि ठीक 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी समाचार प्रभात दिल्लीहून.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
2: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
1: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये 3रा भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खतं मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या

सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच शर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1,313 घसरून 76,015 बंद झाला तर निफ्टी 360 घट नोंदवून 23,816 बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे ICC पुरुषांच्या 1 दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर.
आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्व शर्मा यांचा आज शपथविधी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र

नंदा परचुरी। माधुरी शेवडे यांनी गायलेली ही रचना होती विनय राजवाडे यांची, आणि आता ऐकूया कौस्तुभ दातार यांना, मंगेश पाडगावकरांची ही रचना आहे।

0: नंदा परचुरे यांनी गायलेलं हे गीत होतं पद्मिनी बिनीवाले यांचं, आणि याला संगीत दिलं होतं बाळ पर्वे यांनी. आता आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेली देशभक्ती परचना डॉक्टर जयराम चव्हाण यांची, संगीतकार कानू घोष. त्याआधी एका कार्यक्रमाची आपल्याला आठवण करून द्यायची.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण

0: यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या देशभक्तीपर रचनेबरोबर श्रोते हो, आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईला आपली राजधानी स्थापणारा पहिला बिंब, राजा प्रताप बिंब याविषयीच्या माहितीचा पहिला भाग.
1: मुंबईला आपली राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब राजा प्रताप बिंब. यातलं प्रताप हे त्याचं नाव आणि बिंब हे आडनाव. हा गुजरातेतल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिंब ह्याचा भाऊ. हा गोवर्धन बिंब अनहिलवाडच्या चालुक्याचा मांडलिक. शके 1060 म्हणजेच इसवी सन 1138 मध्ये. आता इथे शके आणि इसवी सन ह्यामध्ये 78 वर्षांचं अंतर असतं. या पुढील भागांमध्ये आपण फक्त इसवी सनाचा उल्लेख ऐकणार आहोत. तर इसवी सन 1138 मध्ये हा गोवर्धन बिंब आपला भाऊ प्रताप बिंब ह्याला उत्तर कोकणावर स्वारी करण्याचे आदेश देतो.
2: आपल्या भावाच्या आज्ञेनुसार प्रताप बिंब सन 1138 जानेवारी महिन्यात उत्तर कोकणाच्या स्वारीवर निघतो. तो आधी पैठणला जातो. त्या काळी पैठणला भौम आडनावाचा संस्थानिक राज्य करत होता. तो या बिंबाच्या नात्यात होता. बिंब हे आडनाव देखील भौम या आडनावाचा अपभ्रंश आहे असं राजवाडे म्हणतात, जे पटण्यासारखं आहे. आता या भौमाकडे प्रताप बिंब तब्बल 2 वर्ष राहतो आणि सगळी तयारी पूर्ण होताच इसवी सन 1140 मध्ये प्रताप बिंब, त्याचा प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी, एक ब्राह्मण पुरोहित हेमाडपंत आणि 7 मराठा, मराठा म्हणजे सोमवंशी सूर्यवंशी मराठा, या सरदारांना घेऊन उत्तर कोकणाच्या दिशेनं कूच करतो. त्याच वर्षी तो दमणवरही स्वारी करतो आणि कोकणाधिपती शिलाहारांचा दमणवर राज्य करणारा दुर्बल मांडलिक राजा काळोजी सिरण्याचा पराभव करून दमणचंही राज्य जिंकतो. आता दमण विनासायास हाती आल्यानंतर प्रताप बिंब दमणच्या दक्षिणेकडचा प्रदेश सर करायला निघतो. दमणप्रमाणेच चिंचणी, तारापूर, पालघर, वसईपर्यंतच्या प्रदेशावर राज्य करणारा मांडलिक म्हणजे केळवे माहीमचा राजा बिनाजी घोडेलही प्रताप बिंबाला सहज शरण येतो. आता दमण ते वसईच्या खाडीच्या उत्तर किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश प्रताप बिंबाच्या ताब्यात आलेला असतो.
1: प्रताप बिंब इसवी सन 1142 मध्ये केळवे माहीम इथं स्वतःची राजधानी स्थापन करतो. बखरीत उल्लेख येतो ती हीच मूळ महिकावती. नव्यानं पादाक्रांत केलेल्या प्रदेशात आपल्या लोकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न म्हणून प्रताप बिंब आपला मुलगा महीबिंब ह्याला माणसं आणण्यासाठी चांपानेरला पाठवतो आणि आपला एक अधिकारी हरबाजी कुळकर्णी ह्याला दमणची व्यवस्था पाहण्यासाठी पुन्हा मागे धाडून देतो आणि आपला प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी ह्याला वालुकेश्वरापर्यंतचा म्हणजेच आत्ताच्या वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश सर करण्याच्या मोहिमेवर निघण्याची आज्ञा करतो. बाळकृष्णराव पुढच्या महिन्याभरातच वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणतो.

0: वाळकेश्वराच्या टेकडीवर, म्हणजे जिथे आज राजभवन किंवा आत्ताचं लोकभवन आहे, तिथे बाळकृष्णराव आपल्या सैन्याचा तळ ठोकतो आणि राजा प्रताप बिंबाला वाळकेश्वरात येऊन आपण पादाक्रांत केलेला प्रदेश पाहण्याची विनंती करतो. त्यानुसार प्रतापबिंब वाळकेश्वरात पोचतो. तिथे काही दिवस राहून तो वाळकेश्वराच्या साक्षीनं स्वतःला राज्याभिषेक करवून घेतो आणि स्वतःला दमण ते वाळकेश्वर पर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून घोषित करतो.
1: आता या मुक्कामात तो आपल्या समवेत आणलेल्या काही लोकांना नवीन प्रदेशाची जहागिरी देतो. उदाहरणार्थ गंगाधर नाईक सावखेडकर यांना पसपवली, म्हणजे आताच्या पवई नजीकचं पासपोली गाव, इनाम म्हणून देतो. तर विश्वनाथ पंत कांबळे किंवा कावळे यांना गोरेगाव नजीकचं पहाडी गाव वंश परंपरागत इनाम म्हणून देतो. वाळकेश्वरात काही दिवस मुक्काम करून राजा प्रताप बिंब पुन्हा केळवे माहीम इथे आपल्या राजधानीत येण्यासाठी निघतो. पण त्याचा परतीच्या प्रवासातला पहिला मुक्काम पडतो तो वहिनळे रांजणफर या गावात. आता ही गावं आत्ताच्या मुंबईच्या नकाशावर नक्की कुठे आहेत हे सांगणं तसं अवघडच आहे. पण या नावाच्या जवळपास जाणारं रणवर किंवा रानवर हे गाव आत्ताच्या वांद्रे पश्चिम इथे मेहबूब स्टुडिओ जवळ आहे. त्याच्या जवळच राजान नावाचं एक गावही दिसतं. या दोन नावांचा रांजणफर नावाशी काही संबंध आहे का हा संशोधनाचा विषय आहे. वहिनळे देखील इथंच कुठंतरी असावं, पण काळाच्या ओघात ते आता लुप्त झालं असावं. असो, या परतीच्या प्रवासातही तो आणखी काही जहागिऱ्यांचं वाटप करतो. म्हणजे मरोळची जहागिरी रखमाजीराव सोमवंशी यांना, तर गंगाधर रावांना मालाडची जहागिरी देतो. मुंबई माहीम वरळीची जहागिरी गंभीरराव सूर्यवंशी यांना देतो. तर मालाड ते घोडबंदर पर्यंतचा परिसर दमणच्या हरबाजी कुळकर्ण्यांना वतन म्हणून देतो. आता या सर्वांना आपापल्या वतनात जाण्याची आज्ञा देऊन तो आपल्या राजधानीच्या दिशेने निघतो. पण तत्पूर्वी आपला मुलगा महीबिंब याला कल्याणची भूमी सर करण्यासाठी जाण्याची आज्ञा देतो. आता राजा प्रताप बिंब मुंबई मुक्कामी असताना तिकडे केळवे माहीम परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. राजा राजपुत्र आणि महत्वाच्या सरदारांच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन सम्राट शिलाहार यानं राजा प्रताप बिंबाची राजधानी केळवे माहीम अर्थात महिकावती आपल्या ताब्यात घेतलेली असते. त्यामुळे मुंबईहून निघालेला प्रताप बिंब आपल्या राजधानीत काही पोहोचू शकत नाही. आता या पुढचा घटनाक्रम काही बखरीत नाही, पण त्यांचा काही एक तर्क मात्र निश्चित लावता येतो.
0: तर झालं असं असावं की प्रताप बिंबानं आपली राजधानी शिलाहारांच्या ताब्यात गेल्याचं वर्तमान समजल्यानंतर ती पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असावेत. त्यासाठी तो पुन्हा वाळकेश्वराच्या दिशेने निघून वांद्रे माहीम परिसरात आला असावा आणि इथंच त्याने आपला मुक्काम ठेवला असावा. पुढचा काही काळ राजा प्रताप बिंबानं आपली जुनी राजधानी घेण्याचे प्रयत्न केले असावेत, पण त्या प्रयत्नांना यश येत नाही हे पाहून शेवटी त्यानं सन 1147 मध्ये आपली नवीन राजधानी माहीम मध्ये स्थापन केली असावी. राजा बिंबाने बिंबस्थान माहीम मुंबई इथे राजधानी स्थापन केली एवढाच उल्लेख बखरीत आहे. त्यानुसार काढलेलं हे अनुमान आहे. त्यानंतर केळवे माहीम आणि मुंबई माहीम या दोन राजधान्यांच्या स्थापनेत 5 वर्षांचा कालावधी लागला असावा असा तर्क केलाय.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानिटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. त्याआधी कमर्शियल ब्रेक.
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
3: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल

0: श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
1: चानी या चित्रपटातलं आरती प्रभू यांचं हे गीत होतं. लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतिलं होतं पंडित रघुनाथ मंगेशकर यांनी.

0: गारंबीचा बापू या सिनेमातलं शांता शेळके यांचं हे गीत होतं. जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं, संगीतकार भास्कर चंदावरकर.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं आहे.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं हे गीत होतं श्रोते हो। पदराच्या सावलीत या सिनेमातल्या मादा देवकाते यांचं आणि संगीत दिलं होतं राम कदम यांनी।

अभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती अल्याड डोंगर पल्याड डोंगर मदीत खोल खोल दरी जरा दपन तलग पोरी

एकटा जीव सदाशिव या सिनेमातलं दादा कुणके यांचं हे गीत होतं. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं राम कदम यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता माही.

एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. नंदेश उमप यांना ऐकूया. दण्णासाहेब ग्रेट माथाडी या सिनेमातला हा पवाड आहे.

श्रोतेहो, झेंडा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं आणि गायक स्वर अवधूत गुप्ते यांचा, गीत होतं अरविंद जगताप यांचं. गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया साने गुरुजी या चित्रपटातील साने गुरुजी यांचं हे गीत आहे. कविता कृष्णमूर्ती, शान, संजीव अभ्यंकर आणि सहकारी यांच्या स्वरातील, संगीतबद्ध केलंय राहुल रानडे यांनी.

श्रोतेहो, सुशीला या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत होतं. जगदीश खेबुडकर यांचं राम कदम यांनी संगीतबद्ध केलं होतं. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज नादब्रह्म अंतर्गत ऐकूया पंडित उल्हास बापट यांचं संतूरवादन राग चारुकेशी. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ केली आहे विभव नागेशकर यांनी. ऐकूया पंडित उल्हास बापट यांचं संतूरवादन राग चारुकेशी.

0: पंडित उल्हास बापट यांच्या संतूर वादनात राग चारुकिशी श्रोतेहो आपण ऐकला, त्यांना तबला साथ केली होती विभव नागेशकर यांनी. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आता इथेच संपवित आहोत. आज शास्त्रीय संगीताच्या अंतर्गत आपण ऐकलं शास्त्रीय वाद्य संगीत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोतेहो, सकाळचे 11 वाजता ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 11:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तत्पूर्वी हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून ठीक 11 वाजता.

श्रोतेहो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, गावाला जायचं म्हटलं की बरेच महिने आधीपासनं तयारी सुरुवात होते. अर्थात ज्यांचं गाव मुंबईपासनं जवळ असेल त्यांना आपली गाडी घेऊन जाणं सोयीस्कर असतं, पण जे लांब कुठेतरी राहत असेल त्यांचं मला असं वाटतं प्लॅनिंग साधारण 1-2 महिने आधीपासनं सुरू होतच असेल. आणि जेव्हापासनं गावाला जायचं आहे या गोष्टी निघतात तेव्हापासनं घरातलीच मंडळी सगळी आनंदी असते की या तारखेला गावाला जायचं आहे. अर्थात गावची मजा शहराकडे नक्कीच मिळणार नाही. त्या गावच्या मातीचा जो गंध आहे तो खरंच कुठेही शोधून सापडणार नाही, नाही का? असंच एक छानसं गीत आहे कुणाल गांजावाला यांच्या स्वरात. सावरखेड एक गाव या चित्रपटातील हे गीत आहे. दासू यांचं संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तांबडी माती या चित्रपटातील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे योगेश यांचं.

श्रोते हो, गावातील घरी गेल्यावर तिथल्या प्रत्येक क्षणाला मनात साठवून घ्यावंसं वाटतं, हो ना? मग तो अनुभव माणसांचा असो, मातीचा असो, किंवा घरी असलेला अगदी कोणाचाही असो, अंगणात, फरसात किंवा वावरात लावलेली ती छान छान झाडं असो, त्या झाडांच्या त्या फुलांचा सुगंध असो, प्रत्येक गोष्ट अगदी हवी हवीशी वाटते, मनाला खूप ताजंतवानं करते, नाही का? एक छानसं गीत ऐकूया जयश्री शिवराम यांच्या स्वरातील. हे गीत आहे मुक्ता चित्रपटातील. नाधो महानोर यांच्या गीताला संगीत दिलंय आनंद मोडक यांनी.

या सगळ्यामध्ये गावातली जी रात्र असते ती सगळ्यात जास्त मनमोहक असते असं वाटतं. बघा ना, विस्तीर्ण पसरलेलं आकाश आणि त्या आकाशात पसरलेल्या त्या सुंदर चांदण्या, या चांदण्या बघताना अनेक आठवणी मनात असतात, किंवा त्या आठवणी घेऊनच आपण परतीला येत असतो. त्यामुळे हे जे पसरलेलं सुंदर चांदणं असतं ते खूप मनाला आनंद देणार असतं, नाही का? चला तर ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरातील हे गीत आहे, हा खेळ सावल्यांचा, या चित्रपटातील. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत. मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत आहे. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं चित्रपट चांदणे शिंपीत जा.

श्रोते हो, हल्ली विभक्त कुटुंब पद्धती म्हणा किंवा नोकरीनिमित्त सगळं कुटुंब विखुरलं गेलंय, तरी पण वर्षातून एकदा नक्की सगळं

त्यांनी भेटायला हवं, नाही का? या सगळ्या आठवणी आपण अगदी मनात साठवून ती ऊर्जा, ती एनर्जी म्हणता येईल ना, ती अशी कुटुंबाची एनर्जी घेऊन आपापल्या कामाला लागलो तरी वर्षभर ती आठवण, तो उत्साह आपल्याला नेहमी ताजंतवानं ठेवेल असं मला वाटतं. त्यामुळे कुठेही असलो तरी एकदा भेटलो तरी आपलं घर कायम आनंदी राहील, नाही का?

0: मध्यमवर्ग या चित्रपटातील हे गीत होतं स्वप्नील बांदोडकर, वैशाली म्हाळे, नैना आपटे, गणेश आणि साथी यांच्या स्वरात. सविता गवळी यांच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं गुणवंत सेन यांनी. याबरोबरच श्रोते हो गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता आहात. 11:40:37 झालेले आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, पण तत्पूर्वी काही संदेश.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर, एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर, 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
7: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी.

श्रोते हो, विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ज्योत्स्ना राजोपाध्याय यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं हे गीत.

श्रोते हो, वसंत आसगावकर यांच्या स्वरातील हे गीत होतं भावधारा. हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत।
0: आधी झुमके? ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
2: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन।
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
4: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात। 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ।
5: विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून। श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। कार्यक्रमात यानंतर ऐकूया ऋचा बर्वे यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं हे गीत।

वसंतराव देशपांडे यांच्या या स्वरातील गीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 12 वाजतात, ठीक 12 वाजता आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 श्रोतेहो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. ठीक 12 वाजलेले आहेत. कार्यक्रम वनिता मंडळ.

0: सुद्धा रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात बोला. म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकिया घरात.
1: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
2: छान छान साडी म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान नाहीये का?
1: नाही ग नाही ग नाही, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
2: थँक्यू थँक्यू, माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
1: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
2: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास होय?
1: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
2: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
1: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस. बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा, थांब एक मिनिट, ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा कुठे घेतलीस, म्हणजे सेल बिल मध्ये?
2: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
1: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
2: नाही, तुला काही माहीत नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीये.
1: कुणाची आहे? कुणाची?
2: तर ती माझ्या आईची आहे.
1: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
2: एक एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
1: मग
2: माझ्या आईची साडी आहे.
1: यु मीन माहेरची साडी?
2: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
1: हो हो हो, ते दिसतच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर,
2: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
1: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
2: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
1: हो हो हो, हे मात्र खरं आहे. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
2: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
1: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण, फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
2: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
1: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
2: हा तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
1: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
2: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
1: एलिगंट. एलिगंट,
2: हा एलिगंट, मोहक आणि अभिरुची पूर्ण.
1: क्या बात है,
2: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
1: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
2: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
1: आणि मग तिला रागच येत असेल.
2: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी
1: का?
2: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते.
1: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला?
2: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून नसतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
1: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं

0: हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहीत नव्हतं बुवा.
1: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना. या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
0: बरं बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं. म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते? नाही मगाशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
1: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही. आणली तशी लगेच तिला देऊन आली.
0: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
1: इंटरनॅशनल.
0: मे महिन्यात असतो ना का हा दिवस?
1: हा, मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती, आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
0: तिकडचा.
1: हा, परदेशातनं आलेलं फॅड आहे
0: पण आई रे. हे बघ काय, म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही, झालं तर मग.
1: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
0: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
1: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधारण. आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं. तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
0: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
1: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासाभरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट, मस्त, नीट नेटका.
0: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
1: असेलही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
1: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे, सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
0: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी
1: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
0: आणि कुणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. बरोबर की नाही?
1: अगदी बरोबर.
0: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं
1: हे तर नक्कीच खरंय. हा, म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
0: थांब, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा, बापरे, गरम आहे. गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये, कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागत.
0: अरे हे काय नवीनच ऐकतोय मी. मग काय म्हणणार आहेस तू? वा, काय मस्त चिडडे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट, तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे?
1: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टौका दिसेस. टौका?
1: अग ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा, गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू.
0: शर्वरी थँक्यू, म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं. म्हणजे टौका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता ग.
1: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टौका बिउका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
1: थँक्यू. तू पण घेऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
0: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताजं गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा दादा, असावा तर असा. बरं का, मी की नाही एक निरोप सांगायला आली आहे, म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
0: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
2: सुखदा याला ना गप्प बसायला सांग, नाहीतर
1: शर्वरी हे बघ तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा कसला निरोप आणि कुणाला द्यायचा आहे?
2: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
0: वा वा वा क्या बात, म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
2: हो तर तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
0: काय काय काय?
1: अरे वा कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
2: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
0: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
1: रोहित उगाच आपलं काहीतरी. आज सकाळीच तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
0: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
1: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
0: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येतं.
1: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
0: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
1: नाही रे, मला माहितीये माझ्या आई बाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावळी असतोस.
0: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
1: हो बरोबर,
0: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
1: अरे
0: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
1: हो ते खरी थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटतं. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
0: वा वा काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम, झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडते.
1: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता
0: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
2: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा तूच सांग ना.
0: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
1: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांशी मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
2: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
0: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
2: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
0: शपथ, बियॉन्ड इमॅजिनेशन, कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग सगळ्यांना जमणार आहे का ग?
1: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
2: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतलीये. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
0: व्हॉट अबाउट मी? मी काय रिकाम तिकडे आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर? तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
1: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
0: ते यासाठी होत तर. अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
1: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
2: हो तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्त हेर बातम्या खणून काढत होता.
0: तुम्ही बायका ना खरंच, म्हणजे अशा शातीर असता कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
2: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच, आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
0: कोण?
2: आपल्या साटोबाई मुक्ताई.
1: अग बाप लेकीचं नातं असंच असतं, मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
0: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
2: ए दादा काही बोलू नकोस, अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
0: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
1: कौतुक अरे.
0: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रीपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
2: हा सांगते सांगते ना, पण सुखदा त्याआधी माझा

0: छोटासा प्रश्न आहे, मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली.
1: घ्या म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाक.
2: प्रकरण वगैरे काही नाही ग, वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या दोन पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
1: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना, पुढे काय झालं.
2: हा, तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली, तोच हा अधिक मास.
0: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे.
1: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं. म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला.
2: काही यार रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
0: भाई ग, त्या 2 सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
2: का.
0: कारण अग, ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
1: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ
2: आहे. राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना, बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
0: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना.
2: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
0: येस,
1: सुखदा सुखदा. अग नको ना एवढं इमोशनल बोलूस. अग आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या.
0: अरे बापरे, आता कोण इमोशनल होते हा.
2: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
1: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
0: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
1: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
2: थांबा दोघही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे. कुणीतरी एकाने गप्प बसा.
1: तिला गप्प बसायला सांग.
0: हे बघ
2: अगदी देवासारखं बसा, शांत.
0: ऐकत नाही अजिबात.
1: नाही नाही नाही, तू तू ह्या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
0: मी नाही भांडखोर, ह्या दुष्ट माणसाला सांग तू.
1: अरे
0: अरे नाही,
2: थांबा. कुणी झाल का सांगाल का, सुचवाल का या भावा बहिणी.

मंडळी, आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात, ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेला आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटर मधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच चित्र निवडावं असं वाटलं?
1: खर तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खर तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा की म्हणजे काय असतं, किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होत. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहित नव्हतं. पण ह्याचं

0: करेक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
1: बर,
0: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं. पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं, पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
1: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
0: 90 मध्ये आम्ही आलो. खर तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, ह्या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो, त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचंय. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील, पण आता होणार नाहीये. की आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
1: इथे जबाबदारी एक वाढली,
0: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय, तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय ही जाणीव तेव्हा झाली.
1: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये, सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झालात, तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
0: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो. तेव्हा असं होतं की आपल्या युनिफॉर्म चेंज झाले, विद्यार्थी दशेचे युनिफॉर्म वेगळे होते, आता एक बॅच मिळाला, त्या बॅचचं एक अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो, किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली. त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचंय ह्याची जाणीव नक्कीच झाली.
1: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय, हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
0: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात, की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली, किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली, मॅन्युअल बीपी ऍपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
1: बघू
0: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता. या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत, किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या किंवा

0: ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की NABH आणि JIC सारखी हे आली, मानांकन मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्स मध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक हे नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते म्हणजे वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले, म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हेही झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
1: सगळ्या गोष्टींमुळे
0: असं आहे की बैठे जॉब झाले लोकांचे किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या.
1: बरोबर,
0: म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे, कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट, सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अॅनेस्थेशियाची वेळ वाढू शकते, म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे. तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्या काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे, त्या सर्जरी बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि ICU आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर बरोबर.
0: की म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता, की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी, कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते. की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही झालं, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे ICU वॉर्ड.
0: हो, ICU मध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं, कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा ICU मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत, त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत, पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय, म्हणजे ICU मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुर्सतही मिळत नाही आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो तर ते
1: अगदी खरंय तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचा तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल इथे खूप प्रमाणात असतात. कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबर सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारे नातेवाईकांची संख्याही जास्त असते, मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कुणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही
1: व्यवस्थित,
0: त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात, ते जर का तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं त्या किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्ड मध्ये काम करणं सोपं जातं आणि नाही तर ते मॅनेज करणं
1: कठीण होऊन बसतं. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशंट लेवल खूप हायेस्ट लेवलला खरतर
0: पेशंट हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच ठिकाणी, कारण जनरल वॉर्ड मध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं, जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला
1: खरं अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं, कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात
1: बरोबर,
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं. नाही तर
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातूनच
0: ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असे प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं कोणी सांगणार नाही आहे, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

0: मंडळी, आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बरं. आणि खरं तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो.
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफमध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोकं किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं त्यावेळेची परिस्थिती, तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत त्यांच्याबरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाही आहे तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफपासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचं आहे आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफमध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो, म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात, किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युलिटीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
0: बर. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
1: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये, आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंटमधले बहुतेक पेशंट, एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले.

0: ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ॲक्सिडेंट झाले, रोड ॲक्सिडेंट झाले, ट्रेन ॲक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात, त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात, त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होऊ नये, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात, ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे, अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे कुठल्याही याच्यातून लोक आलेली असतात, भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा, आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं, किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअलिटीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात, आणि त्या त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते,
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा, तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचाराने ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत, किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचं ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल, किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात, नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत, किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला, किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंट कडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं, किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट 4 दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो, त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली, पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि तेही तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं आहे.
0: त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारलंय हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय, त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत, किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात, पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते, त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुवमेंट आहे जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे, पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं, आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही

0: तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
1: बरोबर आहे, त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना ती त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय, कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा हे सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे. हे जेव्हा घरातली लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
0: बरोबर आहे,
1: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे.
0: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
1: हो, त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे ड्युटीवर विरारवरून. मग 15 दिवसाच्या असल्या ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली, तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
0: बरोबर,
1: त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटीमध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं, याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
0: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात, आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
1: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो, आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे, ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहेत, त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात, त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, त्यांचे संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात त्या ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा, असं संभ्रम तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो, जरी म्हणजे तीही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही आहे, ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असतं की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
0: खरंय खरंय, एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
1: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणारं नाही त्या बेबी सिटिंगमध्ये, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत. हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलं, की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
0: अगदी खरं आहे. आणि
1: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
0: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: एक बोलायचं होतं, मला भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा ह्या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना सर्व प्रकारच्या आजारांना सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि

वचन श्रोते आताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया हॅपी जर्नी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे, क्षितिज पटवर्धन यांचं. संगीतबद्ध केलंय करण कुलकर्णी यांनी.

श्रोत्यो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील अजय झांकीर यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं, चित्रपट सरकारनामा.

0: चंद्रमुखी या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं या गीताबरोबरच श्रोतो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी CBIला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं NTA म्हटलं आहे. नीट ही परीक्षा MBBS वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस EK पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास CBIकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास CBIकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAEमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी

0: या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3र्या शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 मोबदल्यात 210 केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 मोबदल्यात 216 करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 मृत्यू झाला तर 2 जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तबा CBI करणार. सलग 2 हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकच्या 30 गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बनावट बी बियाणे, खते, कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी. 15 पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्ण

त्यांना सुमारे 2,19,65,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. केंद्र शासनातर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पती यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पते यांनी दिल्या आहेत. प्रकाश वाटा या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाश वाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे.

0: निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्रे सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मधुरा जोशी यांच्या स्वरातील हे गीत, शिरीष गोपाळ देशपांडे यांचं.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील वसंत निनावे यांचं हे गीत श्रोते हो आपण ऐकलात आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 1:55 होत आहेत. ठीक, 1:55 आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
2: रसिक हो, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सेमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये.
3: शेतकरी बंधूंनो,
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
2: रसिकहो, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सेमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये. तिथूनच तिचा एकटेपणा अधोरेखित होत जातो. चित्रपटाच्या शेवटी परमोच्च बिंदू गाठतो. वर्तमानाशी जणू तिचं काही नातंच उरलेलं नाही. कॅमेरामनं केलेल्या छायाप्रकाशाच्या योजनेतून रंगसंयोजनातून देखील तिचं एकाकीपण वातावरणावर आपली छाया पसरून टाकतं. व्हायोलेट स्टोनहॅम मुलींच्या कॉन्व्हेंट शाळेतली शिक्षिका, अविवाहित, वृद्धाश्रमात एक मोठा भाऊ, भाचे मंडळी परदेशात स्थायिक झाली आहेत, नाही म्हणायला घरातला बोका सर टोबी आणि जुने फोटो अल्बम, करण्याचा कित्येक वर्षात न लावलेला फोनो, ही तेवढी साथीदार मंडळी आहे. ती जीव तोडून शेक्सपियर शिकवत असताना विद्यार्थिनींचे आपापले उद्योग चालू. तिला सोबत आहे ती शेक्सपियरच्या पात्रांची. शाळेत नवी प्रिन्सिपॉल येते. व्हायोलेटचं वय प्रकृतीचं कारण सांगून तिच्याकडून इंग्रजी विभागाची जबाबदारी काढून घेते. व्हायोलेट आणखी एकाकी होते. भावाला भेटायला जाते तेव्हा वृद्धाश्रमात जणू तिला तिचाच भविष्यकाळ दिसतो. भासरं पत्रातून बोलवतात पण तिच्या गतस्मृती भारतातच आहेत, त्याच तिच्या सोबती आहेत. माजी विद्यार्थिनी लग्नप्रसंगी भेटत असतात. अशीच एक माजी विद्यार्थिनी नंदिता तिला भेटते समरेश या तिच्या प्रियकरासोबत. तिच्या आस्थेनं व्हायोलेट सुखावते. कधी दोघं तिला आपल्याबरोबर फिरायला घेऊन जातात. तिची संध्याकाळ तरुण होऊन जाते. समरेशला ऑफिसच्या कामासाठी ती आपलं घर सोपवते. त्यांच्यामुळे आपलं आयुष्य आणि घर तरुण उत्साहानं भरल्यासारखं तिला वाटतं. ती दोघं मात्र एकांतासाठी तिच्या अनुपस्थितीत घराचा वापर करत असतात. चित्रपटातले लग्नप्रसंग व्हायोलेटला एका न झालेल्या लग्नाची आठवण करून देत राहतात. त्या लग्नाचं ठिकाण आहे कब्रस्थान. स्वप्नात डेव्ही वधूवेशातल्या तरुण व्हायोलेट बरोबर शपथ घेतो मृत्यूपर्यंत साथ करण्याची आणि शपथ पूर्ण होतात तो शवपेटीत पाय ठेवतो. वधूवेशातलं शुभ्र अवगुंठन उडून झुडुपावर जाऊन अडकतं उद्ध्वस्तपणाचं प्रतीक बनून. व्हायोलेटला मिळालेली नंदिता समरेशची साथ वर्षभरानं ख्रिसमसच्या संध्याकाळी धक्कादायकरित्या संपते. ती नवपरिणीत जोडप्याला ख्रिसमस केक भेट देणार असते पण आपण बाहेरगावी जाणार असल्याचं दोघं कळवतात. तरीही त्यांना सरप्राईज देण्याच्या विचारानं ती त्यांच्या घरी पोहोचते आणि बाहेरच्या अंधारात उभे राहून पाहते तर काचेपलीकडे घरात पार्टीचा जल्लोष चाललेला आहे. ती साथसंगत म्हणजे आपल्या आपुलकीचा अपमान, आपल्या एकाकीपणाची टिंगलटवाळी होती हे विदारक सत्य काचेपलीकडच्या प्रकाशात नाचत असतं. तिच्या तोंडी शेक्सपियरच्या किंग लियरचे शब्द येतात. प्रे डू नॉट मॉक मी, मी एक अत्यंत मूर्ख प्रेमळ म्हातारा आहे. चित्रपटात कुठेही आघाती नाट्य नाही. त्या नाट्याचा पोत फार तरल आहे. जेनिफर कपूरची मध्यवर्ती भूमिका या गुणी अभिनेत्रीच्या सामर्थ्याचा विलक्षण साक्षात्कार करून देणारी आहे. तिच्या या आविष्काराला तेवढीच समर्थ साथ मिळाली आहे ती अशोक मेहता यांच्या छायाचित्रणामुळे. चित्रपटाचा आशय आणि तो व्यक्त करण्यासाठी वापरलेलं तंत्र यांचं अद्वैत म्हणजे हा इंग्रजी भाषेतला चित्रपट.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया घोसाळी पिकाची लागवड. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. घोसाळी ही सर्वांची आवडीची भाजी आहे. कोकणात आणि मुंबईमध्ये याला जास्त मागणी आहे. घोसाळीचे दोडक्याप्रमाणे फुले पाने याबाबतीत साम्य आहे. घोसाळीची फुलं एकलिंगी असतात. नर फुल झुपक्याने आणि मादी फुलं एक एक वेलाच्या बेचक्यात असतात. घोसाळीची फुले दुपारी उमलतात, त्यामुळे नैसर्गिक संकर होण्याची शक्यता कमी असते. घोसाळी फलधारणेसाठी कृत्रिमरित्या संकर करणे फायदेशीर होते. घोसाळी फळावर स्पष्ट अशा शिरा किंवा धारा नसतात. महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यात घोसाळीची लागवड होते. वाळलेल्या घोसाळ्याच्या सालीचा ब्रश म्हणून वापर करतात. महाराष्ट्रात मराठवाड्यात घोसाळीला बिनधारीचा दोडका असे म्हणतात आणि दोडक्याला धारी दोडका म्हणतात. घोसाळी पित्तनाशक आणि वायुनाशक आहे. घोसाळी कफकारक, थंड, वातूळ, अग्निदीपक आणि कफकारक आहे. रेताड हलकी जमिनीपासून भारी जमिनीत घोसाळी लागवड करण्यास सर्व जमिनी उपयोगी आहेत. भरपूर सेंद्रिय खत या पिकासाठी योग्य ठरतं. उष्ण आणि दमट हवामान योग्य आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान असेल तर फुलांची संख्या वाढते. तापमान 18 ते 34 अंश सेंटीग्रेड चालते. खरीपात जून जुलैमध्ये या पिकाची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात आणि जानेवारीमध्ये लागवड केली जाते. जमिनीची नांगरट आडवी उभी करून कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात. जमीन बारीक आणि भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखताची मिसळण करावी. नत्र 50 किलो, स्पुरद 50 किलो, पालाश 50 किलोचा वापर करावा. एकंदरीत समतोल खत व्यवस्थापन करावे. आळे किंवा सरी पद्धतीने लागवड करता येते. सऱ्या करून बिया टोकण करावी. पेरणीपूर्वी जमीन ओलसर पाहिजे. दोन्ही सरीतील अंतर 2 मीटर पर्यंत असावे. 2 वेलीतील अंतर 1.5 ते 1.5 मीटर पर्यंत असावे. बी टोकण केल्यावर लगेच पाणी देऊ नये. पाण्याने बी कुजण्याची शक्यता असते. घोसाळी BNAA 200 PPM द्रावणात 24 तास भिजत ठेवाव्यात आणि नंतर पेरणी करावी. हेक्टरी 2 ते 2.5 किलो बी पुरेशी होते. रोपाचे उगवण झाल्यानंतर सतत खुरपणी करून तण काढून रान स्वच्छ करावे. जमिनीला भेगा पडता कामा नये. घोसाळीसाठी मांडव घालणे आणि द्राक्षासारख्या तारांचा आधार देऊन वेलाची वाढ करता येते. या वेल मांडवावर वेल गेल्यावर पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्याने फुलांची संख्याही वाढत जाते. मांडवासाठी बांबू वापरा.

0: वा, 40 ते 60 दिवसांनी फुले येतात. फुले उमलल्यानंतर 15 ते 20 दिवसात काढण्यायोग्य कोवळी फळे तयार होतात. दर 5 दिवसांनी तोडा होतो. एकंदरीत 6 ते 7 वेळा मोडणी करता येते. हेक्टरी 40 टनांपर्यंत उत्पादन घेता येते. मुंबईसारख्या शहरात घोसाळीला चांगला भाव मिळतो. घोसाळीची फळधारणा होण्यासाठी संजीवकांचाही वापर करावा, त्यामुळे मादी फुलांची संख्या वाढून उत्पादन वाढवता येते. घोसाळीला पाणी लागवडीनंतर 1 आठवड्याने द्यावे. खरीपात गरज लागल्यास पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फुले आल्यानंतर फळधारणा होईपर्यंत पाणी देणे आवश्यक आहे. साधारणपणे लागवडीनंतर 80 दिवसांनी फळे काढणी सुरू होते. घोसाळीची कोवळी फळेच काढावीत. खरीप हंगामात सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत काढणी होते आणि उन्हाळी हंगामात मे ते ऑगस्टपर्यंत काढणी सुरू असते. घोसाळीच्या फारशा सुधारित जाती नाहीत, तरीसुद्धा आज काही सुधारित वाण बाजारात आले आहेत. त्यामध्ये भारतीय कृषी संस्था दिल्ली येथे विकसित केलेली पुसा चिकनी ही जात स्थानिक जातीपेक्षा लवकर काढणीसाठी येते. गडद हिरव्या रंगाची फळे असतात. एका वेलीला 15 ते 16 फळे लागतात. घोसाळी टिकाऊ असल्याने दूरपर्यंत पाठवता येतात. बाजारात यांचा भावही मिळतो, म्हणून शेतकरी बंधूंनी घोसाळी लागवड करून अर्थार्जनाचा फायदा मिळवावा.
1: घोसाळी पिकाची लागवड या संदर्भात माहिती श्रोते हो आपण ऐकली. कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:05 आणि 24 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी, काय सांगाल?
3: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते, त्याने मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
2: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
3: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस. कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं, किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही, किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅ

0: कारण आपण सांगितलेत म्हणजे B12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस. तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
1: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होत आहे, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला B12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं विटॅमिन B12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं B12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं B12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं B12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल B12नी, तर तुम्ही एकदा जर B12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं B12 नॉर्मलच राहील. B12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिनेच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं. तर तुम्हाला प्रत्येक 5 to 6 months नंतर B12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एन्टायर लाईफ. बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे, तर B12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर B12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
0: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
1: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 to 6 months तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे, TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे, HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होत आहे, अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
0: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
1: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
0: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 आणि 38 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
4: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील, जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो. यासाठी शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याचीसुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम, अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
3: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
4: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयन

0: याचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो, तसेच अटल भूजल योजना हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
1: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
0: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीट, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
1: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत, यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. श्रोतेहो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 2:15 वाजता.

0: कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग मुलतानी श्रोतेहो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी, तर हार्मोनियमची साथ होती सुधांशी घारपुरे यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3 वाजतात. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं टीव्हीकेचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्स, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्स आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये व्हीएस पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 200

0: 10 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 3:10 आणि 20 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी. ठीक आहे.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3:12 होत आहेत. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. काल पूर्व कोकणात गरम आणि दमट वातावरण होतं. उर्वरित राज्यात वातावरण कोरडं काल नोंदवण्यात आलं. काल राज्यात तापमानात कोणताही मोठा बदल नोंदवण्यात आलेला नाही. 45.3 अंश सेल्सिअस इतक्या सगळ्यात जास्त तापमानाची नोंद काल नंदुरबार इथे करण्यात आली. काल काही ठिकाणी वादळी वाऱ्याचीही नोंद करण्यात आली. ती याप्रमाणे कर्जत इथे 43 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता, तर दापोली इथे 31, कालवण इथे 39 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला, तर तळेगाव इथे 37, मराठवाड्यात अंबेजोगाई इथे 33 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता, तर हिंगोली इथे 28 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. येत्या 24 तासात राज्यात वातावरण कोरडं राहील. अनेक ठिकाणी गरम आणि उष्ण तिची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश स्वच्छ राहील. उष्ण आणि दमट हवा देखील राहील. कमाल आणि किमान तापमान 35 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज श्रोते हो आपण ऐकलात. आता ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऐकूया आपुलकी या घरात ही आपली कौटुंबिक श्रुतिका. लेखिका स्मिता गानू जोगळेकर, सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, नेहा खरे, मधुलिका नेरुळकर.

0: अरे वाह सुखदा, काय गं? आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
1: छान छान साडी म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान
0: नाही
1: नाहीये
0: नाही
1: का?
0: गं, नाही गं, नाही गं, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं.
1: आहा।
0: आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
1: थँक्यू थँक्यू। माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल।
0: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
1: अच्छा, म्हणजे
0: हा
1: माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास, होय?
0: म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
1: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
0: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस
1: अरे
0: ना. बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय. हा पण सुखदा, थांब थांब थांब, एक एक मिनिट. ही साडी काय गं, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हां, कुठे घेतलीस? म्हणजे सेल बिल मध्ये?
1: अरे हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी।
0: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे. आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही
1: नाही,
0: वगैरे.
1: तुला काही माहीत नसतं ही वस्तुस्थिती आहे। या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीयेस,
0: मग कुणाची आहे? कुणाची?
1: तर ती माझ्या आईची आहे।
0: ओ काय गं, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही
1: एक
0: गं.
1: एक एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
0: मग
1: माझ्या आईची साडी आहे।
0: यू मीन माहेरची साडी?
1: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय।
0: हो, ते दिसतंच आहे चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर.
1: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं।
0: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
1: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं।
0: हो, हे मात्र खरं आहे. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
1: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेटमध्ये फॉर्मल कपड्यात असतात।
0: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण. फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
1: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत।
0: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत. म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेसमध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
1: हा, तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे।
0: हे बघ, साड्याच नाही, एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
1: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात। तो काय, तो तुझा शब्द काय त्यासाठी?
0: एलिगंट, एलिगंट.
1: हा, एलिगंट, मोहक आणि अभिरुची पूर्ण,
0: क्या बात है.
1: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून
0: हो,
1: येतं।
0: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते. आणि मग
1: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
0: आणि मग तिला रागच येत असेल
1: इथेच इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी।
0: का.
1: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते।
0: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला.
1: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून नसतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं।

0: हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहीत नव्हतं बुवा.
1: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना, या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
0: बरं बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं. म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते? नाही, मगाशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
1: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डेसाठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती.
0: बर
1: तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही, आणली तशी लगेच तिला देऊन आली.
0: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन.
1: इंटरनॅशनल, हां
0: हा, मे महिन्यात असतो ना का हा दिवस?
1: हां मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती आहे, आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
0: तिकडचा.
1: हां परदेशातनं आलेलं फॅड
0: अगं
1: आहे
0: पण आई एकच
1: वगैरे.
0: ना. हे बघ काय, म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे, हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही? झालं तर मग.
1: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही, म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
0: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
1: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साजरा. आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं, तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
0: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
1: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम, तासाभरात लावते ती फॉल, आणि तो सुद्धा परफेक्ट, मस्त, नीट नेटका.
0: आणि आईसाहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
1: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं, पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
0: बरोबर आहे बरोबर आहे, पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे
1: हां.
0: तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
1: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे, सणवार कशासाठी किंवा हेज डेज वगैरे कशासाठी?
0: मज्जा
1: तर
0: करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी.
1: हे हेतू आहे तसं, पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकंच.
0: हो, आणि कोणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस, बरोबर की नाही?
1: अगदी बरोबर.
0: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतूप्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं.
1: हे तर नक्कीच खरंय. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
0: थांब, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा, बाप रे, गरम आहे. गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये,
1: हा
2: कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागतं.
0: अरे हे काय नवीनच ऐकतोय मी. मग काय म्हणणार आहेस तू? वा काय मस्त चिडलोय म्हणून वगैरे?
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट, हा तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की रानी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे? अ
1: शर्वरी, का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टवका दिसेस. हा टवका.
1: अगं ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू?
0: शर्वरी थँक्यू. म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टवका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता ग.
1: बास बास. हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टवका बिवका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
1: थँक्यू. तू पण घेऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
0: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताजं गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा, दादा असावा तर असा. बरं का, मी किने एक निरोप सांगायला आली आहे, म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
0: पटू

0: इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
1: तू खदा याला ना गप्प बसायला सांग, नाहीतर
2: शर्वरी हे बघ तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा, कसला निरोप आणि कुणाला द्यायचा आहे?
1: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
0: वा वा वा, क्या बात. म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
1: हो तर, तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
0: काय काय काय?
2: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
1: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
0: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
2: रोहित उगाच आपलं काहीतरी. आज सकाळीच तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
0: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
2: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
0: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येतं.
2: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
0: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
2: नाही रे, मला माहितीये माझ्या आईबाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावीळ असतोस.
0: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
2: हो बरोबर,
0: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
2: अरे
0: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
2: हो ते खरे थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटतं. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
0: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम, झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडतात.
2: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता.
0: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे? म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
1: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
0: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
2: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांची मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
1: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
0: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
1: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
0: शपथ, बियॉन्ड इमॅजिनेशन. कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग, सगळ्यांना जमणार आहे का ग?
2: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच, वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
1: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतलीये. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
0: व्हॉट अबाउट मी? मी काय रिकाम टिकडाय का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर? तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
2: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
0: ते यासाठी होत तर. अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
2: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
1: हो तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्त हेर बातम्या खणून काढत होता.
0: तुम्ही बायका ना खरंच, म्हणजे अशा शातीर असता कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
1: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस, मोहित तर उडालाच. आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
0: कोण?
1: आपल्या साटोबाई मुक्ताई.
2: अग बाप लेकीचं नातं असंच असतं, मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
0: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
1: ए दादा काही बोलू नकोस, अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
0: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
2: कौतुक अरे.
0: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रिपला जातोय त्याबद्दल आणखी काय.

0: गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
1: हा सांगते सांगते ना, पण सुखदा त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली.
0: घ्या, म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाक भाई.
2: प्रकरण वगैरे काही नाही गं. वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या दोन पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
0: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना. पुढे काय झालं?
2: हा, तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली. तोच हा अधिक मास.
1: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
0: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
2: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
1: भाई ग, त्या दोन सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
2: का?
1: कारण अग, ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
0: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ
2: आहे? राहू दे रे, त्यांचा आनंद द्या ते असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना, बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
1: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या हो ला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना?
2: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
1: येस.
0: सुखदा सुखदा, अग अग नको ना एवढं इमोशनल बोलूस. अग आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या?
2: अरे बापरे,
1: आता कोण इमोशनल होतंय हा.
2: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
0: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
1: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
0: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
2: थांबा दोघही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्प बसा.
0: तिला गप्प बसायला सांग.
1: हे बघ,
2: अगदी देवासारखं बसा, शांत.
1: नाही अजिबात,
0: नाही नाही, तू तू ह्या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
1: मी नाही भांडखोर, ह्या दुष्ट माणसाला सांग तू.
0: अरे
1: अरे नाही,
2: थांबा. कुणी झाल का सांगाल का, सुचवाल का या भावा.

श्रोतेहो, स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका आपण ऐकलीत. सहभागी कलाकार होते नेहा खरे, दिनेश अडावतकर, मधुलिका कोशे नेरूरकर. आणि याबरोबरच वनिता मंडळ कार्यक्रमात आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. आपण ऐकता आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. तसंच आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. कार्यक्रमात ऐकूया स्वच्छता अभियान गीत.

0: स्वच्छता अभियान गीत श्रोते हो आपण ऐकलत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपनगर कार्यक्रम. तसेच आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:36 होत आहेत. प्रसारित करीत आहोत साहित्य सौरभ हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज ऐकूया विनायक दिनकर ढवळे यांची कथा बिकट वाट. वाचक स्वर आणि सूत्रसंचालन सविता जेरे यांचं आणि सादर करते आहेत सुमित श्रीपाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. काय किशा, कुठं गायब झालायस 4-5 दिवस आणि आत्ता काय करतोयस? सुभाषनं विचारलं. अरे काय सांगू, 4-5 दिवसापासून गावाकडून काही पैसे येतील म्हणून रोज अगदी दिवसातून 10-10 वेळेला मोबाईल चेक करत होतो. बँकेचा काही मेसेज येतोय का तेही पाहत होतो. आज तर अगदी बँकेत मी जाऊन आलो पण पैसे काही आले नाहीत रे. आणि माझ्याकडचे पैसे केव्हाच संपले. आता बा तरी किती वर्ष पोसणार आपल्याला, त्याला पैसे पाठवायला जमलं नसेल र. परशाकडून कळलं इथं एका मंदिरामध्ये दर गुरुवारी अन्नदान असतं म्हणून, आणि ते सुद्धा पैसे नाही घेत रे, मोफत असतं. तेव्हा इथे रांगेत उभा आहे. अरे पोटात 2 दिवस झाले अन्न नाही, फक्त वडापाव खाऊन राहतोय गड्या. बरं पण ते जाऊ दे, तू मोबाईल कशाला केला होतास सांग. अरे काय सांगू, माझी परिस्थिती काही वेगळी नाही बघ. तुझ्यासारखेच माझे पण पैसे कालच संपले. आजपासून पोटाचे पुन्हा वांदे सुरू झाले. तू म्हणतोस ना ते अगदी खरंय बघ. आपल्या घरच्यांनी तरी आपल्याला किती वर्ष पोसायचं रे. आता माझंच बघ ना, माझं आता 27 वय संपून 28 सुरू होईल. हा वनवास कवा संपल काय माहिती, आपला बी आणि घरच्यांचा बी. सुभाषनं मित्राला आपली व्यथा बोलून दाखवली. अरे आपल्यासारख्या शेकड्यांनी तरुणांची हीच कहाणी आहे बघ. पण ते जाऊ दे, चल आता मी ठेवतो फोन, कारण माझा नंबर आलाय बघ, किशोर म्हणाला. अरे अरे अरे ऐक, माझ्या नावचे 4 घास जरा जास्त खा, मी बघतो कुठं सोय झाली तर. आणि हो, संध्याकाळी जमलं तर भेटू. असं बोलून सुभाषनं मोबाईल बंद केला. सुभाष आणि किशोर दोघेही एकाच तालुक्यातले. शहरामध्ये आल्यावर त्यांची मैत्री झाली. सरकारी नोकरीच्या नादी लागून त्यांच्यासारखे शेकडो तरुण घरदार सोडून शहरात आपलं नशीब आजमवण्यासाठी आलेले. आता सरकारी नोकरी मिळवायची

म्हणजे सरकारी परीक्षा देणं हे अगदी ओघानं झालं. दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नव्हती. आई वडिलांनी पोटच्या पोरांना अगदी लाडात वाढवलेलं. शिक्षणामध्ये अडचण नको म्हणून कधी शेतात घाम गाळू दिला नाही आणि पोरांनाही त्या कष्टाची कधी सवय लागलीच नाही. अगदी दरवर्षीची उन्हाळी सुट्टी देखील उंडारण्यात घालवलेली. आई वडिलांच्या अतिप्रेमामुळे तालुक्याच्या बाहेर जग आहे याची जाणीव देखील त्यांना त्यावेळी नव्हती. तालुक्याच्या गावी डिग्रीपर्यंत शिक्षण झालं पण पुढे पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला. तालुक्यामध्ये काय सगळ्यांना नोकऱ्या मिळतात आणि प्रत्येकाला आज टेबल खुर्ची आणि कडक कपड्यातली नोकरी मात्र हवी असते. त्यामुळेच इतरांप्रमाणे त्यांनी देखील शहराची वाट धरलेली. दुरून अतिशय चांगल्या वाटणाऱ्या आणि ऐकलेल्या शहराची नशा पहिल्या काही 3-4 महिन्यातच उतरली. पण मग सुरू झाली त्यांची आणि घरच्यांची ससेहोलपट. प्रत्येकाच्या राहण्याचा, जेवणा खाण्याचा, पुस्तकं, वह्या आणि फी अशा विविध खर्चांनी आपले रंग प्रकट केले. आणि त्यातच कित्येक पालक सरकारी नोकरीच्या बेगडी अशेनं अगदी कफल्लक झाले. वर्षागणित वाढणाऱ्या खर्चाने त्यांची पुंजी केव्हा साठून गेली. जशा पाण्याच्या केवळ उपशानं बऱ्याच ठिकाणी नदी नाले विहिरी आटल्या, जमिनी कोरड्या पडल्या. समोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासाच्या पुस्तकात अजिबात नव्हते. मोठ्या शहरांमधून अभ्यासिकांचं अगदी पेव फुटलं. गावाकडून शहरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय म्हणून सुरू झालेल्या अभ्यासिकांची संख्या दिवसेंगणिक वाढू लागली आणि मागणी जास्त म्हणून तिच्या फीमध्ये सुद्धा वारेमाप वाढ झाली. पण पुढच्या सावध अशा हाका ऐकलेल्या बोटावर मोजण्या इतक्याच पालकांनी आणि त्यांच्या पोटच्या गोळ्यांनी वेळीच पावले उचलली होती. त्यांच्याकडे दोन प्लॅन तयार होते. प्लॅन एक सरकारी नोकरी, नाहीच जमली तर इतर व्यवसाय. किशोरचा आज आपल्याला काहीच उपयोग नाही हे पाहून सुभाषनं खोलीतून बाहेर पाऊल टाकलं खरं, पण पुढं काय करायचं हे त्याला कळेना. तेवढ्यातच समोरून त्याला नवीन येताना दिसला. नावाप्रमाणेच सरकारी नोकरीसाठीच्या जाळ्यात सापडलेला आणखी एक नवीन मासा. काय नवीन, कसं काय चाललंय? सुभाषनं विचारलं. अरे काही नाही रे, लायब्ररीमधून पुस्तकं घेऊन आलोय, नवीन उत्तरला. अरे मग तिथंच वाचत बसायचं ना, एवढी जाडजाड पुस्तकं घेऊन रूमवर चाललायस ते? आणि 3-3 पुस्तकं एका वेळी तुला बरी दिली रे कोणी? सुभाषनं विचारलं. अरे माझी गोल्ड मेंबरशिप आहे ना, त्यामुळे मला एकावेळी 3 पुस्तकं सहज मिळू शकतात. पण लायब्ररीमध्ये जरा जास्तच गोंगाट असतो, त्यामुळे तिथे अभ्यास होत नाही. मी तर पुढच्या महिन्यापासून प्रीमियम मेंबरशिप घेणार आहे. ती आणि काय असते? अरे नेहमीच्या लायब्ररीच्या दुसऱ्या टोकाला दुसरा एक हॉल आहे. प्रत्येकाला स्वतंत्र टेबल खुर्ची असतेच आणि क्युबिकल रचना असल्याने डिस्टर्ब पण होत नाही, नवीन उत्तरला. दोस्ता ऐक ना, एक काम करशील का? अरे बोल की, दोस्त म्हणतोस आणि एवढा काकुळ तिला येऊन काय विचारतोयस? थोडस खासगी होत रे, एक 100 रुपये उसने देशील का रे? गावाकडून पैसे आल्यावर लगेच परत करतो. अरे काय हे, मला कालच पैसे पाठवलेत घरच्यांनी, हे घे 100 रुपये. खूप खूप आभारी आहे रे मित्रा, असं बोलून सुभाष निघाला. पोटामध्ये कावळे ओरडून ओरडून अगदी थकले होते. तरी मनात मात्र विचार येतच होते. बेटा नवीन, अजून या दुनियेत तू नवखा आहेस. लायब्ररीमध्ये स्वतंत्र टेबल खुर्ची मिळाली पण सरकारी खुर्ची मिळेल तो दिवस खरा म्हणायचा. लायब्ररीची गोल्ड मेंबरशिप घेतलीस पण स्वतःमधलं गोल्ड सिद्ध करायला किती वर्ष घाम गाळायला लागेल आणि एवढं करून सरकार प्रसन्न होईल का नाही याचं उत्तर मात्र देवालाच ठाऊक. सुभाषनं 2 पोळ्या आणि डाळ मागवली. समोरच्या डाळ कमी आणि पाणी जास्त याबरोबर 2 पोळ्या पोटात ढकलून त्यानं नवीनच्या नावानं अगदी तृप्ततेनं ढेकर दिला. काउंटरवर बिल देऊन त्यानं उरलेले पैसे घेतले आणि तो रूमच्या दिशेनं निघाला. राहिलेल्या पैशामध्ये अजून 2-3 दिवस तरी काढावे लागतील. तोपर्यंत घरच्यांनी पैसे पाठवले तर देवच पावला म्हणायचा. संध्याकाळी हिस्ट्रीची व्हायवा होती. अजून तयारी काहीच झाली नव्हती, ती करायला हवी. विचारांच्या तंद्रीतच तो रूममध्ये पोचला.

आणि दुसरी? सुभाषने विचारलं. दुसरी अशी की उद्यापासून 4 विद्यापीठांच्या डिग्री परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात होणार आहे. अरे मग यात वाईट काय? सुभाषने विचारलं. अरे 2 वर्षापूर्वीच्या परीक्षेचे निकाल लागल्यानं 4-5% पुढे जायचा मार्ग खुला झाला, पण 95-96% तिथेच राहणार पुढच्या वारीसाठी. आणि विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लागले की आणखी 100 मासे जाळ्यात जायला सुचणार आणि शहराच्या दिशेनं सुसाट सुटणार, डोळ्यावर झापड बांधून. परशा म्हणाला. अरे हो की, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. मला पण पटतं सगळं, पण हा लोंढा आता थांबता थांबत नाही. अरे पास होणाऱ्यांची टक्केवारी आणि येणाऱ्यांची संख्या यातली दरी प्रत्येक वर्षी वाढतच जाणार, आणि सरकारी नोकरीच्या शोधात असताना ती न मिळाल्यास दुसरा मार्ग काय, एवढा विचार सुद्धा शिकून सावरून जाळ्यात अडकलेल्या माशांच्या मनात येत नाही. आपण अडकलो म्हणून दुसऱ्यांना सावध करावं तर ते सुद्धा लोकांना पटत नाही. अरे म्हणतात ना, माणूस शिकतो तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी. हे अगदी खरं आहे बघ, सुभाष उत्तरला. अरे तुला तो चंद्या माहितीये का, 2016 बॅचचा? परशाने विचारलं. हो चांगला माहितीये की. अरे माझ्या मागं पुढंच तर नंबर असायचा परीक्षेला, त्याचं काय झालं? सुभाषनं विचारलं. अरे तो मुंबईला गेला होता, आपल्यासारखाच जाळ्यात तडफडला. तो मागच्या वेळी कलेक्टरची परीक्षा पास झालाय, पण अजून नेमणुकीचं पत्र मात्र हातात मिळालं नाही. पण अरे दुसऱ्या एका क्लासवाल्यानं त्याच्याशी करार केलाय आणि गावोगावी जाऊन त्याची सक्सेस स्टोरी सांगायची आणि नवीन माशांना त्यांनी जाळ्यात ओढायचं, असं आता चालू आहे. परशा म्हणाला. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं म्हणतात ते अगदी खरंय बघ. आता कलेक्टरच्या जागा किती, त्याचा कट ऑफ किती, त्याला लागणारी वर्ष किती, हे सगळं दडवून ठेवून गाजर दाखवायचं बस. मेंढरं तयारच आहेत उड्या मारायला. जेटच्या विमानानं धावणाऱ्या या जगाला विचार करायला फुरसत आहे कुठे? आणि वेगळा विचार केला की मूर्खात काढायला शहाण्यांची फौज अगदी तयार आहेच. सुभाष पोट तिडकीनं बोलत होता. बरं ते जाऊ दे, आणखी काय विशेष? परशाने विचारलं. अरे काय सांगू मित्रा, क्लासमधून बाहेर पडता पडता बाचा मोबाईल आला होता. उद्याला तो आणि आई येणार आहेत. अरे दिवाळीला आपली परीक्षा असते ना, तेव्हा आत्ताच भेटून जाऊ असं म्हणतायत. राहायची इच्छा असली तरी राहता येणार नाही रे, कारण आपल्याकडे रातच्या मुक्कामाला जागा कुठं आहे. अरे पण काय अडचण काय आहे? अरे अडचण अशी आहे की मी त्यांना सांगितलं की एका रूममध्ये आम्ही दोघंच विद्यार्थी राहतो. त्याने आपल्या चौघांना बघितलं तर माझं पितळच उघड पडायचं रे. अरे गावाकडं मला वेगळी खोली असायची रे अभ्यासाला. काय करावं ते समजत नाहीये बघ. हत्तीच्या मारी, एवढंच ना, एक काम करू, आम्ही दोघं सकाळपासूनच गायब होतो, पलंग सुद्धा रूममधून हलवतो, मग तर झालं. पण एका अटीवर, हं, गावाकडचा सगळा वानवळा आपल्या सगळ्यांनी आपण शेअर करायचं बघ. वा वा, कबूल कबूल. सुभाष आनंदला. दुपारच्या सुमाराला सुभाषचे आई वडील आले. त्यांना आईला घट्ट मिठी मारली, वडिलांच्या पाया पडला. घरून आणलेल्या भाजी भाकरीवर तिघांचं मस्त जेवण झालं. बऱ्याच महिन्यांनंतर आईच्या हातचं खाऊन सुभाष अगदी तृप्त झाला. पाणी घ्यायला म्हणून तो उठला. सुभा, तुला एक विचारू? आईनं विचारलं. आई, अगं माझ्या परवानगीची गरज पडायला मी इतका परका झालो का ग तुला? अरे तसं नव, प्रश्न जरा नाजूक आहे तवा विचारलं. अरे मागच्या महिन्यात तुला एक सोयरीक आली होती, लोक चांगली होती, आपलं घर बी त्यांना लई आवडलं, तुझा फोटो म्या दावला, मुलगी पण चांगली शिकलेली होती, पण त्यांना पूर्ण माहिती नसावी. त्याने विचारलं मुलगा काय करतोय? तेव्हा हे म्हणाले कलेक्टरच्या परीक्षा देतोय म्हणून, 2-3 वर्षात होईल कलेक्टर. अरे तुला काय सांगू, पण पाहुणं गेलं ते परत फिरकलंच नाही. अरे निरोपी काय नाही, मला आत्ता परतूर कळणं झालंय, तुझ्या कलेक्टरच्या परीक्षेचं मी 5-6 वर्षापासून ऐकतंय ते खरं आहे ना? अरे बघ, पाहुणं परत गेल्याचं दुःख अगदी अजिबात नाही रे, पण एकदा तुझ्या नोकरीचं झालं

आम्ही सुटलो बघ. आईचं बोलणं ऐकता ऐकता सुभाषच्या घशात पाण्याचा घोट अडकला. आईला काय सांगावे इथली परिस्थिती. उगाच त्या दोघांच्या जीवाला घोर नको म्हणून तो गप्प बसला. यावेळी आईच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढल्या होत्या आणि वडील जरा जास्तच वाकले होते. कदाचित आपल्या भारानं तर नव्हे. निरोप घेताना ते म्हणाले, सुभाष, आता आपल्या गावात बी सरकारी योजना वाढीला लागल्या आहेत आणि गावाच्या अगदी जवळूनच लवकरच कालव्याचं पाणीही व्हायला लागेल. तुझ्या माहितीसाठी सांगतोय, तू समजून घे. त्याच्या हातावर पैशाचं पाकिट ठेवलं. 500 कमी आहेत. मोहरल्या वक्ताला जरा जास्त देईन, कापऱ्या स्वरात ते म्हणाले. सुभाषला स्वतःचीच लाज वाटली. दुसरा दिवस उजाडला. कालचा प्रसंग सुभाषच्या डोळ्यासमोरून जाईना. आईचं बोलणं, तिच्या चेहऱ्यावरच्या वाढलेल्या सुरकुत्या आणि वडिलांचं वाकून चालणं, त्यांचे शब्द, सगळं सगळं काही डोळ्यासमोर होतं. आपलं घर, दार, आपले आई वडील सगळं सोडून आपण मृगजळाच्या पाठीमागे धावत इतकी वर्ष उगाच वाया घालवली. आई वडिलांच्या म्हातारपणी त्यांचा सगळा भार आपल्यावर घ्यायचा सोडून आपणच त्यांच्यावर भार झालो आहोत असं त्याच्या मनानं अगदी पक्क घेतलं. अजून किती वर्षांनी नोकरी मिळेल किंवा मिळणार नाही याची शाश्वती नाहीच. आपण शेतीकडे लक्ष न घालता शहरात आलो. घरची अगदी 10 एकराची एवढी मोठी शेती असताना बळीराजा न होता दुसऱ्याची चाकरी करण्यासाठी घर सोडलं. आणि आता तर गावाजवळून कालव्याचं पाणीही वाहू लागलंय. आपल्याकडून झालेली ही चूक उशिरा का होईना, पण सुधरवायला नक्कीच हवी. चुकलेली वाट सुधारून घरच्या शेतीत लक्ष घालायला हवं आणि आपल्या आईवडिलांना आपला भक्कम आधार द्यायला हवा. आता त्याचा निश्चय पक्का होऊ लागला आणि तेवढ्यात मोबाईल वाजला. आता ही किशोरी कशाला मोबाईल करतेय? हॅलो, हा सुभाष, अरे ऐक ना, तुला वेळ असेल ना तर तुझ्या घराजवळच्या त्या हॉटेलमध्ये भेटायचं का? हो चालेल चालेल, पण काय गं, काय विशेष? अरे तू येतं खरी, आल्यावर सांगते, किशोरी म्हणली. सुभाष आणि किशोरी एकाच कॉलेजमधून बरोबरच पदवीधर झालेले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांचे चांगले सूर जुळले होते. किशोरी त्याच्यापेक्षा 1 वर्षाने लहान होती. शहराचं आकर्षण आणि मुलींची नोकरी करायची हौस यामुळे ती सुद्धा तिच्या मैत्रिणींमुळे शहरात आपलं नशीब आजमावण्यासाठी आलेली. सुरुवातीची 1-2 वर्ष घरच्यांनी प्रोत्साहन दिलं, पण मुलीच्या वाढत्या वयाबरोबर आणि नोकरीच्या अनिश्चिततेमुळे त्यांनी तिला घरी परतण्यासाठी तगादा लावला होता. सुभाषला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. किशोरी अगदी ठरलेल्या वेळी आली. दोघेही हॉटेलमध्ये गेले. काय घेणार? सुभाषनं विचारलं. अरे काही नाही, 1/2 स्पेशल चहा, आपल्याला इतकाच परवडतो रे. मग किशोरीनं त्याला सगळी हकीकत सांगितली. त्यावर सुभाष काही क्षण विचार करून म्हणाला, तुला सांगू का? मला ना आत्ता आनंद फंदी यांचा एक खणखणीत फटका आठवत आहे. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. मी आता धोपट मार्गाने माझ्या आयुष्याची वाट सुकर करायचं ठरवलं आहे. मी परत जातोय गावाकडे आपली शेती करायला. काय सांगतोस? किशोरीच्याही मनात तोच विचार घोळत होता. दोघांनाही पुढच्या धोक्याची जाणीव झाली आणि पुन्हा एकदा त्यांचे विचार आणि सूर जुळून आले. दोघांनीही घरी परतण्याचा निर्णय घेतला. सुभाषनं पुढच्या 1.5-2 वर्षात आपलं सारं लक्ष शेतीवर केंद्रित केलं. सरकारी योजनांचा संपूर्ण लाभ घेत, शेतीमध्ये बदल घडवत, उत्पन्न वाढीसाठी भरघोस असे प्रयत्न केले आणि त्याचा योग्य तो परिणाम दिसून आला. नंतरच्या वर्षी सुभाष आणि किशोरीच्या जुळलेल्या सुरांना सनईच्या सुरांनी साथ केली. सुभाषनं बिकट वहिवाट सोडून धोपट मार्ग स्वीकारला आणि काळ्या मातीनं देखील त्यांच्या ओंजळीत हिरवं दान टाकलं.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण ऐकलीत विनायक दिनकर ढवळे यांची कथा बिकट वाट. वाचक स्वर आणि सूत्रसंचालन सविता जेरे. सादर करते होते सुमित श्रीपाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात.
2: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
3: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N. राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
2: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
3: श्रोत्या, दुपारचे 4 आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं हे गीत आहे. संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी. चित्रपट मुंबईचा जावई.

देवकी पंडित यांच्या स्वरातील नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातील हे गीत होतं. गजेंद्र अहिरे यांचं संगीतबद्ध केलं होतं कौशल इनामदार यांनी. श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. भालू या चित्रपटातील हे गीत आहे पी सावळाराम यांचं, संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी.

तू तिथे मी या चित्रपटातील रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातील हे गीत होतं, आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं. श्रोते हो, आपण ऐकता गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर महादेवन आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत मितवा या चित्रपटातील. मंदार चोलकर यांच्या हे गीत आहे, शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं. गायक स्वर शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा.

0: मुंबईचा फौजदार या चित्रपटातील सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत होतं. जगदीश खेबुडकर यांचं संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. दुपारचे 4:30 होत आहेत. प्रस्तुत करतो आहोत मालिका विशेष.
1: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग 3.

0: सही, एवढा आनंद?
1: यस, खूप आनंद.
0: कारण तरी काय म्हणायचं?
1: विनाकारण.
0: हा, विनाकारण हे काही कारण होऊ शकत नाही.
1: कारण
0: अकारण.
1: अकारण हे पण काही कारण होऊ शकत नाही.
0: असो, शब्द छल नको.
1: राहिलं,
0: तू आधी कारण सांग बघू.
1: कशाच?
0: हेच, आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, याच कारण सांग.
1: मी असं म्हटलं नव्हतं. हा,
0: पण गाणं तर म्हटलं होतस ना.
1: हा, गाणं म्हटलं होतं.
0: मग त्याच कारण सांग.
1: अरे खरंच कारण असं काहीच नाही.
0: अग, असं नाही हा होऊ शकत.
1: का बरं, एखादं उदाहरण दे.
0: हे बघ, प्रत्येक गोष्टीला ना कारण असतं. उदाहरणार्थ, कुत्रं केकाटत का? दगड कुणी मारला तर ते केकाटणार. बाळ रडतं का? भूक लागली असेल किंवा शू केली असेल तर.
1: हे तुझं आपलं काहीतरीच. हा,
0: काहीतरीच कसं? आता समजा मी तुझ्या पाठीत एक जोरात धपाटा मारला तर तू कोकलशील ना?
1: छे, मी तुला आणखीन दोन धपाटे घालीन.
0: ठीक आहे ना, म्हणजे तुझ्या धपाट्या घालण्यामाग काहीतरी कारण आहे.
1: तुझा धपाटा हेच कारण.
0: मी तरी तेच म्हणतोय, मग तुझ्या आनंदामागचं कारण काय आहे?
1: असं म्हणतोय सोय.
0: होय होय, पेटली का ट्यूब मॅडमची?
1: पेटली. हा, आता एकाच अटीवर मी तुला कारण सांगेल.
0: आता कसली अट?
1: कबूल असेल तर सांग.
0: आधी अट तर सांग, मग सांगतो कबूल की ना कबूल ते.
1: नाही नाही नाही नाही, आधी कबूल कर.
0: तू काय काही अटी टाकशील?
1: म्हणजे?
0: तू म्हणशील मी कारण सांगितलं तर तुम्हाला एक खूप मोठं चॉकलेट द्यायचं.
1: हे असं कसं म्हणेन मी?
0: तुझा काही भरोसा नाही बुवा, तुला चांगलंच ओळखू नाही मी.
1: हा माहितीये. हा दादा, मोठेपणाचा भाव खात असते.
0: ऑफकोर्स, परमेश्वराची लीला आहे.
1: ते जाऊ दे, तू कबूल करणारेस की नाही तेवढंच सांग.
0: जरा विचार करायला वेळ दे मला.
1: किती देऊ? 2 दिवस?
0: काही सेकंद दे ग. कबूल.
1: अट काही तशी खास नाहीये.
0: आता नमनाला घडावर घालू नकोस. हा, सांग पटकन.
1: अट एकच.
0: ए, सांग ना.
1: सांगते ना, मी कारण सांगितल्यावर अजिबात हसायचं नाही. ए जा, आता मी सांगणारच नाही तुला.
0: अग सांग ना.
1: तू हसतोस बाई.
0: नाही हसणार, बस.
1: मग आत्ता का हसलास?
0: कारण फुसक होत म्हणूनच हसलो.
1: पण तू कबूल केलंयस.
0: हो, कारण कळल्यावर हसायचं नाही असं कबूल केलंय. कारण कळण्या अगोदर मी कितीही वेळ असू शकतो.
1: जा, आता मी तुला सांगणारच नाही.
0: आता का? आता कोणी माघार घेतलीये?
1: तू बोलूच नको माझ्याशी.
0: रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, तिकडून आला नवरा खुदकन हसू.
1: ए दादा, गप्प बसा.
0: बापरे, चिडले वाटत. घरात गेले म्हणजे आईलाच नाव सांगणार. म्हणजे आपलं काही खरं नाही बुवा. गंमतच करूया, टेप लावतो मस्त.

0: दादा सई बरोबर का भांडलास?
1: मी आणि भांडलो? नाही ग आई.
2: ए हो ग आई, हसला.
1: बघ आई, मी हसलो. हसलो म्हणजे भांडलो असा अर्थ होतो का?
0: नाही.
1: यस, मी जिंकलो.
2: ए असू दे हा.
1: ते जाऊ दे, पण आई सईला तिच्या आनंदाचं कारण तरी विचार.
0: मला माहितीये.
1: काय सांगतेस? तुला माहित आहे?
0: हो.
1: मग मला सांग की.
2: पण हसायचं नाही हा. तू
1: गप ग, सांग तू आई.
0: ए तिला डाकरू नकोस.
1: ओके सॉरी.
0: ठीक आहे, सई ना आजपासून ठरवलंय की सतत आनंदी राहायचं. नकार अर्थी विचार करायचा नाही, होकार अर्थी विचार मनावरती बिंबवायचा प्रयत्न करायचा.
3: वासई छान.
0: या सगळे जण आलात ना?
2: काकू आम्ही बाहेरून ऐकलं सगळं.
4: मस्त विचार आहेत.
5: आज अशाच विचारांची गरज आहे.
3: आणि आम्ही मुलांनी तर हा आनंद असाच घेतला पाहिजे.
0: तुम्हाला कशा कशात आनंद वाटतो?
1: खेळण्यात.
4: काकू मला गप्पा मारण्यात खूप आनंद वाटतो.
5: कवितेत आहे आनंद.
2: गाण्यात. मला ना चित्र रेखाटण्यात आनंद वाटतो.
3: आणि नाटकात सुद्धा आनंद आहे.
0: शाब्बास, आनंद शोधायचा असतो. ठीक आहे, पण मी गृहपाठ म्हणून काही शोधायला तुम्हाला दिलं होतं, शोधलत का?
1: काय शोधायचं होतं आता?
3: अरे बाल नाट्याविषयीची माहिती.
1: हा ती होय, शोध मोहीम यशस्वी झालेली आहे. फक्त झाले अगदी.
0: मग वळूया आपण तिकडे.
2: काकू मी सांगू?
5: ए मला कोणीतरी सांगू द्याल का?
4: मग मी का नको?
2: तू अजिबात नको, मीच सांगते.
0: अरे असे भांडू नका. आज आपण ना शशीलाच विचारूया.
3: थांबा काकू, मीच वाचून दाखवतो. खूप छान माहिती गोळा केली आहे. 1935 पासून मराठी साहित्याचा इतिहासात बाल नाटकांचा उल्लेख येऊ लागला असं दिसतं. पण हा सारा उल्लेख केवळ कौतुक करण्यापुरताच दिसत होता. मोठ्या माणसांनी छोट्यांचं कौतुक करावं, तसंच कौतुकाचे केवळ उद्गार बालनाट्याविषयी लिहिले गेले. एवढंच नव्हे तर बालनाट्य हा वाङ्मय प्रकारच मुळी स्वतंत्र आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. याकडं कोणी फारसं लक्ष दिलेलं नव्हतं. मोठ्यांना जे वाटतं तेच विचार मुलांवर लादले जायचे. मुलांचे विषय वेगळे, त्यांचं भावविश्व वेगळं, याकडं कोणी बघितलंच नाही. पुढे नवीन दृष्टिकोनातून जेव्हा बालमनाचा अभ्यास होऊ लागला तेव्हा याकडं लक्ष दिलं गेलं. कथांचं नाट्यीकरण होऊ लागलं. मुलांच्या मासिकातून छोटे छोटे संवाद प्रकाशित होऊ लागले. पाठ्यपुस्तकात संवादांना जागा मिळाली. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात छोट्या नाटिका सादर होऊ लागल्या. शालेय परिसरात, शालेय विश्वात मग अशी नाटकं लिहायला सुरुवात झाली.
0: छान छान माहिती गोळा केली आहेस हा तू. मुलांनो आता जरा आणखी गंमत मी सांगते. हा 5 ते 8 या वयोगटाचा आणि नाटकाचा विचार करण्या अगोदर अगदी लहान मुलांचा विचार करूया. वय वर्ष 1 ते 4 या वयोगटात तुम्हाला काही आठवत आहे का? किंवा तुम्ही या वयातली मुलं पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही त्यांचं निरीक्षण केलंय का?
1: हो आम्ही सांगतो.
0: छान सांग बरं.
1: खूप छोट्या मुलांना ना बोलता येत नाही, पण स्पर्शाची भाषा त्यांना चांगलीच कळते.
4: आईचा हात ते लगेच ओळखतात.
2: त्यांना अर्थ कळत नसला तरी गाणी आवडतात. त्यातला ताल त्यांना आवडतो.
0: बरोबर, उदाहरण सांगू शकाल का?
5: मी सांगू?
0: हो सांग.
5: इथं इथं बस रे मोरा, बाळ घाली चारा, चारा खा पाणी पी, बाळच्या डोक्यावरनं भूर दिशी उडून जा. असं म्हणताना एका हाताच्या तळव्यावर दुसऱ्या हाताच्या बोटांनी मोराचं अस्तित्व ते बाळ दाखवतं आणि भूर म्हटल्यावर दोन्ही हात डोक्यावरून पलीकडे नेतो.
4: असंच दुसरं गीत पण काकू आहे. अडगुळ अमडगुळ सोन्याचं कडगुळ, रुपयाचा वाळा तान्ह्या बाळा, टीट लाव टीट लावण्याची कपाळावरची जागा ते बरोबर दाखवत.
2: या वयातली मुलं आनंद झाला तर हसतात आणि काही दुखलं खुपलं तर रडतात. पण
3: या गटातील मुलांना वाचता येत नाही.
4: ही मुलं अनुकरण प्रिय असतात.
1: मोठी माणसं जसं बोलतात तसं बोलण्याचा ते प्रयत्न करतात. ओठ हलवून ते बोलण्याचा प्रयत्न करत असतात.
5: आई रागावले हे त्यांना कळतं,
4: पण तरीही ते आईपासून दूर नाही ना जात.
2: उलट आईलाच मिठी मारून

0: आणखीनच रडतात.
1: शाब्बास, तुमचं निरीक्षण खूप चांगलं आहे. या वयात नाटक समजण्याची कुवत नसते, त्यामुळे 1 ते 4 या वयोगटासाठी नाटकं लिहिली जात नाहीत. 5 ते 8 या वयोगटातली मुलं आता बघूया हां. यांनासुद्धा मोठी माणसं जसं करतात ना, तसं करायची इच्छा असते. आई पोळ्या लाटते तर ते यांना करायचं असतं. बाहुला बाहुलीचं लग्न हा तर त्यांच्या आवडीचा विषय. हाच विषय एका डिटेक्टिव्ह म्हणजेच रहस्यमय नाटकात फार सुंदर रीतीने हाताळलाय. नाटकाचं नाव आहे सुतावरून स्वर्गाला. पोलीस चोर, गुन्हेगार किंवा खून कसा शोधून काढतात, त्याच्या मुळाशी ते कसे जातात आणि एखादा बारीक धागा सापडला की चोरी किंवा खून करणारा बरोबर सापडतो. या नाटकात एका मुलीच्या इम्पोर्टेड बाहुलीचा हात तुटतो. हात तोडणारे त्यांच्या ग्रुपमधलेच भाऊ बहीण असतात. हात तोडून ते दूर झाडीत टाकतात, पण मुलं गंमत गंमत खेळतात आणि खेळता खेळता तो हात सापडतो. हात घेऊन ते कमाच्या घरी येतात. चला तो प्रसंग ऐकूया. बरं, वाचणार कोण? ओके, चला.

0: हाच हात की कुठे सापडला हो?
1: कुठे सापडला ते नंतर सांगीन, पण हाच हात आहे याची खात्री पटवून देऊ शकाल?
0: हो, थांब, अडगळीतून धावली आणते. हा ही बघ.
1: अरे बरोबर बसतोय की हात, दोराही बरोबर निळा आहे. ठीक आहे,
2: पण या संबंधी तुम्हाला कुणा मित्राचा किंवा मैत्रिणीचा संशय आहे का?
0: छे बाई, माझे सगळे मित्र मैत्रिणी चांगले आहेत, हे असं कुणी करेल असं मला वाटत नाही.
1: बाहुलीचा हात होता तो शेवटचा प्रसंग तुम्हाला आठवतो का?
0: न आठवायला काय झालं. 15 ऑगस्टचा दिवस, दुपारची वेळ होती, आमच्या गच्चीवर सगळे जमले होते.

0: ए सगळे आले का?
1: जवळ जवळ आलेस, बनिया राहिलाय.
0: मीच त्याला पाठवलंय निमाकडे आणि मन्याकडे.
2: का बरं?
0: अगं तिचा निरोप आला, आम्ही दोघं येणार नाही.
2: वा गवा, ती नाही मग खेळ कसा होणार?
0: हो ना, इतके दिवस तिची बाहुली घेऊन खेळत होतो आपण. आता माझी बाहुली आली म्हणून तिला नको का बोलवायला?
1: पण खरं सांगू का कमा, तुझी परदेशी बाहुली बघून नीमाला काल वाईटच वाटलं. ती काल तिच्या दादाला म्हणाली सुद्धा, हिची बाहुली आली आणि आता माझ्या गोऱ्या पिंकीचा भाव कमी झाला.
0: वेडीच आहे, असं कसं होईल? कधी तिच्या बाहुलीनं खेळू तर कधी माझ्या बाहुलीनं खेळू.
2: ते खरं ग, पण हे तिचं मत सांगितलं.
1: कमा, तुझी बाहुली मात्र गोड आहे. हा
2: ए ते बघा, सगळे आलेच.
0: चला तयारीला लागा. सुमा, तुझा बाहुला आणलास ना?
1: मला काय सांगावं लागतं, सर्व तयार आहे.
2: चला चला चला, बाहुला बाहुलीचा खेळ.
3: पहिल्यांदा पक्ष ठरवून घ्या.
0: हो बाई, पुन्हा भांडण नकोत.
1: कमा, सुमा, तुम्ही दोघीच ठरवा.
4: बरोबर, हा एकीचा बाहुला एकीची बाहुली, तुम्हीच काय ते ठरवा.
1: पम्या.

0: मुलीला आणा, वेळ होत आली.
1: आणली हा
0: अक्षता वाटल्या. बँड वाले तयार का?
2: हो हो
3: एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. श्रीमन्महागणाधिपतये नमः. गणपतीला नमस्कार करा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी कुम्भजलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. वरुणाय नमः. वरुणाला नमस्कार करा. सर्व इष्टमित्रमंडळींना अक्षता मिळाल्या का?
4: हो.
3: शुभमंग

0: चरचतम
1: सावकाश होत आहे हा जेवण.
2: अगदी सावकाश होत आहे.
3: विमा अग मुलीला आणि मुलाला जिलब्या वाढायला सांग, पंगत संपत आली.
4: अग बाई खरंच की निमा, अग विहीन म्हणायची राहिली आहे की.

0: चला आता 8:30 झाले, घरी परतायला हवं.
1: हो ना, छान झाला हा खेळ.
2: दृष्ट काढ ग नव्या बाहुलीची.
3: अरे माझं सोवळं तर आताच राहिलं.
1: मग पटकन घेऊन ये ना.
4: जा लवकर, बाहुली पाशीच आहे.
3: मिळालं, चल लवकर.
1: हा हा चल चल.
4: ऐग माझ्या बाहुलीचा हात.

0: सुद्धा हेरगिरी केली म्हटलं, आमच्या मन्याचा रक्तगट आणि या ब्लेडवरच्या रक्ताच्या ठिपक्याचा रक्तगट एकच आहे.
1: आमचा अंदाज खराच म्हणायचा. चला आता मोर्चा मन्याच्या घरावर.
2: मित्र हो, आम्हाला क्षमा करा. मी आणि निमानं मिळून हे कारस्थान केलं. कमाच्या बाहुलीमुळं आमच्या बाहुलीचा भाव कमी होईल असं आम्हाला वाटलं. म्हणून त्या दिवशी सोहळं राहिल्याचं निमित्त करून मी कमाच्या घरात गेलो आणि ब्लेडने बाहुलीचा हात कापला, सोहळ्यात लपवला आणि झाडीत टाकला.
3: आम्हाला क्षमा करा, यापुढं आम्ही असं वागणार नाही. खरंच क्षमा करा, माझ्यामुळंच दादानं हे केलं म्हणून त्याला दोषी न ठरवता मला ठरवा. मी दोषी आहे, मी माझी बाहुली कमाला देते.
1: थांबा, मने आणि निमाला खरंच पश्चाताप झाला आहे. यापेक्षा त्यांना वेगळी शिक्षा करण्यात काहीच अर्थ नाही. तरीही आता आपण सगळे मिळून छोटी छोटी कामं करून आपल्या कमाईच्या पैशातून कमाच्या बाहुलीचा हात दुरुस्त करून देऊ.
4: बन्या जिंदाबाद.
0: बन्या खरे रे बाबा तुझं ते सुतावरून
4: स्वर्गाला.

0: अच्छा, अशा तऱ्हेनं हात नाहीसा झाला म्हणता? मग तुम्ही काय केलं?
1: सगळ्यांना विचारलं पण सगळ्यांनी कानावर हात ठेवले. अरे पण कुलकर्णी काका इकडे कसे?
2: अरे रिपोर्ट न्यायला येतो म्हणालात आणि आला मात्र नाहीत. हा ब्लड रिपोर्ट. आणि बरं का,

0: नद्या टाळी।
1: छान छान, मस्त मजा आली। आता आपल्या शिबिराची आजची वेळ संपत आली। आता आपण आजच्या शिबिराच्या दिवसाची सांगता पसायदानानं करूया। चला सगळ्यांनी ताठ बसा, डोळे मिट

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग 3 आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

मालिका विशेष अंतर्गत गोष्ट बालनाट्याची भाग तिसरा आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला सुरुवात होईल. हे कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता.

0: नमस्कार. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात होते. संध्याकाळचे 5 वाजतायत. या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेची सुरुवात करूया, जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट

0: जी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. फेरपरीक्षेच्या तारखा, नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. मात्र ही कारकुनी चूक असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. ज्येष्ठ भाजप नेते हेमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. या शपथग्रहण समारंभात 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घसरण झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाले. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग पटदीप. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग पटदीप.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन ऐकलत. राग होता पटदीप आणि त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन्स पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत, प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवून न देता स्वतःचं अस्तित्व जपत, मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे? आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ह्याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बीइंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झालीय. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंग मध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची, आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झालीय. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य आहे. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती, या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात. त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणं ही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही. काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती

शक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याचवेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं, या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुण

पण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा पण स्वतःला हरवू नका, स्वप्न पहा पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका, यश मिळवा पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य ही स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे, आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N. राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 10 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो, आई वडिलांची सेवा करणं ही तर परमेश्वर सेवा मानली जातेच, पण त्याचबरोबर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कितीही अडचणी समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणं, त्यांची सुश्रूषा करणं हेच आद्य कर्तव्य असल्याची भावना मनात ठेवून ही सेवा करणाऱ्या परिचारिका या जागतिक परिचारिका दिवस आज साजरा केला जातो. 12 मे हा जगप्रसिद्ध परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी युद्धातल्या सैनिकांची सेवा केली आणि आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका असं फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना मानलं जातं आणि त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस, आजचा 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. जगाची सुश्रूषा हेच घोषवाक्य सत्तात उतरवणाऱ्या सगळ्या परिचारिकांना मानाचा मुजरा.

अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

0: नमस्कार श्रीतहो मंडळी, आजच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतो. आज कार्यक्रमात जागतिक रेड क्रॉस आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या अनुषंगानं ज्युनियर अँड युथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. श्रीतहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर शंतनू गोखले यांना. डॉक्टर गोखले हे ज्युनियर अँड युथ रेड क्रॉसचे अध्यक्ष आहेत. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिवस आणि याच दिवशी जागतिक थायलेसेमिया दिवस हा पूर्ण देशभर आणि जगभर पाळण्यात येतो. त्या अनुषंगानं आजच्या आपल्या या चर्चेचं आयोजन आपण केलेलं आहे. सर नमस्कार आणि आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, रेडक्रॉस स्थापना केव्हा आणि कधी झाली याबाबत आपल्याला काय सांगताय?
1: निश्चित, थोडं इतिहासात जावं लागेल. रेडक्रॉसची स्थापना 1859 साली झाली. अर्थात ही स्थापनेचं मूळ कारण एक युद्धच होतं आणि हे युद्ध होतं ते एका बाजूला ऑस्ट्रिया हा देश होता आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स आणि इटली या दोन्ही देशांमध्ये लढाई होती. आणि हे एक शेवटचं असं युद्ध होतं जिथे त्या त्या देशाचे राजे लोक सेनापती म्हणून युद्धभूमीवरती उपस्थित होते. एकूण साधारण दोन्ही बाजूचे सैनिक मिळून 300,000 लोक ह्या युद्धात सहभागी झालेले होते. आणि युद्ध बरंच भीषण झालं. यात किमान 40,000-1,000 लोक खूप गंभीररित्या जखमी तरी झाले किंवा गेले. आता इथे त्यांना ज्या वेदना होत होत्या, त्रास होत होता, हे बघायला एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे जॉन ऑनरी दुनांत. हा एक स्वित्झर्लंडचा नागरिक होता. त्याच पंचक्रोशीत अजून एक गाव होतं कॅस्टिलियनी, तर तिथे तो त्याच्या बँकिंगच्या व्यवसायानिमित्त आलेला होता.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी हे युद्ध आणि त्यात जखमी झालेले सगळे सैनिक, त्यांना होत असलेल्या वेदना ह्या सगळ्या पाहिल्या, त्याचं हृदय द्रावले.
0: हो, हो, हो.
1: आणि कुठेतरी एक जाणीव झाली की अरे आपण काहीतरी
0: त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं.
1: आणि तिथे

0: हे रेडक्रॉसचं बीज
1: पेरलं गेलं.
0: पेरलं गेलं आणि मग 1862 साली 14 राष्ट्र एकत्र आली.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी येऊन ऍक्च्युली पहिली रेडक्रॉसची सुरुवात केली.
1: अच्छा.
0: 1862 साली. आणि त्यानंतर 1864 साली जिनिव्हा कन्व्हेन्शन. तर जे पहिली जिनिव्हा कन्व्हेन्शन आणि जे काही पहिले युद्धात पाळायचे नियम ह्याची सुरुवात तिथपासून सुरू झाली.
1: अच्छा. या संघटनेची जी मूलतत्व जी आहेत तर ती मूलतत्व कोणती आहेत आणि कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जातं?
0: खूप छान प्रश्न आहे हा. कारण हा रेडक्रॉसची जी मूलतत्व आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिलं मूलतत्व म्हणजे मानवता, म्हणजे ह्युमॅनिटी.
1: बरोबर.
0: ओके. आणि ह्याच्यासाठी आमची भूमिका एकच असते की शत्रू राष्ट्र असू दे, मित्र राष्ट्र असू दे, आपण जे काम करतो, जे कार्य करतो, हे पहिल्यांदी मानवतेच्या भूमिकेतून केले, मानवासाठी केलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही बघू नका की तो शत्रू राष्ट्राचा आहे का, तो जखमी व्यक्ती आहे, त्या जखमी व्यक्तीला मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचा आमचा हे आहे इम्पार्शालिटी. इम्पार्शालिटी म्हणजे निष्पक्षपणे काम करणे. कोणाच्या बाजूनी जास्ती झुकतं माप द्यायचं, याच्या बाजूनी द्यायचं, आम्हाला त्याच्याशी काहीही नाही. जी व्यक्ती समोर येईल त्याची मदत करणे. त्याच्यानंतर अजून एक त्याच लाईन आहे म्हणजे इंडिपेंडन्स, म्हणजे आम्हाला बाकी कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही,
1: हस्तक्षेप
0: नसावं. तर ते एक फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे अर्थात स्वयंसेवा म्हणजे व्हॉलंटरी सर्व्हिस. त्यामुळे रेडक्रॉसचे स्वतःचे सुद्धा एम्प्लॉईज असतात पण त्यांचा मुख्य भर हा कायम व्हॉलंटरी सर्व्हिस आणि व्हॉलंटिअर्सवरतीच आहे. आणि आम्ही अनेक कामं करतो ही आमच्या व्हॉलंटिअर्स म्हणून. ते व्हॉलंटिअर्स कोणी असतात? कॉलेजचे विद्यार्थी असतात, कधी कधी ते मोठे यशस्वी डॉक्टर्स असतात, किंवा खूप मोठे काही उद्योगपती पण असतात. आमच्याला व्हॉलंटिअर काम करायला सर्व तऱ्हेची लोक आहेत.
1: याला जोडण्यासार्थ मला मी विचारेल की बऱ्याचदा संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी किंवा त्याची पूर्वतयारी असेल, त्या संदर्भातलं प्रशिक्षण असेल, पुनर्वसन असेल किंवा क्षमतावर्धन असेल, तर हे या स्वयंसेवकाचं कसं केलं जातं यावर सांगायला थोडंसं.
0: हा. तर त्याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारची प्रशिक्षण शिबिरं घेतो. तर त्यात एक प्रशिक्षण शिबिर असतं ते म्हणजे प्रथमोपचार, फर्स्ट एड ज्याला म्हणतो आपण. अजून एक आहे ते आहे सीपीआर वरती, म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे. नेहमी आमची शिबिरं या प्रशिक्षणासाठी चालू असतात आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी हे प्रशिक्षण करतो. आम्ही आमची पण कंडक्ट करतो आणि माझं कळकळीने विनंती आहे लोकांना की तुम्ही ह्या चळवळीत सहभागी व्हा आणि हे प्रशिक्षण घ्या. आणि ह्या प्रशिक्षणाचा उपयोग काय आहे, कारण तुम्हालाही माहित नाही की कधी केव्हा आपत्ती येईल.
1: बरोबर. सांगून
0: आपत्ती कधीच सांगून येत नाही. आणि पण जर तुम्हाला
1: तुम्ही प्रशिक्षित जर असाल
0: तर तुम्ही लोकांना मदत करू शकता.
1: आणि नक्की म्हणजे मदत करण्यापेक्षा एखादं मोलाच्या क्षणी तुम्ही ती मदत केली तर एखादं
0: जीव वाचू शकतो,
1: आहे तो वाचू शकतो.
0: आणि मदतीत बरेचदा कसं असतं, वेळ हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे जितक्या लवकर ती मदत होऊ शकते ती महत्वाची. आणि प्रशिक्षणावरती का भर, कारण प्रशिक्षण जेव्हा देतो ना तेव्हा खूप काही काही लहान लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला तशा कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो.
1: सर मला कसं विचारायचं होतं की रेडक्रॉसच्या मुख्य कार्यपद्धतीतला एक महत्वाचा घटक रक्तपेढ्या किंवा साठवण केंद्र, याबाबत थोडीशी आपण चर्चा करूयात.
0: आमच्यासाठी एक मोठं उद्दिष्ट आहे, कारण संस्थेची मूळ सुरुवातच युद्धापासून झालेली आहे, त्यामुळे रक्ताची आवश्यकता ही आहेच. आणि शांततेच्या काळात सुद्धा लोकांना काही ना काहीतरी होतच
1: असतं,
0: त्यासाठी रक्ताची गरज आहे. कुठलीही शस्त्रक्रिया करायची असली तरी रक्ताची आवश्यकता लागते. त्यामुळे एक मोठा उपक्रम आणि हा जागतिक स्तरावरती जो रेडक्रॉसनी घेतलेला आहे तो म्हणजे रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे आणि रक्तदान करणे, लोकांना शिबिरं भरवणे,
1: आयोजित करणे.
0: आणि ह्या शिबिरांसाठी जो प्रोटोकॉल फॉलो केला जातो तो अगदी पूर्ण जी पद्धत आहे त्याला, जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही फॉलो करतो. असं कुठेतरी रस्त्यावरती रक्तदान शिबिर घेतलं असं होत नाही. त्यासाठी प्रॉपर जागा असते आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. पुण्याची जी आमची रेडक्रॉस संस्था आहे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट

0: ब्रांच आम्ही पण रक्तदान शिबिरं वेगवेगळ्या संस्थांमार्फत करून घेतो. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये प्रामुख्याने रक्तदानासाठी प्रयत्न करतो आणि काही कंपनीजमध्ये पण प्रयत्न करतो. आता 21 मेला आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलंय, ते पुण्यातील आपल्या टाटा मोटर्समध्ये, आणि तेव्हा आमची अपेक्षा आहे की बरेच लोक रक्तदान
1: करतील.
0: चिंचवडला आहे, सकाळी 11 वाजता.
1: बरं सर, रेडक्रॉसच्या मार्फत रुग्णसेवा किंवा मदत केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, तर याबाबत काय सांगाल?
0: तर आता आमची पुण्याची जी रेडक्रॉसची शाखा आहे, तर आम्ही या संदर्भात बरीच आरोग्य सेवा रुग्णांसाठी देतो. प्रामुख्याने आमच्याकडे नेत्र चिकित्सा आहे, जिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते आणि अजून काही वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या डोळ्याशी संबंधित आहेत त्या करतो. त्यासाठी आमच्याकडे नेत्रतज्ञ आहेत आणि ते येऊन ही शस्त्रक्रिया करतात. आम्ही जी शस्त्रक्रियेला जे शुल्क लावतो ते खूप कमी आहेत आणि काही जे अति गरीब गटातील रुग्ण असतात, ज्याला आपण केशरी रेशन शिधापत्रिकेहूनच्या खालचे किंवा दारिद्र्य रेषेखालील जे रुग्ण आहेत, तर त्यांना तर आम्ही विनाशुल्क सुद्धा ही शस्त्रक्रिया करून देतो. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही या सोयीचा निश्चित फायदा घ्या आणि लोकांना त्याबद्दल सांगा की अशा ठिकाणी अतिशय रास्त दरात किंवा तुमच्या घरी कोणी कामाला व्यक्ती आहे ज्यांना परवडत नाही, तर त्यांना तुम्ही रेडक्रॉसच्या आमच्या रास्तापेठमध्ये केंद्र आहे आणि कॅम्पमध्ये कॅन्टोनमेंटमध्ये लष्कर भागात महात्मा गांधी रस्ता म्हणजे मेन स्ट्रीट वरती एक केंद्र आहे, तर तिथे त्यांना जरूर पाठवा. तिथे त्यांची ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय अल्पदरात होईल.
1: अच्छा,
0: त्याच्या पलीकडे आम्ही अजून सुद्धा बरीच सेवा देतो. सोनोग्राफीची सेवा आहे, एक्सरेची सेवा आहे, दंतचिकित्सा करतो आणि त्यातले जे अजूनही वरचे भाग आहेत म्हणजे दंतरोपण, डेंटल इम्प्लांट, ते सुद्धा आमच्या इथे होतात. ह्याच्या व्यतिरिक्त रक्त तपासणी, रक्त चाचणी, मधुमेहासाठी समुपदेशन आणि रेग्युलर ज्याला आरोग्य भाषेत सेवेच्या भाषेत म्हणतात ओपीडी, ती सुद्धा आमच्या इथे चालते. त्यामुळे लोकांनी कुठले प्रकारचा आजार हे असले तर जरूर तुम्ही रेडक्रॉसच्या केंद्रात यावे. आमच्या इथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, बरेचसे डॉक्टर्स आमचे मानद तत्वावरती काम करतात, पण ते आहेत पुण्यातले प्रतिथयश डॉक्टर्स आणि त्यांना सुद्धा रेडक्रॉस बरोबर प्रेम आहे आणि त्यांना रेडक्रॉसशी संलग्न व्हायला आवडतं, कारण ही एक प्रकारची मानवतेला सेवा आहे आणि म्हणून ते आमच्या इथे आवर्जून येतात आणि ही सेवा आमच्याकडे सर्व प्रकारची.
1: सर, मला हे विचारायचं की या तर तुमच्या अनेक रुग्णांसाठी सेवा आहेत, पण आपला कार्यक्रम मुख्यतः आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आहे, तर आमच्या या कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंडळींसाठी काही विशेष तुमचे उपक्रम आहेत का किंवा सांगा ना?
0: जरूर. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हल्लीच्या काळात एक समस्या म्हणजे मधुमेह.
1: बरोबर,
0: तर आमच्याकडे मधुमेहावरती तज्ज्ञ आहेत आणि मधुमेहावरती सुद्धा पूर्ण उपचार पद्धती, त्याबद्दलचे समुपदेशन, त्याबद्दल नंतर जे द्यायची औषधं असतात ही सर्व उपलब्ध आहेत, तर त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी जरूर फायदा घ्यावा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अजून काही सोनोग्राफी किंवा रक्त तपासणी, कारण जनरली ज्येष्ठ नागरिकांना दर 6 महिन्यांनी रक्त तपासणी करून घ्या, तर आमच्या महात्मा गांधी रस्ता लष्कर भागामध्ये आणि रास्तापेठमध्ये दोन्हीकडे तुम्ही येऊन तुमचं रक्त देऊन त्याची रक्त तपासणीचा रिपोर्ट घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या सेवा, दंत चिकित्सा तीही महत्वाची आहे, ज्येष्ठ नागरिकांना त्याचीही आवश्यकता असते अधिक प्रमाणात, कारण दंतरोपणी करायचं असतं हल्ली, किंवा कवळी बसवून घ्यायची असली, किंवा काही दात काढायचे असतात, ह्या सगळ्याची आम्ही सोय केलेली आहे. डोळे मोतीबिंदू हाही एक ज्येष्ठ नागरिकांसाठीचाच कायमचा प्रश्न असतो, त्याची पण आमच्याकडे शस्त्रक्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे होते, तर त्यासाठी त्यांनी जरूर ह्या सगळ्या सोयींचा फायदा घ्यावा, कारण ज्येष्ठ नागरिकांचं बरेचदा उत्पन्नाचंही साधन नसतं, तर त्यामुळे

0: आमच्या इथे जी ह्या सोयी आहेत त्या अति अल्पदरात आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
1: सर इथे एक विचारायचं होतं की विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं अस्थिव्यंग किंवा हाडांच्या संदर्भामध्ये किंवा कधी कधी वय झाल्यामुळे फ्रॅक्चर होणं किंवा अशा पद्धतीच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काही मदत उपलब्ध आहे का?
0: किंवा खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही,
1: आपल्याला काय सांगता येईल?
0: जरूर जरूर. तर आमच्या इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे अस्थिरोग तज्ञ तर आहेतच, तुमचं काही फ्रॅक्चर झालं वगैरे तर त्या बाबतीत तर ते तुम्हाला मदत करू शकतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक आम्ही आमच्या इथे सोय ती म्हणजे फिजिओथेरपीची, आणि त्या फिजिओथेरपी आमच्या इथे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट आहेत, आणि ते फिजिओथेरपीसाठी लागणारी जी काही इक्विपमेंट आहे ती सुद्धा आम्ही सुसज्ज आहोत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खरं सांगायचं तर खूपदा फिजिओथेरपीची आवश्यकता असते, कारण तुमच्या शरीराचं संचलन होणं हे खूप महत्वाचं आहे, आणि त्यासाठी आमच्याकडे तज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत जे त्यांना ही मदत जरूर करू शकतात. अॅम्ब्युलन्स सेवाही आम्ही प्रोव्हाइड करतो.
1: क्रमांक आपल्याला सांगता येईल अॅम्ब्युलन्स सेवेसाठीचा जो आहे तो?
0: आमचा नंबर आहे 83 80 03 4 1 3. पुन्हा एकदा सांगतो, 83 80 03 1 4 1 3.
1: अच्छा सर, इथे आणखी एक मला विचारायचं होतं की अनेक रुग्णांना सेवा देताना रुग्णसेवेचा दर्जा हा रेडक्रॉस कसोशीनं पार पाडत असतं, याबाबत सांगा ना.
0: आम्ही रुग्णांना जितकी मदत करता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्ती लागते मदत, त्यामुळे आमचे जे रुग्णवाहिकेचे जे ड्रायव्हर्स आहेत आणि जे मदतनीस आहेत ते पूर्ण प्रशिक्षित आहेत. त्यांना ज्येष्ठ नागरिकांबरोबर ना काय काय गोष्टी अवघड जातात, कुठे मदत लागते याची पूर्ण जाणीव आहे, आणि ते तितक्याच संवेदनेने त्यांची मदत करतात.
1: सर आपण आपल्या चर्चेच्या प्रारंभीच्या जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आपण जागतिक रेडक्रॉस संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपक्रम या संदर्भामध्ये चर्चा केली होती, पण पुण्यातली आपली जी रेडक्रॉस संघटना आहे, संस्था आहे, तर त्यांचे वर्षभरात जे वेगवेगळे उपक्रम होतात तर त्याबाबतही आपण थोडीशी चर्चा करूयात ना.
0: जरूर जरूर. तर आमची संघटना जी आहे पुण्यातली, आम्ही आमची

0: आम्ही त्यांच्यासाठी रिक्षाची सोय केलेली आहे,
1: बर बर,
0: ज्याचे पैसे आम्ही देतो. पण तुम्ही शाळेत या, शिका. म्हणजे काय की जरी आज या मुलांत एक व्यंग असलं तरी सुद्धा त्या मुलांनी पुढे समाजात पूर्ण सक्रियपणे भाग घेता आला पाहिजे, आणि त्या दृष्टीने आमची शाळा खूप प्रयत्न करते. आणि म्हणून आता आम्ही लुल्लानगरला अनेक लोकांच्या मदतीने शाळा लुल्लानगरमध्ये सुरू स्थलांतरित झाली, आणि आम्ही त्या शाळेचं नाव डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड आहे. आणि त्या अनुषंगाने हेही सांगतो, जर तुमच्या माहितीत मुलं असली ज्यांना ऐकायचा त्रास आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं कर्णबधीर असल्यामुळे मुकेपणा येतो, तर ते टाळण्यासाठी तुम्ही मुलांना आमच्या शाळेत जरूर पाठवा. आणि त्याचं कुठलीही फी नाहीये शाळेला, आणि त्या मुलांना एक प्रकारचं आम्ही कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आपल्या संघटनेच्या माध्यमातून रेडक्रॉस दिवस हा 8 मेला आपण पाळतोय, आणि याच दिवशी योगायोगाने जागतिक थायलेसेमिया दिवस तोही आहे, तर याबाबत आपण काय सांगाल? आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या निमित्तानं किंवा या आजाराच्या निमित्तानं याच्या प्रचारासाठी पुणे संघटना कशा पद्धतीनं काम करते?
0: फार छान प्रश्न आहे. हा एक योगायोग आहे. रेडक्रॉस दिन हा 8 मे आहे कारण हेनरी डुनॉन जे आमचे संस्थापक होते त्यांचा तो वाढदिवस, म्हणून तो 8 मेला रेडक्रॉस दिवस आहे. आणि थॅलेसिमिया दिवस आहे तोही 8 मे आहे. तर ते सायप्रस नावाचा जो एक भूमध्य सागरातला एक देश आहे, तर तिथे एक व्यक्ती तिथले उद्योगपती एक होते, तर त्यांचा मुलाला थॅलेसिमिया होता. आणि त्या मुलाला थॅलेसिमिया झाल्यामुळे त्यांनी खूप रस घेतला थॅलेसिमिया सोसायटीला मध्ये, आणि त्या मुलाच्या स्मृती प्रत्यर्थ 8 मे त्या मुलाचा वाढदिवस होता. म्हणून थॅलेसिमिया ही हा एक ज्याला आपण म्हणतो जेनेटिक ब्लड डिसऑर्डर, म्हणजे अनुवंशिक रक्त आजार आहे, रक्ताचा आजार आहे. ह्याला कारण म्हणजे काय की अनुवंशिकपणे आपल्या रक्तात थॅलेसिमिया मायनर असू शकतो. कधी कधी काय होतं, दोन थॅलेसिमिया मायनर्स यांचं जेव्हा लग्न होतं आणि जे मूल होतं त्यांना, तर ते थॅलेसिमिया मेजर व्हायची शक्यता असते. थॅलेसिमिया मेजर म्हणजे काय होतं की त्या मुलात आपल्या रक्ताचं जे म्हणतो आपण हिमोग्लोबिन असतं, हिम म्हणजे लोह, आयन, आणि ग्लोबिन म्हणजे हा साधारण साध्या भाषेत सांगायचं तर प्रोटीनवर प्रथिनाचा भाग आहे, आणि तो प्रथिनाचा भाग आहे तो प्राणवायू आपल्या शरीरात सगळीकडे नेतो, आणि लोहाचं तर आपल्याला शरीराला गरजच असते. तर होतं काय की रक्तात लोह साठत जात,
1: अच्छा, बर,
0: आणि ह्या प्राणवायू कमी होईल, तर ग्लोबिनचं प्रमाण कमी आणि
1: लोहाचं प्रमाण
0: जास्ती व्हायला लागतं, आणि त्यामुळे जो स्पेशली थॅलेसिमिया मेजर आहे त्याला मग त्याची पुढची काही गोष्टी करता येत नाही. म्हणजेच काय होतं की तो त्यांची वाढ कमी होते, बुटके राहतात, त्यांना सारखं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं. आणि म्हणून आपण त्याच्यासाठी उपाय एकच आहे, म्हणजे ते रक्त सारखं बदलत राहणं, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करणं. आज अशा प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत जे गर्भनिदानमध्येच करू शकतात, थॅलेसिमिया मेजरचं निदान करू शकतात.
1: ओके ओके.
0: म्हणून आम्ही एक अभियान हाती घेतलेलं आहे, आणि ते म्हणजे थॅलेसिमिया टेस्टिंग. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की आमची सर्व महाविद्यालयांना आणि सर्व युनिव्हर्सिटीजला, विद्यापीठांना ही एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या, आम्ही तुमच्या इथे येतो, थॅलेसिमियाचं प्रबोधन करतो, अवेअरनेस सेशन करतो, आणि त्यानंतर आम्ही टेस्टिंग करतो. तर एक तर आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्याबद्दलचं जे काउन्सिलिंग आहे, प्रबोधन करणं आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे एक इंग्रजीत म्हणे, इग्नरन्स इज ब्लिस. ऍक्च्युअली अज्ञानात सुख नाही, नॉलेज इज पॉवर. तर त्यामुळे तुम्ही एकदा तुम्हाला कळलं की अरे थॅलेसिमिया आपण आहोत मायनर, तर मग तुम्ही त्या दृष्टीने सगळी काळजी घेऊ शकता.
1: बरोबर.
0: म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी, आणि तुम्हाला सांगतो पीठ सॅम्पल

0: બસ
1: બે અચ્છા
0: આતા હે સગળે થેલેસેમિયા માઇનર હેત
1: બે પણ આતા તે એકદમ છાન
0: કાય તટે કટે પીટ સેમ્પ્રસ તો કિતીતરી તેની ટેનિસચા સ્પર્ધા જીંકલેલા માણૂસ
1: આહે
0: અમિતાભ બચ્ચન તર આજ વયાચ્યા 80-82 વર્ષી અગદી પૂર્ણ સક્રિયપણે કામ કરતા ત્યામુળે તુમ્હા માહિતી અસણ અતિશય આવશ્યક આહે આણિ ती जर माहिती असली तर तुम्ही पुढची काळजी आपोआपच घ्यायला
1: लागता
0: म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आमची विनंती आहे की आम्हाला तुमच्या इथे येऊ दे आम्ही एक थोडंसं प्रबोधन करू आणि मग टेस्टिंग करू म्हणजे तुमच्याच विद्यार्थ्यांना आपोआपच कळेल.
1: यंदाचं हे रेडक्रॉस दिनाचं ब्रीदवाक्य आहे की माणसातली माणुसकी ही जिवंत ठेवण्यासाठी कशा पद्धतीनं आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे तर याबाबत आपण काय सांगतो.
0: हो म्हणजे आता किपिंग ह्युमॅनिटी अलाईव्ह हे आमचं ब्रीद वाक्य माणसाची माणुसकी जिवंत ठेवणे. कित्येकदा तुम्ही बघाल कोणीतरी रस्त्यात अपघात होतो
1: हो, हो.
0: लोक बघतात म्हणून म्हणतात नको कशाला हो, जाऊ दे हो. मी पळून जातो आणि तिथे आमचं म्हणणं अरे माणुसकी ठेवा जा मदत करा आणि विचारा जर शक्य असलं तर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवा काय जी और प्रथमोपचार करा. कधी कधी खूप साधा प्रथमोपचारात सुद्धा काही त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो तर ती माणुसकी आपण विसरलो नाही पाहिजे आणि कुठेतरी आपण बघतो हल्ली की आपण ते विसरलोय.
1: तर यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं या ब्रीदवाक्याप्रमाणे माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्याचा संसद प्रयत्न करतायत पण आपण सर्वजण म्हणून हा प्रयत्न करूयात. आणि आज आमच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शंतनू गोखले आपण आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार आभारी आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद. मला पण खूप आनंद वाटला.
1: मंडळी आजच्या आपल्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आताच आपण ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक पोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. याबरोबरच आजच्या कार्यक्रमात मी आता आपला निरोप घेतोय. नमस्कार.

पुणे केंद्राची निर्मिती असलेला अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण आत्ताच ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर

0: पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल, असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉ प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1,450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलो हर्ट्स वर, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: संध्याकाळचे 7:10:30 झाले. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यमलहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होती आहे, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वातलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचं कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणनी बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे ही $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे, त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो, त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो GDP कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत असलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्यातल्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी एक भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
0: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता, त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
1: 1940 सुमारा जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचाच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमानं जहाजं यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता. आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर GDP जमतेम तो 1.7% होता, म्हणजे जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला, म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली. आणि आता त्याकरता त्यांनी युद्ध रोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली. पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला, कारण जपान आणि युरोप हे सगळं

0: ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या जीडीपी त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती, कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते, त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे जीआय बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले. पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला, कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉलसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 किंवा 50 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो, त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे, ब्रिक्स कंट्री आहे, त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल, जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा चालजबाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही, पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटलं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे, कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी, तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुंकवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता त्या जगात गेला पोचलाय आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि त्याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेममध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिकेची मदत करते बऱ्याचशा देशांना, म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरणीची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची. आणि त्यामुळे एक जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे तर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी, मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलंय, त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं, त्याच्यामध्ये इराण सारखे युद्ध मला वाटतं बसवा कामा नयेत बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी परिसरकडे युद्ध थांबून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुलबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल. आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल. एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील. त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्यामध्ये सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यमलहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं हे प्रसारण ऐकू शकताय. संध्याकाळचे 7:30 आणि 25 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत माझा वार माझं शिवार.

नमस्कार मंडळी, माझा वार माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज वार मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख, शके 1948.

0: 12 मे 2026 संध्याकाळचे 7:31 आणि 30 सेकंद होत आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला या विषयावर प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजचा विषय आहे आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला, आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देणार आहेत रुपाली देशमुख मॅडम. रुपाली मॅडम पालघर डहाणू येथील कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: मॅडम, आपला विषय असा आहे की आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला, तर सगळ्यात आधी आम्हाला सांगा की आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमकं काय आहे.
2: बघा, जिथे स्त्री सक्षम होते तिथे समाज उभा राहतो, आणि जिथे समाज उभा राहतो तिथे राष्ट्र आत्मनिर्भर बनते. आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय कुठल्या धोरणांचा किंवा योजनांचा नाही आहे, तर तो विषय आहे संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाची खरी कहाणी, जी आत्मनिर्भर भारत आणि त्यामागे उभे असलेल्या आपल्या ग्रामीण महिलांच्या आहे. त्यांचा आत्मनिर्भर भारत ही अशी एक संकल्पना आहे जी फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करत नाही तर समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवते. आणि या प्रवासात ग्रामीण महिलांचा, विशेषतः पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आत्मनिर्भर भारत म्हणजे काय, तर स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःच्या कर्तृत्वावर आपण विश्वास ठेवणं आणि बाह्य अवलंबित्व जे आहे ते कमी करणं. 12 मे 2020 रोजी जेव्हा कोविड चालू होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेस महामारीच्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत ही मोहीम सुरू झाली.
1: बरं,
2: आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबी भारत. या उपक्रमाचा उद्देशच हा होता की आपण स्वतंत्र व्हावं, स्वयंपूर्ण व्हावं आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावं. व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी ही जी योजना आहे ती करण्यात आली, आणि भारतीयांनी स्थानिक उत्पादनं वापरावीत आणि स्थानिक उद्योगांना पाठिंबा द्यावा यासाठी आत्मनिर्भर भारत जे आहे त्याची सुरुवात झाली. तर ही जी आत्मनिर्भर भारताची सुरुवात झाली आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्या वस्तू, जशा कोविडमध्ये आपण बघितलं की जागतिक पुरवठा साखळी जी आहे आपली ती विस्कळीत झाली होती. आपण वैद्यकीय साहित्य असो किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य असो किंवा कच्चा माल असो, यासारख्या वस्तूंसाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. या परिस्थितीत भारताचं स्वतःचं उत्पादन वाढवून भविष्यात असे काही संकट येऊ नये यासाठी आपण सक्षम व्हावं, त्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू करण्यात आला. त्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार वाढतील आणि अर्थव्यवस्था जी आहे ती मजबूत होईल. तर हाच ह्या संकल्पनेचा उद्देश आहे.
1: बरं, याची वैशिष्ट्य काय आहेत?
2: आता आत्मनिर्भर भारत जे आहे 5 मुख्य स्तंभांवर आधारित आहे. पहिला म्हणजे की अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक जे आहे. तर आपण जर आपल्या गावातल्या महिलांना जर रोजगार दिला किंवा जे गावात महिला ज्या काही वस्तू बनवतात त्याची जर आपण खरेदी केल्या तर आपल्या गावातली इकॉनॉमिक जी अर्थव्यवस्था आहे ती स्थिर अर्थव्यवस्था निर्माण होईल. त्यानंतर नवीन उद्योग तयार होतील, स्टार्टअप सुद्धा चालू होतील आणि आपल्या बायकांना जे आहे ते काम मिळेल. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था हा एक त्याचा महत्त्वाचा स्तंभ आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा ज्या आहेत, ते रेल्वे असेल किंवा रस्ते असतील, विमानतळ असतील, तर यासारख्या आधुनिक सुविधांचा विकास व्हावा आणि स्मार्ट सिटी, ग्रामीण भागामधल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांची सुधारणा व्हावी. तर हा सुद्धा आत्मनिर्भर भारताचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतील. कारण पैसा आला तर आपल्याला त्याचा उपभोग जो आहे किंवा त्या आपल्याला बाकीच्या गोष्टी, कारण ग्रामीण भागात जर उद्योग चालू झाले तर त्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला रस्ते पण करायला लागेल, कारण वाहतूक पण वाढेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुविधा सुद्धा तयार होतील. टेक्नॉलॉजी आहे तर ती सुद्धा अवगत होईल, कारण व्यवसाय करायचा म्हणलं तर टेक्नॉलॉजी सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला. आपल्याला गुगल वापरता आलं पाहिजे किंवा आपल्याला स्मार्ट मोबाईल वापरता आला पाहिजे. तर ग्रामीण महिलांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामुळे वापरता येईल, तर हे सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर सुद्धा भर दिला जाईल यामुळे, कारण व्यवसाय चालू करायचा म्हणलं तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि त्याच्यामधलं कौशल्य पाहिजे, तर त्याच्यासाठी सुद्धा इथे वाव दिला जाईल. आणि मागणी आणि पुरवठा साखळी सुद्धा, जे मेड इन इंडिया उत्पादन उत्पादनाची निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन मिळेल. जे आपण बाहेरच्या देशात किंवा चायनामधनं आपण ज्या गोष्टी आणतो त्या जर आपल्या भारत देशामध्येच किंवा ग्रामीण महिलांनी जर त्या तयार केला तर त्याला जास्त प्रोत्साहन मिळेल. तर ही सगळी आत्मनिर्भर भारताची वैशिष्ट्य आहे की याच्यामुळे

0: आपल्या ज्या महिला आहेत किंवा जो आपला भारत देश आहे तो जास्त प्रगत होऊ
1: शकेल, आर्थिकदृष्ट्या जास्त
0: प्रगत होईल.
1: बरोबर. ग्रामीण महिलांची यामध्ये भूमिका कशी असते आणि आता त्यांच्यापुढे वेगवेगळी आव्हानं कोणती निर्माण होऊ शकतात?
0: भारत जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा आपला देश आहे आणि यातला हा देश जो आहे तो शहरांपेक्षाच गावांनी बनलेला आहे.
1: तर
0: 60-65% लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागातच राहते. या ग्रामीण भागाचे जर खरं हृदय म्हटलं तर तिथल्या महिला आहेत. आणि आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिलांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, कारण ग्रामीण महिला या भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि प्रगतीचा भक्कम पाया आहे. ग्रामीण महिलांनी त्या केवळ घर नाही सांभाळत, त्या शेती करतात, पशुपालन करतात, दुग्ध व्यवसाय करतात आणि सोबतच सोबत कुटुंब सुद्धा सांभाळतात, त्यांची आर्थिक व्यवस्था सांभाळतात. आपण जर बघितलं तर शेतीमध्ये 60% महिलांचा जास्त सहभाग आहे, त्याच्यामुळे ग्रामीण महिलांची भूमिका आत्मनिर्भर भारतमध्ये खूप मोठी आहे. आणि जसं तुम्ही विचारलं की यांना येणारे ज्या काही आव्हाने आहेत, तर सगळ्यात पहिले प्रारंभिक गुंतवणूक, कारण कुठलाही व्यवसाय चालू करायचा म्हटलं की त्याला गुंतवणूक लागणार आहे, पैसा लागणार आहे, तर ते पैसे उभे कुठून करायचे हा एक मोठा प्रश्न आहे. तर हे एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. कौशल्य विकास, कारण उद्योग करायचा म्हटलं की कौशल्य आपल्याला लागणार आणि मग ते कौशल्य मिळवण्यासाठी आपल्याला कुशल कामगार लागतील किंवा कौशल्य विकास करण्याची त्याची गरज आहे, त्याच्यामुळे त्याच्याशिवाय उद्योग नीट चालू शकणार नाही. तर हा सुद्धा एक मोठं आव्हान आहे त्यांच्या समोर की कुठे जाऊन शिकायचं. त्यानंतर जागतिक स्पर्धा, आपण बघतो की गावामधल्या महिलाच्या बचत गटाच्या महिला जे प्रोडक्ट तयार करतात आणि कुठल्या कंपनीवाल्यांनी प्रोडक्ट तयार केले, तर आपण जागतिक तर जाऊ देत पण आपल्या भारतामध्ये जर आपण गावातले आणि शहरातले जरी प्रोडक्टचा विचार केला तरी त्याच्यामध्ये भरपूर स्पर्धा आहे. सो त्या कंपनीसोबत जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर त्या लेवलचा माल आपल्याला तयार करावा लागणार आहे. त्याच्यामुळे हा एक मोठा त्यांच्यासमोर आव्हान आहे की जे काही मोठ्या शहरातले उद्योग आहे तेथील बाजारपेठ आहे त्याला आपण कसं सामोरं जाणार आहोत. त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास नाही आहे, जसं उत्तम वाहतूक व्यवस्था नाही आहे, त्यानंतर डिजिटल व्यवस्था नाही आहे. आपण बघतो की गावांमध्ये लाईटच खूपदा जाते, मोबाईलचे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ती सुद्धा एक त्यांच्याकडे मोठी आव्हान आहे त्यांना की या सगळ्या सुविधांचा कसं करणार. त्याच्यानंतर दृष्टिकोन ग्रामीण महिलांकडे बघण्याचा वेगळा आहे समाजाचा. मानसिक गुलामगिरीमुळे बाहेर पडण्याची त्यांना मुभा नाही आहे, तर अशाही काही गोष्टी आहेत. आणि डिजिटल साक्षरता नाही आहे, त्याच्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा बाकीच्या देशामध्ये काय चालू आहे ते महिलांना माहिती नाही आहे. सो ही सगळी आव्हानं ग्रामीण महिलांना जेव्हा त्यांना कुठला बिझनेस करायचा किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा आहे त्यावेळेस त्यांना येत असतात.
1: बरं, आता तुम्ही म्हणालात की ही सगळी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत की जसे रस्ते सुविधा किंवा मोबाईलचे नेटवर्क नसतात, लाईट जात असते वारंवार, पुन्हा त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायचं असतं, तर ह्या अडथळ्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही उपाययोजना केली जाते?
0: हां, याच्यामध्ये खूप साऱ्या योजना आहेत की ज्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण वगैरे दिले जातात. जसं आता सगळ्यात महिला तर त्यांचा स्वयंसहायता गट आहे, SHG जो गट आहे, तर त्या गटांना खूप साऱ्या स्कीम्स आहे त्या दिल्या जातात. 90 लाखांहून अधिक स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून 10 कोटीहून अधिक ग्रामीण महिलांचं सशक्त करण्यात त्यांना आलेलं आहे. तर स्वयंसहायता गट आहेत, SHG जे गट आहेत, तर त्या SHG गटांना जसं इंडिव्हिज्युअल पर्सनला फार कमी स्कीम्स मिळतात गव्हर्नमेंटच्या, पण जर तुम्ही SHG माध्यमातून एखादी स्कीम घेत असाल तर तुम्हाला भरपूर साऱ्या स्कीम्स मिळतात.
1: SHG म्हणजे
0: महिला बचत गटांना. आर्थिक साक्षरता व उद्योग जे आहेत, जसं लखपती दीदी एक योजना आहे, या योजनेअंतर्गत 1.48 कोटीहून अधिक ग्रामीण महिला दरवर्षी 1 लाख किंवा त्याहून अधिक कमाई करत आहेत. तर याच्यामध्ये ही योजना उमेदमार्फत किंवा महाराष्ट्र शासनामार्फत दिली जाते. त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण योजना आहे, प्रधानमंत्री मृदा योजना आहे, स्टार्टअप इंडिया ही योजना आहे, तर अशा विविध साऱ्या योजना आहेत ज्या महिलांना दिल्या जातात. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान आहे, ज्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिलं जातं, रोजगार आणि आर्थिक मदत देणारी ही योजना आहे. महिला ई हाट म्हणून एक योजना आहे, महिलांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही डिजिटल योजना आहे. तर ह्या सगळ्या योजना आहेत. अजूनही काही योजना आहेत जसं उमेदतर्फे त्यांना मिळतात, काही NGOs आहेत सुद्धा महिलांना याच्यासाठी मार्गदर्शन करतात किंवा त्यांना आर्थिक मदत करतात. आणि आमचं कृषी विज्ञान केंद्र आहे ज्या महिलांना या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण, शेतीशी निगडीत ज्याही काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.
1: बरं, या आत्मनिर्भर भारतमुळे ग्रामीण महिलांना फायदे कशा प्रकारे होतात?
0: याच्यामध्ये सकारात्मक बदल त्यांच्यामध्ये आपण बघतो. एक तर म्हणजे कौशल्य विकास त्यांचा होतोय की ग्रामीण महिलांना शिलाई असेल किंवा खाद्यपदार्थ बनवायचे असतील किंवा इतर तांत्रिक काही गोष्टी असतील तर त्या शिकवून त्यांना आत्मनिर्भर बनता येतं. दुसरा मानसिक बदल होतो आहे. महिला केवळ घर सांभाळणाऱ्या

0: राहिल्या आहेत तर त्या एक एंटरप्रेनर झाल्या आहेत, उद्योजक बनलेल्या आहेत आणि त्या पुढे येत आहेत. त्याच्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य त्यांना मिळालं आहे की त्यांना पैशासाठी कोणासमोर हात पसरायची गरज पडत नाही. आपल्या त्या महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहे आणि त्याचमुळे कुटुंबाचं राहणीमान पण सुधारलेलं आहे कारण त्या स्वतः साक्षर झालेल्या आहेत. तर हे सगळे त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. आता याच्यामध्ये काही महिलांनी दुग्ध व्यवसाय चालू केला, काही महिला हस्तकला, जसं आता आम्ही पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये वारली पेंटिंग खूप छान पद्धतीने केली जाते. तर तुम्हाला कपड्यांवर वारली पेंटिंग केलेली दिसेल, त्याच्यानंतर तुमच्या काही बेडशीट असतील त्याच्यावर वारली पेंटिंग, ड्रेसवर वारली पेंटिंग. सो वारली पेंटिंग करून सुद्धा म्हणजे शिलाई आणि वारली पेंटिंग या दोघींचा हे करून लोकांनी उद्योग चालू केलेले आहेत. खाद्यपदार्थ जसं कोणाला लोणची बनवता येत असेल, कोणाला पापड बनवता येत असेल, तर त्याचेही उद्योग महिलांनी चालू केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना चांगला त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल जो आहे तो आपल्याला दिसून येतो आहे.
1: एकंदरीतच कौशल्य वाढीला लागल्यामुळे आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.
0: आणि जर याचे काही उदाहरणं सांगायचे झाले तर आपण बघतोय की ग्रामीण महिला सुरुवातीला फक्त असं होतं की त्या शेतातली कामं करण्यापुरतच मर्यादित होत्या. पण आता मी आदिवासी भागामध्ये जेव्हा बघते तर पालघर जिल्ह्यामधल्या म्हणजे खूप आतमधल्या इंटिरियर भागामधल्या महिला या मशरूमची शेती करतायत. त्या इतक्या चांगल्या पद्धतीने करतायत मशरूमची शेती की त्या मशरूम पिकवून त्याची लागवड करून त्या बाजारामध्ये विकतायत आणि त्याच्यामधून पैसे कमावतायत. मागच्या एका वर्षाचं उदाहरण सांगायचं गेलं तर आमचा एक बचत गट आहे बांधघरचा, तर एका वर्षामध्ये त्या बचत गटाने 3 लाख रुपये कमावले मशरूमचं उत्पादन घेऊन. म्हणजे ज्या महिलांना लिहिता वाचता येत नाही त्याही महिला आता वर्षभरामध्ये 3 लाख रुपये कमावत आहेत. तर हे खूप सुंदर असं उदाहरण आहे आत्मनिर्भर आणि ग्रामीण महिलांचा, जी काही त्यांच्यामध्ये होणारी प्रगती आहे त्याचं.
1: यामध्ये सर्व वयोगटातील महिलांचा समावेश असतो का?
0: हो, आता तरुण महिला ज्या आहेत त्यांचा जास्त, किंवा आता जे काही
1: तारुण्यात
0: पदार्पण केलेल्या मुली सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या व्यवसायांमध्ये येत आहेत, मदत करत आहेत कारण त्या थोड्या शिकलेल्या असल्यामुळे त्यांना डिजिटल नॉलेज आहे त्याच्यामुळे त्याचा हे करतायत. शेती क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला सहभाग आहे. म्हणजे त्या फक्त कुठला उद्योग न करता शेतीमध्ये सुद्धा तांत्रिक नॉलेज, म्हणजे आता आपण बघतो की परंपरागत शेती सोडून त्या आता टेक्नॉलॉजी, जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा उपयोग करून शेती करायला लागलेल्या आहेत. पशुपालन आणि दुग्धपालन व्यवसाय त्या चांगल्या पद्धतीने करत आहेत. लघु उद्योग जे आहे जसं हस्तकला असेल, शिवणकाम असेल, किंवा घरगुती एखादं खाद्यपदार्थ तयार करणं असतील, नंतर शेळीपालन असेल, त्यानंतर आपलं गांडूळ खत तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने त्या करत आहेत. आणि फक्त पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण महिलांचा जर विचार केला तर माझ्याकडे 50 ते 60 गट आहेत की जे वेगवेगळ्या ह्याच मी जेवढे तुम्हाला विषय सांगितले त्या प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने त्या चांगल्या पद्धतीने उद्योग करून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि मी त्यांच्यातला बदल हा बघितलेला आहे की त्या महिला कधी समोर येऊन बोलणार नव्हत्या, आज त्या महिला स्वतःहून समोर येऊन जर तुम्ही त्यांना स्टेजवर जरी बोलवलं आणि 2 मिनिटं बोलायला सांगितलं त्या आत्मविश्वासाने त्या तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पैसा तर येतोच पण सगळ्यात महत्वाचा जो आहे त्यांचा कॉन्फिडन्स, तर तो याच्यामधनं त्यांचा वाढतो आहे.
1: म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्यास किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी असं कोणतंही वयाचं बंधन नाहीये.
0: नाही, अगदीच नाही.
1: मध्यमवयीन स्त्री असेल किंवा काही होतकरू स्त्री असेल की तिच्याकडे अनुभव आहे आणि तो कसा वापरायचा आहे तर ती या क्षेत्रामध्ये येऊन आपलं आर्थिक स्तर वाढवू शकते आपलं आणि आपल्या कुटुंबाला नक्कीच ती पाठबळ देऊ शकते.
0: हो हो, नक्कीच नक्कीच.
1: डिजिटल तंत्रज्ञानामुळे आत्मनिर्भरतेला कशी मदत झाली आहे?
0: डिजिटल तंत्रज्ञानामुळे जसं आता आपण बघतोय की विक्री, कारण काय होतं की ग्रामीण महिलांना त्या बनवतात, त्यांचे प्रोडक्ट तयार करतात, जसं लोणची आहेत ते बनवतात, पापड बनवतात, पण प्रॉब्लेम तो की त्यांना विक्री कशी करायची. आणि मग ही विक्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान त्यांना खूप उपयोगाचं आहे. जसं तुम्ही सोशल मीडियावर तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते टाकून तुम्ही त्याच्यामधनं मार्केटिंग करू शकता, त्यानंतर ऑनलाईन तुम्ही ते मार्केटिंग करू शकता, तर ते सुद्धा ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा माल जो आहे तो चांगल्या पद्धतीने
1: मिळावे वगैरे भरवले जातात.
0: कृषी मेळावे जे असतात त्या मेळाव्यांमध्ये सुद्धा त्या ज्या आहेत विक्री त्यांची करू शकतात. पण डिजिटल माध्यमातून त्या चांगल्या पद्धतीने, अजून जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. सो ते त्याचं नॉलेज त्यांना असणं किंवा ते घेणं त्यांना खूप गरजेचं आहे.
1: बरं, आत्मनिर्भर भारत यामुळे स्वतःची एक वेगळी ओळख बनवलेल्या अशा काही महिलांच्या उदाहरणं तुम्हाला सांगता येतील?
0: हो, नक्कीच. खूप सारी उदाहरणं आहेत अशी जी आपण सांगू शकतो. आमच्याच कोसबाडलाच आम्ही काही गट आहेत, तर त्या गटामधल्या महिला सुरुवातीला त्या घरीच म्हणजे त्यांच्या शेतातली कामं एवढंच त्यांचं हे होतं. त्या काही महिला होत्या ज्या कंपनीमध्ये वगैरे कामाला जायच्या.

त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे घोलवल वगैरे त्या भागामध्ये चिकू मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सो त्यांनी चिकू जे आहे तर चिकूवर प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यातल्या 4-5 महिलांनी ते बनवायला सुरुवात केली, परंतु मार्केटिंग त्यांना बरोबर जमत नसल्यामुळे त्यांनी ते सोडलं. परंतु जेव्हा नंतर हळूहळू त्यांना हे कळायला लागलं की आपण हा व्यवसाय जर केला तर याच्यामधनं आपल्याला जास्त पैसे मिळू शकतात, त्यांनी

0: लाख रुपये कमवत आहेत, त्यांना वेगवेगळे पारितोषिकं मिळालेले आहेत, पुरस्कार मिळालेले आहेत, आणि त्यांनी स्वतःचं एक मोठं युनिट तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं मोठे ड्रायर्स आहेत त्यांच्याकडे, नंतर आधुनिक पद्धतीने त्यांनी पॅकेजिंगचे आणि लेबलिंगचे त्यांच्याकडे मशिनरी आहेत, आणि भारत सरकारची एक PMFME प्रधानमंत्री अन्न सुरक्षा प्रक्रिया योजना आहे, तर त्या PMFME योजनेचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे, आणि त्याच्यामधनं आता त्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांची जी फळ प्रक्रियेचं उत्पादन आहे ते खूप छान पद्धतीने घेत आहेत, तर हे खूप चांगलं असं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडल्या काही महिला ज्या आहेत त्या शिलाई काम आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कौशल्य स्थापन केलेलं आहे, आणि त्या जसं मी मगाशी पण सांगितलं की त्या शिलाईकामासोबत त्यांनी वारली पेंटिंगला एक जोड दिली आहे. मग त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट त्यांच्या तयार केलेले आहेत, जसं एक त्यांनी की आपलं डायरी विकत घेतो, आपण डायरी घेताना नॉर्मल डायरी कुठे दुकानामधनं जाऊन घेतो, त्यांनी डायरीला छानपैकी वरनं कापडाचं कव्हर लावलं, त्याच्यावर वारली पेंटिंग केलं आणि त्या डायऱ्या त्या विकतात. तर हे खूप असं कौशल्य आणि वेगळं काम आहे, आणि त्यांना सुद्धा वेगवेगळे पुरस्कार जे आहे शासनातर्फे मिळालेले आहे, आणि त्या स्वतःची जी कला आहे ते खूप वेगवेगळ्या माध्यमातनं अशा पद्धतीने दाखवत आहेत. सो आदिवासी भागामधल्या सुद्धा ग्रामीण महिला खूप मोठ्या पद्धतीने आत्मनिर्भर झालेल्या आहेत.
1: मार्केटिंग करणाऱ्या काही महिलांची उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला?
0: हो, आता जसं मी बानघरचं एक उदाहरण दिलं की ज्या महिला मशरूम करतायत, आता मशरूम आपल्याकडे आपण बघतो की मशरूम जे आहे ते लोकांना खायला एवढं अजून माहिती नाही आहे, परंतु एवढ्या ग्रामीण भागामध्ये राहून त्या महिला मशरूमची विक्री करतात. त्यांनी विक्री करण्यासाठी जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स यूज केले आहेत, काही सोशल मीडियाचा त्यांनी वापर केलेला आहे, स्वतः त्या मार्केटमध्ये जातात, किंवा जे जवळपासचे जे त्यांचे गावांमधले
1: आठवडी बाजार
0: तर वेगवेगळ्या गावांमधला आठवडी बाजार आहे तिथे जाऊन त्या विकतात, त्याच्यानंतर एक्झिबिशन्सला त्या विकतात. सो आता असं झालेलं आहे की त्यांच्याकडे लोक येतात की आम्हाला तुमच्याकडे जो माल आहे तो पाहिजे आहे. सो सुरुवातीला थोडंसं आपल्याला त्याच्यासाठी स्ट्रगल करायला लागतो, पण त्याच्यानंतर लोकांना जेव्हा कळतं तर लोक आपल्यापर्यंत येतात.
1: बरं, यामध्ये येऊ पाहणाऱ्या स्त्रियांना मुलींना काय तुम्ही सांगाल?
0: हेच सांगेल मी की आपल्या प्रत्येकामध्ये कुठलं ना कुठलं एक कौशल्य असतं, ते कौशल्य आपण ओळखलं पाहिजे, आणि ते ओळखून तुम्ही त्या कौशल्याला अजून चांगल्या पद्धतीने एखादं प्रशिक्षण घेऊन त्या कौशल्याला आपण प्रशिक्षणाची जर जोड दिली तर तुमचं कौशल्य अजून चांगल्या पद्धतीने वाढेल आणि तुम्ही चांगला उद्योग सुरू कराल. उद्योगात येण्यासाठी कुठल्याही वयाची अट नाही आहे की आत्ता माझ्या 40 आहे किंवा 50 आहे तर मी कसा उद्योग चालू करू. तुम्ही कुठल्याही वयामध्ये उद्योग चालू करू शकता. पहिले फक्त एकच आहे की व्यवस्थित प्रशिक्षण घ्या, व्यवस्थित शिका, आणि त्याच्यानंतर पहिला छोटा चालू करा, त्याच्यानंतर आपल्याला उद्योग जो आहे तो हळूहळू आपल्याला वाढवता येतो, आणि शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत ज्याच्यामधनं त्याचा आपल्याला आर्थिकदृष्ट्यासुद्धा फायदा आपल्याला घेता येतो.
1: बरं, लोकल फॉर व्होकल या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे?
0: खूप छान संकल्पना आहे ती, कारण जर आपण आपल्याच गावातल्या लोकांनी बनवलेले प्रोडक्ट जर घेतले आणि त्याला जर आपण प्राधान्य दिलं तर आपल्याला जे दुसऱ्या देशातल्या किंवा दुसऱ्या बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. गावातल्या लोकांनी जर गावामध्येच जर वेगवेगळे उद्योग चालू करून त्यांनी त्याच गावामधल्या लोकांनी त्यांच्या उद्योगाला जर पाठिंबा दिला आणि त्या वस्तू घेतल्या तर तिथल्याच गावातल्या लोकांना रोजगार निर्मिती होईल. नाहीतर काय होत आहे, गावामध्ये गाव ओसाड पडत आहेत, गावातली सगळी मंडळीकडे येत आहे आणि मग त्याच्यामुळे गाव ओसाड पडत आहेत, गावामध्ये कोणी राहत नाही आहे. पण तिथल्या मुलांनी जर तिथेच उद्योग चालू केले तर खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते आपल्याला पैसा पण मिळणार आहे आणि जी आर्थिक व्यवस्था आहे आपली तीसुद्धा उंचावणार आहे, आणि जे गावं जी ओसाड पडत आहेत तीसुद्धा ओसाड पडणार नाही, शहरावर पण सुद्धा त्याचा जास्त भर जो आहे तो पडणार नाही. त्याच्यामुळे लोकल फॉर व्होकल ही खूप छान योजना आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला काही नोकऱ्या मिळणार नाही आहेत. सो त्याच्यामध्ये आपण उद्योगधंदा चालू करणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे, आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आपल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. आपण कुणावरही आपण आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांचं शिक्षण जे आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. सो आपण स्वतः प्रत्येकीने आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे.
1: भविष्यामध्ये भारत पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकेल का?
0: अगदी अगदी, जर प्रत्येकाने मनावर घेतलं, जर प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक पुरुषांनी जर मनावर घेतलं की आपल्याला आपला भारत आत्मनिर्भर करायचा, आपण बाहेरच्या देशामध्ये वस्तू निर्यात करू ना की आपण तिथनं बाहेरनं आयात करू. सो आपल्याला जर आपण बाहेरच्या देशामध्ये वस्तू निर्यात करायला लागलो तर आपली अर्थव्यवस्था आहे ती खूप उंचावेल, आणि ती अर्थव्यवस्था जर उंचावली तर प्रत्येकाचं राहणीमानसुद्धा याच्यामध्ये चांगलं होईल, आपल्याला ज्याही काही सुविधा आहेत त्यासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीच्या मिळतील.

0: ज्यामुळे हा जो भारत देश आहे हा नक्कीच आत्मनिर्भर भारत हा होऊ शकेल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला याविषयी ऐकत होतो आणि नक्कीच ग्रामीण भागातल्या महिला यामध्ये उतरल्या तर शहराकडे येणारा लोंढा जो आहे तो थांबेल, ग्रामीण भागांचा विकास होईल, आर्थिक स्तर उंचावतील आणि अर्थातच आपल्या भारत देशाची सर्वांगीण प्रगती होईल. तर रुपाल मॅडम, आज तुम्ही आलात आणि खूप छान आम्हाला या संकल्पनेविषयी माहिती दिलीत. आमच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळेल यामुळे नक्कीच. तर कार्यक्रमातल्या सहभागाबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला या विषयावर प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण आत्ताच ऐकलीत.

वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं साक्षी या चित्रपटातलं श्रीकांत नरुले यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं मनोहर गुलामरेंचं. श्रोते हो, आता वेळ झाली आहे माझा वार माझ्याशिवार या कार्यक्रमातून निरोप घेण्याची. तत्पूर्वी उद्याच्या कार्यक्रमाविषयी, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझा वार माझ्याशिवार या कार्यक्रमात आपल्याला ऐकायला मिळणार आहे सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन या विषयावर डॉक्टर अमोल दहीफळे यांची मुलाखत. तत्पूर्वी 6:40 वाजून आपण भेटणार आहोत कृषीवाणी या कार्यक्रमात. याअंतर्गत कोळंबी संवर्धनासाठी कृत्रिम खाद्य या विषयावर आपण माहिती ऐकू शकता. 6:40 वाजून पुन्हा प्रसारण होईल 2:02. आता कार्यक्रमातून निरोप घेऊया. माझा वार माझ्याशिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत होवो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
2: रात्रीचे 8:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं हे प्रसारण ऐकू शकता.
3: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
4: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
3: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
4: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
3: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोत्या हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे. या प्रकरणी CBIने गुन्हा दाखल केला आहे. CBIच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी CBIला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं NTAनं म्हटलं आह. नीट ही परीक्षा MBBSसह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आह. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरा नगरचा रहिवासी आह. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
2: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
1: नीट UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
3: हमने इस मैटर को CBI को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो. इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी, जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी. हमने NTA के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए जो फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
1: तमिळनाडूमध्ये TVKचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अण्णाद्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णाद्रमुकचे सरचिटणीस EK पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. मात्र पक्ष संघटनेच्या सचिव RS भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे AMMK पक्षाचे आमदार S कामराज यांनीही विजय यांना पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं TVKचे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं. त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. TVK पक्षाचे आमदार JCD प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव स्वयं यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी स्वयं यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान

0: बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील, असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली.
1: संयुक्त अरब अमिरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. उसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहां पर भी ये देश में से नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा.
0: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली. मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला, तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूत गिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1.14 अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
3: रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात किसन बणगर आणि सहकाऱ्याने सादर केलेली धनगरी ओवी.

काय केला या

0: देवाला
1: काय बोलतो तो त्या वेळेला
0: विठ्ठल देवा लगन कारण करून परत संन्यास घेणार अगदी
1: मी सोबत नाही वर्गात तुला मानत नाही
0: शास्त्राला मान्य नाही देवधर्माला सुद्धा मान्य नाही
1: स्वतः तिरुपती वाला बोलतो विठ्ठलाला स्वतः झाशीच्याला
0: तू चित्र होऊन अजून फेटलेला नाही तू सरळ जायचं आपला परपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं
1: एवढं सांगताना कोणी बोलले विठ्ठलाला काय लागला होता गुरुला बोलायला
0: एकदा मी संन्यास घेतला देवा अगदी होती गंगा नदीला मिळल्यानंतर
1: काय होईल बरं
0: परत उलटी कधी होती का गुरुराया
1: स्वतः विठ्ठल लागला बोलायला त्या जागेला
0: कशासाठी मला अगदी पाठवता परपंचा त्या वेळेला
1: एवढं म्हणताना तिरुपती वल्लभ काय बोलतो विठ्ठलाला
0: माझी आज्ञा म्हणून परपंचा कर्जा जा म्हणून सांगितलेलं होतं
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचा ऐकून जे ना
1: निघून कुठं बरं
0: निघून चाललं ना

0: शास्त्राला मान्य नाही, देवाधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं.
1: म्हणून गुरुने सांगितलं म्हणून स्वतः अनुभव घ्यायला गेला.
0: स्वतः प्रपंचाला सुरुवात दोघांनी मिळून केलेली असायला प्रपंच केल्यापासून
1: काय झालं देवा?
0: स्वपान मुक्तबा ज्ञानेश्वर निवृत्ती.
1: स्वतः विठ्ठल देवाला चार मन झाले त्या वेळेला.
0: विचार तो केला म्हणाला कोणता प्रकार झाला होता आनंदी देवाला?
1: कोणता झाला देवा?
0: विठ्ठल रुक्मिणीला अगदी स्वपान मुक्त बैला निवृत्ती ज्ञानेश्वराला. अरे छेळ त्याचा मांडला, छेळ त्याचा मांडला.

0: दहा दिवस झालेलं होतं झोपडे उभा केलते त्या शेतबेटावर
1: आणि दिवस लागले होते काढायला शेतबेटाला.
0: सुताने सुराजा जीवाला वाटलं की देवा
1: काय वाटलं बरं.
0: 8-10 दिवसापासून शिती सुराजा दर्शन नाही.
1: होय होय
0: आंघोळी नाही ह्या वेळाला.
1: विचार केला म्हणाले

0: उंचा उंचना एवढ्या काय झालं त्या वेळेला उंचा प्रकार घडला देवा
1: धर्म मारतण मोरेश्वर काका
0: मोरेश्वर काका अगदी नेत्रानं बघायला
1: अडवामध्ये आंघोळी करत होता आंघोळी करता करता पाहिलं होतं ज्ञानेश्वराला
0: अगदी पाहुंजना
1: काही बोलत होता त्या मेळाला
0: आई लागला बोलायला
1: अरे संन्याशाच्या कार्त्या
0: अरे संन्याशाच्या मुला
1: तू कशाला आला त्या ठिकाणाला
0: अरे आंघोळी करायची तुझी लाकी नाही बरं ह्या जागेला
1: इंद्राणी बाटवाची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला
0: स्वतः मोरेश्वर काका बोलतो ज्ञानेश्वर माऊलीला
1: सत्ययुगाला काय केलं होतं ज्ञानेश्वरान
0: काय केलं देवा
1: हो विठ्ठलाचा ज्ञान आहे
0: माझ्या इंद्राणी भटणार नाही बर का
1: कशाला आलात
0: काय
1: तरी मी आंघोळीसाठी आलो असायला
0: स्वतः ज्ञानेश्वर माऊली बोलते काकाला
1: स्वतः विचारतो केला म्हणाला मोरेश्वर काका आंघोळी करता करता ज्ञानेश्वराच्या जवळ येऊनचे ना
0: अगदी जवळ येऊनचे ना
1: कानपाड

0: खांद्यावर घेतला, लागला होता ध्याय दही रडायला, अगदी डोळ्यात धारा लागल्या त्या गळायला,
1: आनंदाच्या वाटेने मावळी चाललेली होती.
0: आणि त्या वेळेला
1: एवढ्या मोरच्या बाजूला अगदी या नदीवर काय झालं होतं,
0: काय झालं देवा,
1: हा बारा ब्राह्मणाची मुलं
0: अगदी खेळ लागली होती, खेळायला अगदी पटंगल्याला.
1: मुलाने पाहिलं होतं ज्ञानेश्वराला,
0: स्वतः मोरीजूर काका बोलतो काय बाळाला,
1: अरे बाळा हो ह्या वेळेला
0: काय बघता रे येड्या हो,
1: ताबडतो अगदी ज्ञानाला मारा खोड मोडा, ह्याची परत नदीवर आला नाही पाहिजे,
0: हनवून मारून बेदम केलं पाहिजे या ज्ञानाला बरं का.
1: मोठ्या माणसाचा नाल मुलाला अवका अवकाशा सहिला,
0: स्वतः म्हाताऱ्याचा ऐकल्या बरोबर बाळ पळत धावत गेले ज्ञानाच्या जवळ,
1: ज्ञानाच्या मागे या जवळ,
0: ज्ञानाच्या

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण किसन बनगर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले धनगरी ओवे ऐकलीत. विठ्ठलपंताचा छळ या विषयावर ही ओवी आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकू शकताय. रात्रीचे 8:30 आणि 45 सेकंद होत आहेत. आता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N. राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 आकाशवाणी

एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या। भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेली सुरेश भट यांची ही रचना।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: रात्रीचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मिलिंद चित्तल यांचं गायन राग जोक. द्रुतबंदिश एकतालात निबद्ध आहे. पोल आहेत घडी पलछीन कछु ना सुहावे. मध्यलय तराणा जपतालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम संगती आहे विनोद पडगे यांची. ऐकूया मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग जोक.

0: नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग जोग आपण आत्ताच ऐकलात. त्यांना तबला साथ होती पंडित राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियम संगती केली होती विनोद पडगे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकत आहात.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
0: आता प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
3: नभोनाट्य सादर करीत आहोत कळत नकळत. लेखक सुरेश खरे. सादर करते विजय रणदिवे. ऐकूया नभोनाट्य कळत नकळत.
4: किती उशीर हा, मला तर बाई काळजीच वाटायला लागली होती. अहो ऑफिसमध्ये काही विशेष काम होतं का? अहो बोला ना. किती वेळ फोन करायचा प्रयत्न केला मी पण कुणी उचलतच नव्हतं. अ बोलताय ना, का उशीर झाला? आणि सकाळी काही मला सांगून सुद्धा गेला नव्हतात की उशीर होईल म्हणून.
5: आता सकाळी कुठं माहीत होतं की आज
4: काहीतरी मनाविरुद्ध घडलेलं दिसतंय. मूड ठिकाणावर दिसत नाही आहे एका माणसाचा. ओ काय झालं?
5: नाही का, तसं काही विशेष झालेलं नाही.
4: तरी पण
5: अगं नेहमीचच
4: असं नाही करायचं घडे.
5: असं लाडात यायचं नाही. जेव्हा गडे म्हणायला पाहिजे होतं तेव्हा कधी म्हटलं नाही आणि आता सुचतंय.
4: असू दे.
5: हे बघ, जसं लाडात यायचं नाही तसं रुसायचं नाही.
4: अहो पण तुम्ही सांगणार आहात की नाही?
5: काय ते
4: आज एवढा उशीर का झाला
5: सांगूच म्हणतेस? बर. अगं तो गडकरी माहित आहे ना तुला?
4: त्याचं
5: तो ग माझ्या ऑफिस मधला.
4: अहो मग त्याचं काय?
5: त्याचं काही नाही ग, त्याच्या मुलीचं.
4: काय?
5: अगं अजून 16 पूर्ण झाली नाहीत, पळून जात होती एका बरोबर.
4: अगो बाई,
5: वेळी समजलं म्हणून पुढचा गोंधळ टाळता आला. ते निस्तरता निस्तरता इतके वाजले बघ.
4: कमाल आहे बाई हल्लीच्या मुलींची.
5: हे म्हातारी सारखं बोलू नकोस. हा
4: अहो पण तिचं वय काय म्हणाला?
5: म्हणूनच तर त्याला वेळ वय म्हणतात. अगं होतं असं या वयात, चुकतात मुलं. आपल्या अंगात चुकण्याचे गट्सच नव्हते बघ. आवडतं कुणीतरी ते कबूल करायचं.
4: अगदी अनुभवावरून बोलताय. होती वाटतं अशी कुणीतरी वेड्या वयात भुरळ पाडणारी.
5: जेलस जेलस BA Sport.
4: जेलस व्हायचं काय कारण? अहो अहो सांगा ना कोण होती ती.
5: ए म्हणजे तू अगदी धरूनच चालली आहेस की?
4: मग खोटं आहे का ते? मी सांगते काहीतरी असलंच पाहिजे.
5: अग
4: त्याशिवाय तुम्हा पुरुषांना एवढा कनवाळूपणा येणारच नाही. वेडं वय असतं, आवडतं कुणीतरी.
5: अग पण
4: अहो कशी होती होती?
5: कोण?
4: अहो ती
5: गोड होती.
4: आणि
5: आणि काय, लाजरी होती, डोळ्यांनी बोलायची. आ हा हा हा. आणि दातांचं तर काय वर्णन करू सांगू, दात इतके सुरेख होते. पण खरं सांगू सर्वात कशाचा मोह मला झाला, तिचे लांब सडक मुलायम रेशमी केस. आ हा हा हा हा.
4: केसांना हात लावून पाहिला होतात वाटतं.
5: अगं कुळी की काय तू, नुसती कल्पना. तेव्हा शब्दानं स्पर्शानं प्रेम करायचं नव्हतं, मनातल्या मनात डोळे मिटून प्रेम करायचं.
4: मग पुढे काय झालं तिचं?
5: काय होणार, नेहमीच दुसऱ्याशी लग्न. असेल कुठेतरी जगाच्या पाठीवर सुखानं नांदत

0: कमाल आहे बाई, किती गुंतायचं माणसानं. जाऊ देते, मी चहा घेऊन येते बरं.
1: म्हणजे
0: आपलं नव्हतं हं असं काही?
1: शक्यच नाही, असं होणारच नाही. ए हेमा, सांग ना.
0: अहो काय सांगू, नाही म्हणजे तसा होता एक, खूप खूप आवडायचा मला. पण जाऊ दे, ते जाऊ दे, चहा घ्यायचा असेल ना तुम्हाला.
1: चहाचं राहू दे ग, आधी मला सांग बरं कोण होता तो. अगं सांग ना, कम ऑन, बी स्पोर्ट.
0: बघ हां,
1: अगं खरंच मला काही वाटायचं नाही, सांग ना.
0: नक्की
1: अगदी नक्की सांग बरं, नाव काय त्याचं?
0: श्याम.
1: हां
0: श्याम नाव होतं त्याचं.
1: बर,
0: अतिशय स्मार्ट होता, क्रिकेट तर इतका छान खेळायचा.
1: असं
0: कॉलेजमध्ये मला सिनियर होता. आणि एकदा की नाही मराठी मंडळाच्या ट्रीपला ना, म्हणजे मुकेशची गाणी तो इतका छान म्हणायचा, त्याला खूप आग्रह केला सगळ्यांनी गाणी म्हण म्हणून.
1: बर,
0: तयारच होईना, पण मी नुसतं म्हटलं ना की ए श्याम अरे गाणं म्हण ना मुकेशचं, ते लगेच म्हटलं.
1: हो का?
0: कुठलं असेल ओळखा पाहू.
1: कोणतं गाणं असेल बरं?
0: मुकेशचं हो. तू कहे अगर मैं जीवन भर गीत सुनाता जाऊ.
1: मग
0: मग काय? काही नाही जाऊ दे.
1: काय ग हेमा, माझ्याहून स्मार्ट होता का ग तो? मग तुला त्याची आठवण होत असेल नाही? सांग ना.
0: होते कधी कधी.
1: कधी कधी? कधी कधी म्हणजे कधी? मी असताना की मी नसताना?
0: तुम्ही असून नसताना. बरं जाऊ दे, काय हो आपण जुन्या विषयावर बोलत बसलत मगाचपासून. वॉश घ्या बरं जरा, मी चहा टाकते. हां तुम्हाला केसाचं बॉब कट का आवडत नाही ते आज मला कळलं.
1: हेमा, ए हेमा,
0: काय
1: त्यानं तुला लग्नाचं विचारलं असतं तर तू हो म्हटलं असतंस?
0: कदाचित कदाचित नाही, नक्कीच हो म्हटलं असतं मी.

0: कौन? आले आले, कौन है?
1: मिस्टर नाडकर नहीं घरात?
0: श्याम, श्याम तुम्ही? तुम्ही कसे इथे?
1: तुम्ही हेमा, करेक्ट?
0: यस। ओ श्याम, या ना, आत या।
1: चटकन ओळखू न शकणा इतका बदल झालाय तुमच्यात।
0: तो कसा काय?
1: नाही, तो नाही सांगता यायचा, पण झालाय मात्र निश्चित, तुम्ही मिसेस नाडकर नेता।
0: हा बदल म्हणताय होय, मला वाटलं।
1: नाही, हा बदल नाही, ही नवी ओळख। किती वर्षांनी भेटतो नाही आपण?
0: कॉलेज संपल्यावर आज प्रथमच भेटतोय आपण।
1: हो ना।
0: पण श्याम, तुमच्यात मात्र फारसा बदल झालेला दिसत नाही हा।
1: अहो, ते फिजिकल फिटनेसचं फॅड आहे ना डोक्यात।
0: श्याम, तुम्ही अजून क्रिकेट खेळता?
1: खेळतो की पोरांबरोबर कंपाऊंड मध्ये।
0: आणि ती मुकेशची गाणी
1: तुमच्या बरंच लक्षात आहे वाटतं।
0: अजून म्हणता तुम्ही गाणी?
1: अहो, कॉलेजमधला मूर्खपणा कॉलेज संपल्यावर संपवायचा असतो, तो आयुष्यभर थोडाच करत बसायचा असतो।
0: नाही पण तुम्ही खूप छान गायचात हं।
1: कसं काय, अहो वासरात लंगडी गाय शहाणी, सगळेच बेसूर असले ना की एखादा सुरातला माणूस ऐकायला बरा वाटतो इतकं। बाय द वे, मिस्टर नाडकर्णी नाही घरात?
0: तुम्ही असे उभे का पण? अहो बसा ना। अरे हो, तुम्ही मिस्टर नाडकर्णींना भेटायला आलात नाही का?
1: हो, मिसेस नाडकर्णी इथे राहतात हे कुठे मला माहिती होतं?
0: मिसेस नाडकर्णी आणखी कुठे राहणार?
1: मिसेस नाडकर्णी म्हणजे हेमा।
0: श्याम, मिस्टर नाडकर्णींना तुम्ही ओळखता?
1: नाही, ओळख करून घ्यायलाच आलोय मी इथं।
0: काही विशेष?
1: सांगतो, मिस्टर नाडकर्णी जिथं काम करतात ना त्या कंपनीत एक टेंडर भरलाय मी।
0: हां,
1: मी कॉन्ट्रॅक्टच्या बिझनेसमध्ये आहे।
0: बर।
1: हे एक फार मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे, नाडकर्णींच्या रेकमेंडेशनला फार महत्त्व आहे। त्यांनी रेकमेंड केलं की पुढे GM ची सही म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी।
0: सो
1: मी त्यांना विनंती करायला आलो आहे की त्यांनी रेकमेंड करावं।
0: ए, माझा नवरा त्यातला नाही आहे।
1: हेमा, तू गैरसमज करून घेऊ नको, मी काही लाज वगैरे द्यायला आलेलो नाही आहे। अगं, ते हेल्पफुल आहेत असं त्यांचा लौकिक आहे। इफ ही वॉन्ट्स टू डू इट, ही विल डू इट।
0: ही विल डू इट, ओके।
1: थँक यू व्हेरी मच।
0: या फॉर्मॅलिटीज पाळल्याच पाहिजेत का श्याम?
1: ओके, राहिलं।
0: ए श्याम, इतक्या वर्षांनी आपण भेटतोय, जुनं काहीतरी बोलूया ना रे। ए, कुणी भेटलं का रे आपल्या वेळचं?
1: फारसं कुणी नाही भेटलं, असंच अचानक योगानं कुणी भेटलं आजच्यासारखं तर झालं। काय की भौगोलिकदृष्ट्या जग खूप लहान झालं असेल, पण माणसं मात्र एकमेकापासून दूर चालली आहेत।
0: ए, तू अजूनही पूर्वीसारखं छान बोलतोस हा। सॉरी, आय मीन तुम्ही।
1: काही हरकत नाही, तू म्हटलं तरी। बरं, मी निघतो आता, एवढं माझं काम।
0: थांब ना, ए काय एवढी घाई आहे रे? अरे चहा तर घेशील।
1: पण तू कुठंतरी बाहेर निघालीस ना?
0: हे आले की निघणारच आहे, पिक्चरचा बेत आहे।
1: हां, बरं मग मी थांबतो, पण ते चहाचं राहू दे।
0: आणि काय म्हणत होते बरं मी? हे का रे, लग्न बिग्न केलंच की नाही?
1: नाही केलं, नाही झालं। कोणी आलं वाटतं?
0: हे आलं वाटतं?
1: हेमा, हेमा, आर यू रेडी? सॉरी सॉरी सॉरी, मला उशीर झाला, पण आपण
0: थांब, तुझी ओळख करून देते। हे मिस्टर कर्णिक, कॉलेजमधली आमची ओळख। हा,
2: हो हो, ग्लॅड टू मीट यू। मला वाटतं आपली पूर्वी कधी ओळख झाली नाही।
1: अहो, लग्नाला कुठे बोलवलंय ना?
2: दॅट्स नो गुड हेमा, नो गुड, यू शूड हॅव इन्व्हायटेड। अगं, मला माझ्या सगळ्या मैत्रिणींनी अगदी आठवडीनं त्यांच्या लग्नाला बोलावलं होतं, आणि मी सुद्धा गेलो होतो न विसरता। बरं, ते जाऊ दे, पण आज एकदम अचानक।
0: अहो, तुम्हाला भेटायला आले ते?
2: मला भेटायला? हा, बोला बोला बोला, व्हॉट कॅन आय डू फॉर यू?
0: ए सांग ना, तुझं काय काम आहे ते?
1: साहेब, मी एक टेंडर भरलं आहे तुमच्या ऑफिसमध्ये।
2: अच्छा,
1: आणि मला ते मिळायला हरकत नाही, बट आय वॉन्ट यू टू गार्ड माय इंटरेस्ट। तुम्ही रेकमेंड केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही।
2: बरं,
1: नाही, तुम्ही बऱ्याच जणांना मदत केली आहे, प्लीज यावेळी मला मदत करा।
0: यू मस्ट डू इट, प्लीज, माय रिक्वेस्ट।
2: रिक्वेस्ट? यू शूड ऑर्डर मी। मिस्टर कर्डिक, तुम्हाला सांगायला हरकत नाही, हा मी माझ्या बायकोच्या मुठीत असल्यामुळे आणि तिच्या हुकमाचा ताबेदार असल्यामुळे तुमचं काम होईल, तुम्ही अगदी निश्चिंत राहा। अरे यार त्यांना चहा बियाचं काही विचारलंच की नाही? हा
0: अ नाही, तुमचीच वाट पाहत होते. ए श्याम, तुला चहा चालेल ना?
3: हा श्याम,
0: हो तो परवा बोलले नव्हते का?
3: ओ आय सी आय सी. साहेब आपण सिगरेट?
2: मी ओढत नाही सिगरेट. अगं ए झाला की नाही चहा? आपल्याला उशीर होतोय.
3: राहू दे, चहाचं काही एवढं अडलेलं नाही, होईल पुन्हा केव्हा तरी.
2: कशाला ठेवलाच आहे, कदाचित झालाही असेल.
0: अहो काय एवढी घाई, इंग्लिश पिक्चर तर आहे, इंटरवलला गेलो तरी चालेल. मी तर म्हणत होते नाही गेलं तर नाही का चालायचं?
2: नाही चालायचं.
0: अहो आत्ता मिनिटापूर्वी तर म्हणालात ना, बायकोच्या मुठीत हुकुमाचा ताबेदार वगैरे वगैरे, आणि इतक्या लगेच आपलं खरं स्वरूप दाखवायला हवंच होतं का?
2: नाही जायचं का मग? सांग.
0: अहो जाऊया हो, गंमत केली मी.
2: चल चल आटोप लवकर.
3: सॉरी हा, मी आज तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही. इट्स ओके.
0: आता पुन्हा कधी?
3: आता यावंच लागणार.
2: यावंच लागणार ते का म्हणून?
3: काम आहे ना. ओ आय सी.
0: ए श्याम, पुढच्या वेळेला येशील तेव्हा फोन करून ये हा.
3: अच्छा
2: हेमा, आपण निघायचंय ना.
3: तुम्हाला उशीर झालाय माझ्यामुळे. मी लिफ्ट देऊ का तुम्हाला?
2: नको नको, त्याची काही गरज नाही. जाऊ आम्ही टॅक्सीने.
3: आय एम शुअर यू विल डू माय वर्क.
2: आय विल ट्राय.
3: ट्राय?
2: येस ट्राय. इतर बऱ्याच गोष्टी पाहायला पाहिजेत. मला जे करता येणं शक्य आहे ते मी करायचा जरूर प्रयत्न करीन. आता मी फक्त एवढंच सांगू शकतो बस.
3: बरं मी पुन्हा केव्हा येऊ?
2: फोन करा ना, आय विल टेल यू. नाही म्हणजे आलात तर हरकत नाही, पण फक्त याचसाठी यायची तशी आवश्यकता नाही.
3: पण माझं काम होईल ना?
2: बघू आपण, ठरवू आपण. या
3: अच्छा निघतो मी. हेमा अच्छा
2: हां बरं बरं
0: लवकर या पुन्हा.
3: हो हो
2: अच्छा ओके
3: ओके
0: ओके.

0: हेलो
1: हेलो अनिल नाडकर्णी
0: मी श्याम बोलतोय साहेब.
1: कौन श्याम?
0: श्याम कर्णिक.
1: यस मिस्टर कर्णिक,
0: काय झालं मग?
1: कशाचं?
0: नाही ते माझं काम होतं ना.
1: अजून नाही झालं
0: पण होईल ना?
1: तुम्ही असं करा, 2-4 दिवसांनी फोन करा.
0: पण बघा जरा आपण वैयक्तिक लक्ष घालून. बाय द वे हेमा आहे का घरात?
1: हेमा ना? हो. नाही म्हणजे ती आंघोळीला गेली आहे. मी सांगेन तिला तुमचा फोन आल्याचा. बाय.
2: कुणाचा होता फोन?
0: अरे तू इथेच आहेस का? मला वाटलं तू आंघोळीला गेलीस.
2: इतक्या उशिरा? पण काय हो, कुणाचा होता फोन?
0: कर्णिकचा होता.
2: श्यामचा? काय म्हणत होता?
0: काही नाही, थोडं त्या कामाविषयी होतं.
2: अहो हे पहा, त्याचं काम निश्चित करायचं. तुम्ही मनावर घेतलं ना तर नक्की काम होईल. पहा त्याचं.
0: चुकतेस चुकतेस. मी मनावर जर घेतलं नाही तरच काम करू शकेन.
2: म्हणजे?
0: तुला नाही समजायचं ते. चला मला लवकर निघायचंय, मी निघतो आता.

0: हॅलो, मी श्याम कर्णिक बोलतो आहे.
1: काय कटकट आहे या श्यामची? असं करतो हा फोनचा रिसिव्हरच काढून ठेवतो ना. आता चला, मला निघायलाच हवं.

0: सिगरेटचं पाकिट?
1: तुम्ही केव्हा आलात?
0: हां का, आत्ताच येतोय. हेमा, कुणी आलं होतं का?
1: हो, श्याम आला होता दुपारी.
0: असं, श्याम आला होता. कशासाठी आला होता?
1: चौकशी करायला.
0: चौकशी कुणाची?
1: अहो, त्याच्या कामाविषयी.
0: पण मी नसताना. हे बघ हेमा, ऑफिसची कामं मी घरी आणत नाही, आणि ऑफिसच्या कामासाठी कुणी घरी आलेलंही मला आवडत नाही. त्यालाही सांग तसं. एवढी जर घाई होती तर फोन करून विचारायचं त्यानं.
1: त्याला नाईलाजानं यावं लागलं.
0: का पण?
1: बऱ्याच वेळा फोन करून सुद्धा फोन लागला नाही, कारण कुणीतरी रिसिव्हर काढून ठेवला होता.
0: अरे, रिसिव्हर काढून ठेवला हे तिला कळलं वाटतं?
1: अहो अहो, असं का वागताय तुम्ही त्याच्याशी?
0: असं म्हणजे कसं?
1: ते तुम्हाला माहीत आहे.
0: पण म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं.
1: मला चांगलं ठाऊक आहे तुम्हाला काय म्हणायचं होतं ते.
0: आय डोंट वॉन्ट युअर सर्टिफिकेट.
1: मग औदार्याचा आव आणू नये म्हटलं माणसानं. म्हणे के मन बी स्पोर्ट, मला काही वाटायचं नाही वगैरे वगैरे.
0: हेमा हेमा, तुझ्या मित्राची बाजू घेऊन तू नवऱ्याशी भांडतेस?
1: मी तुमच्याशी नाही, तुमच्या वृत्तीशी भांडते.
0: म्हणे वृत्तीशी भांडते, तुझं काय म्हणणं आहे? मी काय त्याचं पंचारतींनी स्वागत करायला हवं होतं?
1: बस बस बस, असं म्हटलं की झालं. तुम्हा नवऱ्यांकडे जेव्हा पटणारा आर्ग्युमेंट नसतं ना, तेव्हा फक्त टोकाला जाऊन बोलायचं एवढंच तुम्हाला करता येतं.
0: माहिती माहिती.
1: जाऊ दे, तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतंय हे मला पूर्णपणे समजलेलं आहे. मला फक्त तुम्ही इतकंच सांगा की तुम्ही त्याचं काम करणार आहात की नाही.
0: एखाद्या अशिक्षित बाईसारखं बोलू नकोस. या गोष्टी काही सोप्या नसतात. ऑफिसच्या कामाला काही नियम असतात, काही प्रोसिजर्स असतात, काही मर्यादा असतात. मी कमिटमेंट देऊ शकत नाही.
1: आणि मला हे पटेल असं वाटतंय की काय तुम्हाला? तुम्ही काय करू शकाल आणि काय करू शकणार नाही हे मला चांगलं समजतंय. हे पहा, तुम्ही सरळ सांगून टाका ना की मला हे काम करायचं नाहीये म्हणून.
0: हे बघ, मी तसं म्हटलेलं नाही.
1: तुम्ही तसं म्हणणारही नाही.
0: का?
1: कारण ती

0: करू नका, निदान निदान स्वतःशी तरी प्रामाणिक राहा।
1: तू फार बोलतेस हं,
0: पण खरं बोलतीये।
1: मी हे काम केलंच पाहिजे असा तुझा आग्रह का, पण तेच समजत नाही मला।
0: कारण तुम्हीच तसा शब्द दिलात त्याला।
1: हे बघ, मी कमिटमेंट दिलेली नाही।
0: असं तुम्हाला वाटतंय ना, मग नका करू। मला त्याचं काहीही सुख
1: ते तू सांगून टाक।
0: का म्हणून आपली असमर्थता आपण आपल्या तोंडानं सांगून टाकावी?
1: हे बघ, मी घाबरत नाही। काय करतेस तू?
0: त्याचा फोन जोडून देते तुम्हाला।
1: हा, ठेव खाली। काय आडलंय का आत्ताच लगेच?
0: श्याम, तुम्ही या ना, या। अरे, आता तुझाच विषय चालला होता।
2: हा, माझा?
0: बस ना।
2: एनिथिंग रॉंग
0: का?
2: नाही, वातावरण जरा गरम वाटलंय म्हणून।
0: अरे, जरा अकॅडमिक डिस्कशन चाललं होतं। नाही म्हणजे नवरा बायकोंचं नेहमीचं भांडण, पण अकॅडमिक डिस्कशन म्हटलं ना की जरा वरच्या पातळीवरचं वाटतं ते।
2: नाही मग चालू दे तुमचं, मी आपला पुन्हा केव्हा तरी येईल।
0: अहो अहो, श्याम चाललाय।
1: बसा ना बसा, तसं काही विशेष नव्हतं।
2: नाही, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देतोय याची मला जाणीव आहे। आय एम सॉरी फॉर दॅट।
0: ओ, त्यात त्रास कसला?
2: असं ते कुठे म्हणतायत? हे बा, मी आपल्याला पुन्हा पुन्हा त्रास देतो याचा अर्थ असा नाही की माझा आपल्यावर विश्वास नाही, पण त्याचं काय आहे की हे काम माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे। मग साहेब, काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना या कामात?
1: नाही, येऊ नये तसा, पण
2: तुम्ही दळमळीत बोलताय।
1: हे पा, मी तुम्हाला फर्म कमिटमेंट काही देऊ शकत नाही बा,
2: पण सुरुवातीला तुम्ही
1: हो, मला कित्येक गोष्टींची कल्पना नव्हती हो।
2: सॉरी इफ आय एम रूड, पण मी असं धरून चालू की तुम्ही या बाबतीत काही करू शकणार नाही म्हणून।
1: दॅट्स बेटर, मी तसा प्रयत्न करीन, पण
2: असू दे। बरं, मी जर दुसरीकडून प्रयत्न केला तर तुमची काही हरकत नाही ना?
1: ओ, माझी हरकत असायचा काय प्रश्न? गो अहेड, गो अहेड।
2: नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण मला कोणत्याही प्रकारे चान्सेस घ्यायचे नाही। माझं काम कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे एवढंच मी जाणतो। मी दुसरे प्रयत्न करीन, तुमची सदिच्छा मात्र माझ्या पाठीशी असू देत।
0: श्याम, आय एम व्हेरी सॉरी। अरे, पण यांना खरोखरच काही अडचणी आहेत रे, नाहीतर हे काम
2: मी तुला काही दोष देतोय का? तू खूपच काळजी करतेस, तू अजिबात काळजी करू नकोस। अगं, माझं काम होईलच, आणि ते झालं ना की मी जरूर पेढे घेऊन येईन। अच्छा, निघतो मी हेमा।
0: बर।
2: अच्छा साहेब।
1: हो बर, ओके,
0: झालं समाधान?
1: हे बघ हेमा, मला डिस्कस करायचं नाही, विषय संपलेला आहे।
0: आणि माझीही डिस्कस करायची इच्छा नाही, पण एकच सांगते, तू जिच्या आकर्षणात होतास ना, ती लांब सडक केसांची मुलगी मला जर कधी भेटली असती ना, तर प्रयत्न करूनही इतकं क्षुद्रपणाचं वागणं मला कधीच जमलं नसतं, कधीच जमलं नसतं।

0: बघ ग कोण आले ते. ए हेमा, कोणतरी आलंय वाटतं बाहेर.
1: मी आहे. गुड इव्हनिंग मिस्टर नाडकर्णी.
0: ओ हो, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. या ना, या या.
1: सॉरी, मी अपॉइंटमेंट न घेता चालो, बट लेट मी टेक अ चान्स. सुदैवान तुम्ही भेटलात, बरं झालं. हेमा, ही मिठाई घे. आणि साहेब, थँक्स अ लॉट.
0: म्हणजे तुम्ही मुद्दामून
1: तुम्हाला खिजवायला आलो असं समजू नका साहेब. मला स्वतःला इतका आनंद झाला की तुम्हाला खिजवून आनंद मिळवण्याची गरज नाही आहे. माझ्या आनंदाचा थोडासा वाटा तुम्हाला द्यायला आलो आहे, निर्मळ मनानं. प्लीज त्याचा स्वीकार करा.
2: तुमचं काम झालं?
1: अगदी 100% झालं.
2: त्याचं काम झालं, समजलं ना? आणि तेही तुमच्या मदतीशिवाय. चांगुलपणा दाखवायची संधी तुमच्या दाराशी चालून आली होती, ती तुम्ही लाथाडलीत. आपण नाही तर जगात दुसरं कुणीतरी कुणासाठी तरी उभं राहतं.
3: श्याम, आय एम सॉरी फॉर यू.
1: तसं नाही ग.
3: नाही म्हणजे?
1: नाही, त्यांनी मला प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष मदतच केली आहे.
2: म्हणजे ती कशी का?
1: तुमच्या नोट

0: शेवटचं वाक्य सांगू
1: काय? मे नॉट बी रिजेक्टेड, मे बी ॲक्सेप्टेडच्या ऐवजी लिहिलेला, आणि तेवढंच पुरेसं होतं.
2: तुम्हाला कसं कळलं?
1: हे कसं कळू शकतं हेच तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला शक्य असून सुद्धा तुम्ही विचित्र का वागलात हे पण मी जाणलं.
0: ते खोट आहे, साफ खोट आहे. हे पहा, म्हणजे तसं काही नाही आहे ते, पण
1: माझं कारण ऐकून न घेताच तुम्ही बोललात आणि तिथंच घसरलात. मी तुमच्या मनातली माझ्याविषयीची अडी समजू शकतो, म्हणजे ती समर्थनीय असं नाही. बायकोला एखादा जवळचा मित्र का असू नये, तो आपण का स्वीकारू नये? कारण सांगू, प्रबळ मालकी हक्काची भावना. पण मिस्टर नाडकर्णी, मित्र हा शेवटी मित्रच असतो आणि पती हा पती. सुसंस्कारी स्त्री या मर्यादा जाणते आणि तशीच वागते. ती तशी वागणार नाही असं धरून चालणं हा तिच्यावरील विश्वासाला तडा देतं. तुम्ही उगाच भलतं काहीतरी डोक्यात घेतलं.
2: पण मी तुमच्या कामाच्या आड तर आलो नाही ना, मग झालं तर.
1: तो तुमचा चांगुलपणा होता, कारण चांगलं करायचं मनात असलं की कुणाचं वाईट करायचं धाडस तुमच्यात नाही. नाडकर्णी साहेब, कॉलेजमधल्या त्या वयातल्या गोष्टींना तसं गंभीर घ्यायचं नसतं, ते तात्पुरतं असतं. त्या गोष्टींना आठवून किंवा ऐकून हसू यायला हवं, गंमत वाटायला हवी. नाडकर्णी, यू हॅव टू बी स्पॉट. तुमची इनडिफरंट ट्रीटमेंट मी का सहन केली सांगू
3: का?
1: मला पाहायचं होतं बायकोच्या मित्राला नवरा कसा काय स्वीकारतो. खरं म्हणजे पाहायची मला गरजच नव्हती. तुमच्या एक गोष्ट कधीच लक्षात आली नाही, तुम्ही कधी मला विचारलंच नाही मी इथं नेमका कुणाच्या सांगण्यावरून आलो.
2: कुणाच्या?
1: खरं म्हणजे माझा पार्टनर इथे येणार होता.
2: बर.
1: पण त्याला बाहेरगावी जावं लागलं, हे काम तर अर्जंट होतं, म्हणून मी आलो त्याच्या बायकोची चिठ्ठी घेऊन.
3: तिचा काय संबंध?
2: हो ना,
1: तुझ्याशी नाही, यांच्याशी आहे. तुमच्या शेजारी राहणारी लांबसड केसांची मुलगी, तुम्हाला ती आवडायची खरं ना?
2: पण मी तिला तसं कधीच सांगितलं नाही, खरंच सांगितलं नाही तिला.
1: या गोष्टी सांगाव्या लागत नाही. आपण कुणाला किती आवडलोय हे स्त्रीला कुठल्याही वयात क्षणार्धात कळतं. तिनं मला सांगितलं की तुम्ही स्वभावानं फार सज्जन आहात, तुम्ही नक्की हे काम कराल. माझ्या नवऱ्याचं काम आहे म्हणून सांगा असं ती म्हणाली. ही विल नॉट से नो.
2: असं असं म्हणाली ती?
1: हो, तिची चिठ्ठी घेऊन मी आलो इथे आणि अकल्पितपणे इथं हेमाची गाठ पडली. चिठ्ठी मग मी बाहेर काढलीच नाही. म्हटलं मैत्रिणीच्या नवऱ्याचं काम पुरुष नक्की करील, पण पत्नीच्या मित्राचं काम आत्मीयतेनं करील का? करणार नाही असं मला वाटतं, पण ते मला कन्फर्म करायचं होतं. नवऱ्याच्या मैत्रिणी पत्नीनं निरोगी मनानं स्वीकारायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणारा पुरुष स्वतःच्या पत्नीचे मित्र मात्र स्वीकारू शकत नाही. उलट कळत नकळत तो त्याचा तिरस्कार करतो. दॅट्स नो गुड मिस्टर नाडकर्णी, बी स्पोर्ट. ओके हेमा, फॉरगेट अबाउट इट. माझ्यामुळे तुमच्या संसारात हे वादळ निर्माण झालं. आय एम सॉरी अबाउट इट. माझ्याकडून शक्य तितकं शमवण्याचा प्रयत्न केला मी. आता दोघंही आपण हे सारं विसरून जाऊया आणि मला सुद्धा निघतो मी.
2: एक मिनिट, तुमचं बोलणं मी शांतपणे ऐकलं. आता मला तुम्हाला काही विचारायचं आहे.
1: विचारा ना.
3: अनिल, जाऊ दे ना.
2: नो, आता मला खरंच अडू नकोस हेमा, प्लीज. माझ्या बायकोला मी जो प्रश्न विचारला होता तोच आज तुम्हाला विचारतोय आणि मला खरं उत्तर हवंय तुमच्याकडून.
1: मी उत्तर टाळणार नाही.
3: अनिल, लीव इट.
2: थांब हेमा तू. हेमानं त्यावेळी तुम्हाला लग्नाचं विचारलं असतं तर तुम्ही काय उत्तर दिलं असतं?
3: आपण
2: मला उत्तर त्यांच्याकडून हवंय, मध्ये बोलू नकोस तू हेमा.
1: मी निश्चित हो म्हटलं असतं.
2: आय सी. तुम्ही असं काही विचारलं नाही त्याबद्दल थँक्स, मेनी मेनी थँक्स.
1: म्हणजे
2: तुम्ही जर विचारलं असतं तर माझ्या सारख्याला इतकी चांगली बायको कशी मिळाली असती. बर, अच्छा, येत चला आता, न संकोचता.

0: आत्ताच आपण कळत नकळत हे सुरेश खरे लिखित नभोनाट्य ऐकलं. सादरकर्ते होते विजय रणतिवे. यातील भूमिका आणि कलावंत हेमा ज्योती सोमण, अनिल रवी किरण झोळ आणि श्याम किरण गंगापूरकर.
1: श्रोते आपण ऐकत होतात नभोनाट्य कळत नकळत. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोत्यो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 11:11:10 होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा येथे 35 आणि सांताक्रूज येथे 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा येथे 27 आणि सांताक्रूज येथे 27 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 83% आणि सांताक्रूज येथे 79% एवढी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश स्वच्छ असेल. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 11:12:20 होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुचित्रा भागवत यांनी गायलेलं गोपाळ मयेकर यांचं गीत. संगीतकार आहेत अभिजीत राणे.

ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांनी गायलेलं शरद गावंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते चंद्रशेखर गाडगीळ. श्रोते आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

उमाकांत काणेकर यांची रचना आपण ऐकत होतात. शोभा गोरटू यांनी गायलेलं हे गीत होतं. संगीतकार होते श्रीकांत ठाकरे. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या.

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीसाठी 11:30 आणि 50 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भवानी शंकर यांचं पखवाज वादन. आपण ऐकणार आहात ताल, तीन ताल, हार्मोनियम लयरा साथ केली आहे विनोद पडगे यांनी. ऐकूया भवानी शंकर यांचं पखवाज वादन, ताल, तीन ताल.

ದಿನ್ನಾಡ ದಿನ್ನಾಡ.

ये हमारे घराने कुदोस सिंह घराने की परन है और हमने हमारे पिताजी पंडित गुरु पिता पंडित बाबूलाल जी से सीखा और उन्होंने पखावज मृदंगाचार्य मखनलाल जी से सीखा और हमने हमारे पिताजी गुरु पंडित बाबूलाल जी से सीखा। क्या अच्छी बोल है। धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा

ये चक्रधार है, सुनिएगा।

1, 2, 3.

श्रोतो, आपण ऐकत होतात नादब्रह्म या कार्यक्रमात भवानी शंकर यांचं पखवाज वादन. आपण ऐकला ताल, तीन ताल. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12:01 होत आहे. सादर करत आहोत कार्यक्रम आठवणी आकाशवाणीच्या संग्रहातून. मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रम मालिकेचा भाग 27 आज आपण ऐकणार आहात.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या भावगीतांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत सोहनी भावगीतांच्या सुरुवातीच्या काळातील म्हणजे साधारण 1935 पासून ते 50 भावगीतांचा आढावा घेताना अनेक दुर्मिळ गायक गायिका संगीतकार आणि अर्थातच पर्यायानं गाणी देखील आपण रसिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जो काळ येतो आहे तो आपल्या सगळ्यांचा ओळखीचा आपण ऐकलेल्या गाण्यांचा हा काळ आहे आणि जसजसा तो येत चाललेला आहे तसतशा श्रोत्यांच्या प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येत आहेत. मला खात्री आहे की यातील एक एक गाणं एक एक आठवण घेऊन येणारं गाणं आहे आणि आता आपण जे पहिलं गाणं निवडलेलं आहे ते अशाचपैकी एक गाणं आहे. श्रोत्यांच्या मनात कायम वस्तीला असलेलं हे गाणं काय सांगशील या गाण्याबद्दल?
2: आता सुरुवात जी आपण करणार आहोत ती गोरी गोरी पान फुलासारखी छान या गाण्यानं आणि हे गाणं आशा भोसले यांनी गायलेलं आहे. गदी माडगुळकर यांची गीतरचना श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली आहे आणि श्रीनिवास खळे यांचं हे पहिलं भावगीत आहे जे त्यांनी स्वरबद्ध केलेलं आहे. 1950 बडोद्याहून श्रीनिवास खळे मुंबईला आले. आग्रा घराण्याचं त्यांनी शास्त्रीय शिक्षण घेतलेलं होतं. अनेक मैफिली ऐकल्या होत्या

0: बडोद्याला असताना, आणि मुंबईला आल्यानंतर ते के दत्ता, म्हणजे दत्ता कोरगावकर
1: सहाय्यक
0: यांचे सहाय्यक झाले. आणि त्यावेळेला दामन नावाचा चित्रपट दत्ता कोरगावकर संगीतबद्ध करत होते. तर त्यांना चित्रपट संगीत कसं असतं हे असिस्टंट असताना समजलं. आणि त्याच्या दरम्यान त्यांना दोन चित्रपट मिळालेले होते मराठीतले, लक्ष्मीपूजन आणि सुखाचे सोबती. तर या चित्रपटांचं संगीत करण्याची संधी मिळाली, परंतु हे चित्रपट आलेच नाहीत.
1: आपण त्याच्या संदर्भात आपला किस्सा येणारच आहे तो योगायोगाने.
0: आणि त्याच दरम्यान गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती ही दोन गाणी त्यांनी चित्रपटासाठी केलेली होती, पण त्याची रेकॉर्ड आलेली नव्हती. नंतर मग त्यांनी माडगुळकरांना विचारलं किंवा तो सिनेमा तरी आलेला नाही, ती गाणी चांगली झालेली आहेत, तुमची परवानगी असली तर पुन्हा आपण करूयात. म्हणून मग त्याची ती कोलंबियाने स्वतंत्र रेकॉर्ड काढली. आणि ते रेकॉर्ड काढल्यानंतर त्याच्यात गंमत काय झाली की चित्रपटासाठी हे गाणं माडगुळकरांनी दिलेलं होतं, तर त्या निर्मात्यांनी एक नोटीस पाठवली खळ्यांना की हे आमची परवानगी न घेता तुम्ही गाणं केलं आहे म्हणून. आणि ते नोटीस आल्यानंतर खळे घाबरून गेले. ते माडगुळकरांना भेटले आणि म्हणाले की बा असं असं नोटीस आलेली आहे, काय करायचं. मग माडगुळकर म्हणाले तुम्ही काय काळजी करू नका, मी त्या निर्मात्याला सांगतो आणि हे प्रकरण इथंच संपेल, याच्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा म्हणले. आणि त्याप्रमाणे ती रेकॉर्ड इतकी गाजली की त्या काळामध्ये ह्या रेकॉर्डचे 23,000 प्रती खपल्या त्या, असं खळ्याने आपल्या आठवणीत म्हटलेलं आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत ती गोरी गोरी पान या गाण्याने.

0: सुमन कल्याणपूर यांची कारकीर्द हिंदी मराठी दोन्हीमध्ये अतिशय दमदार अशीच आहे. वास्तविकता सुमन कल्याणपूर या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत होते आणि त्याच्या कला महाविद्यालयामध्ये, आणि तिथल्या एका स्नेहसंमेलनामध्ये कार्यक्रम चालू असताना विलक्षण योगायोग असा होता की त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तलत महमूद आलेले होते. आणखी याच तलत महमूद यांनी सुमनताईंच्या आवाजाची शिफारस HMV केली. आणखी त्यावेळी त्यांना महम्मद शफी यांनी दिग्दर्शित केलेला मंगू आणि दरवाजा वगैरे असे काही चित्रपटामध्ये संधी मिळाली. त्याच सुमारास त्यांची भावगीतांची देखील, मराठी भावगीतांची देखील रेकॉर्ड आली. त्या रेकॉर्डबद्दल म्हणजे एका बाजूला सावळ्या विठ्ठल आहे,
1: हे दुसऱ्या बाजूचं जे गाणं आहे
0: ते आपण ऐकणार.
1: योगेश्वर अभ्यंकरांची ही रचना आहे आणि योगेश्वर अभ्यंकरांच्या ज्या रचना आहेत त्या सगळ्या कृष्णप्रेमाची किंवा रामभक्तीची अशी भक्तीपर गीतं त्यांनी रचलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. तर अनेक गायकांनी योगेश्वर अभ्यंकरांची गाणी गायलेली आहेत. साधी सरळ शैली आणि गेयता हे त्यांच्या रचनांचं वैशिष्ट्य होतं. राणा पवारांच्या सावळ्या विठ्ठलाच्या दुसऱ्या बाजूचं गीत म्हणजे नंदाघरी नंदनवन फुलले, हे सुमन कल्याणपूरनी गायलेलं आहे आणि ही दोन्ही गाणी त्यावेळेला गाजलेली होती. त्यामुळं दशरथ पुजारी यांचं नाव झालं आणि सुमन कल्याणपूरनी नंतर दशरथ पुजारींच्याकडे अनेक गाणी गायली. तर आपण ऐकूया नंदाघरी नंदनवन फुलले.

ऊन पाऊस या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेल्या खेड्यामधले घर कौलारू आणि त्या कातरवेळी या गाण्यांची भावगीतं कशी झाली याचा किस्सा आपण सांगितला, आणखी ती गाणी देखील आपण श्रोत्यांना ऐकवलेली आहेत. पण आणखीन एका गाण्याच्या बाबतीत असं झालं, आता मगाशीच तू

0: उल्लेख केलास, एका तळ्यात होती हे देखील पहिल्यांदा चित्रपट गीत म्हणूनच आलं होतं. सुखाच्या सोबती त्याचा तू उल्लेख केलास मगाशी, आणि चित्रपटामध्ये मात्र ते गाणं जाऊ शकलं नाही, आणखी भावगीताच्या स्वरूपामध्ये आलं, आणखी त्याची लोकप्रियता केवढी होती मोठी हे आत्ता तू सांगितलं असेल. मला वाटतं ते गाणं श्रोत्यांना अतिशय आवडेल, कारण मला वाटतं घराघरातच काय प्रत्येक माणसाच्या मनामध्ये लपलेलं हे भावगीत आहे, आणि आज देखील इतक्या वर्षानंतर देखील त्याची लोकप्रियता अबाधित तशीच
1: आहे, आणि खळ्यांचं नाव झालं,
0: खळ्यांचं नाव झालं बरोबर.
1: आणि तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे एका तळ्यात होती हे चित्रपटामध्ये आलेलं गाणं जे आहे ते मधुबाला झवेरीनी चित्रपटामध्ये गायलेलं आहे.
0: त्याची व्हिडिओ क्लिप देखील उपलब्ध युट्यूबवर आहे,
1: ते उपलब्ध आहे. आणि त्याची चालही वसंत पवारनी लावलेली, ती फार वेगळी होती. आणि ही चाल खळ्यांची जी आहे ती मात्र तुम्ही म्हणल्याप्रमाणे घराघरामध्ये पोचलेली होती, आणि खळ्यांचं नाव झालं ते ह्या दोन गाण्यामुळं. तर ही दुसरी रचना आपण ऐकणार आहोत, एका तळ्यात होती.

0: सोहनी, यानंतर आपण जे गाणं श्रोत्यांना ऐकवणार आहोत ते माणिक वर्मा यांच्या आवाजातील गाणं आहे, आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला थोडंसं बोलायचं देखील आहे. पण माणिक वर्मांच्या संदर्भातलं मला जे नवीन गोष्ट समजली ती थोडीशी नंतर आपण राखून ठेवूया. आता वसंत पवारांच्याबद्दलच, कारण वसंत पवारांच्याबद्दल भावगीतांच्या ह्याच्यामध्ये फार कमी हे आहे.
1: तेच मी आता हे गाणं, म्हणजे ही दोन गाणी निवडायचं कारण असं आहे की वसंत पवारांनी 8 हिंदी आणि 50 मराठी चित्रपट केलेले होते, आणि वसंत पवार हे लावणी कंपोज करण्यामध्ये अगदी प्रसिद्ध होते. तर ह्या प्रतिभावंत कलाकाराच्याकडं जर आपण बघितलं तर हर हुन्नरी कलाकार होते, अनेक चित्रपट त्यांच्या नावावर चालले. भोपाळी ते लावणी हे सर्व प्रकार त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून हाताळलेले आहेत. स्वतः ते नृत्य दिग्दर्शनही त्यांनी काही चित्रपटांचं केलेलं होतं आणि उत्तम सतारवादक होते. शीघ्र चाली लावणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि मला आठवत आहे की शांताबाई शेळकेंनी त्यांच्यावरती एक अतिशय सुंदर असा लेख लिहिलेला आहे, आणि पु ल देशपांडेनेही सुद्धा एक छोटासाच लेख लिहिला आहे. पण वसंत पवार काय चीज होते ते ह्या दोन लेखकांच्या लेख वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. त्या व्यतिरिक्त मधु पोद्दार आणि वसंत पवारांचं एक मोठं चरित्र ग्रंथही लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण संगीतचा आढावा घेतलेला आहे, संगीताचा. ते पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं की वसंत पवारांनी केवळ 2 भावगीतं कंपोज केलेली होती.
0: बर, म्हणजे एकच ध्वनिमुद्रिका,
1: एकच ध्वनिमुद्रिका त्यांची आली. त्या व्यतिरिक्त वसंत पवारांनी अनेक गाणीही गायलेली आहेत. लावणी वजा काही गाणी आहेत, काही लोकगीतावर आधारित आहेत, पण ही भावगीतं म्हणलं तर त्यांच्या नावावर 2च जमा आहेत. आणि मी मधु पोद्दारांना विचारलं सुद्धा, 2च गाणी कशी काय काय माहीत नाही वा म्हणले, पण 2 गाणी त्यांची आहेत. आणि मी म्हणलं ही दोन्ही गाणी अप्रतिम आहेत, तर मी आमच्या कार्यक्रमामध्ये घेणारच आहे. तर ही पहिली रचना जी आपण निवडलेली आहे ती शांताबाई शेळके यांची, तुझा नी माझा एकपणा रे, ही रचना आपण माणिक वर्मा यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत, आणि याचे संगीतकार आहेत वसंत पवार.

0: श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत पुन्हा खळ्यांची एक रचना, मालती पांडे यांची. अनेक भावगीतं आपण यापूर्वी देखील ऐकवली आहेत, त्यांके तो काळा मालती पांडे बर्वे यांचाच काळ होता असं म्हणलं तरी देखील अतिशयोक्ती ठरू नये. आणि राजा बढे हे दुसरं एक गीतकार कवी असं नाव आहे की ज्यांची देखील गाणी आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर दिसतात.
1: त्यांच्या आता आपण रचना गाजलेल्याही होत्या,
0: गाजलेल्याही होत्या. त्यांचं कुठलं गाणं ऐकवत होतं
1: पण त्या मालती पांड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे 1947 ते 1964 हा त्यांचा कालखंड आपण जर मानला तर ते चुकीचं ठरू नये. कारण 64 साली त्यांच्या विवाहानंतर त्या आपल्या पतींच्या बरोबर दिल्लीला गेल्या आणि 17 वर्ष तिथं राहिल्यामुळं मराठीकडं त्यांचं लक्ष कमी झालं आणि त्यामुळं त्यांची भावगीतही कमी झाली. आणि ही जी आज आपल्या कार्यक्रमामध्ये 2 भावगीतं मी निवडलेली आहेत, तर त्यापैकी एक गाणं जे निवडलेलं आहे ते त्यांच्या शेवटच्या काळातलं, म्हणजे त्याच्यानंतर त्यांची कुठली भावगीतं अशी गाजली नाहीत किंवा त्यांनी पार्श्वगायनही हळूहळू कमी करत आणलेलं होतं. कशी रे तुला भेटू मला वाटेल आज ही राजा बढे यांची रचना आहे. आणि मला आठवत आहे की सोलापूरला ज्या वेळेला मालती पांडे आलेल्या होत्या त्यावेळेला मी ह्याच रेकॉर्डवरती त्यांची सही घेतली होती. तर ही रचना आपण ऐकूया.

0: श्रोते हो, यानंतर आपण राणा पवार यांची एक रचना ऐकणार आहोत. आपल्या राणांच्या कवितांना अतिशय मोठे गायक संगीतकार मिळाले, आणखी आपण त्यांची 3-4 गाणी मागच्या कार्यक्रमामध्ये देखील आपण ऐकवली होती. ही अर्थातच त्यांच्या कवितेला मिळालेली पावती आहे, यात काही प्रश्नच नाही. पण सोहनी, मला जो विचार मांडायचा आहे तो दशरथ पुजारींच्या संदर्भामध्ये. यांचा देखील खूप मला आश्चर्य वाटतं की मधुकर जोशी, वसंत बापट, राणा पवार, रमेश अणावकर, शांता शेळके, पाडगावकर यांच्यासारखे कवी राणांच्या लेखक त्यांना लाभले, दशरथ पुजारींना.
1: दशरथ पुजारी
0: आणि तसं जर त्यांचं वैयक्तिक आयुष्य बघितलं तर त्या काळामध्ये तशी अस्थिरता होती. मुंबईतल्या दंग्यांमुळे ते बार्शीला आले होते. बार्शीला तसं काही फारसं ऐकण्यासाठी किंवा शिकण्यासाठी देखील फारसं उपलब्ध काही नव्हतं.
1: पण ते बार्शीला 7 वर्ष शास्त्रीय संगीत.
0: त्याने एका ठिकाणी गमतीनं असं म्हणलेलं आहे की माझ्या या धकाधकीच्या आयुष्यात मी 14 गुरु केले असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर माणिक वर्मा यांनी गायलेलं राणा पवार यांचं, दशरथ पुजारींनी संगीतबद्ध केलेलं एक गाणं आपण यानंतर.
1: हे जे गाणं निवडलंय ते
0: नका विचारू,
1: नका विचारू देव कसा, देव असे हो भाव जसा. आणि मी मागेही म्हणलं होतं की माणिक वर्मानी 10 गाणी दशरथ पुजारींच्याकडे गायलेत आणि ती सर्व गाणी अतिशय लोकप्रिय झालेली होती. त्यापैकी नका विचारू देव कसा हे आपण ऐकणार आहोत.

भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमालिकेचा भाग 27. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12:35 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म.

लफ्फाच्या प्रिया चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. प्रवीण दवणे यांचं हे गीत होतं. संगीत स्वर होता सुरेश वाडकर, विनय मांडके, सुदेश भोसले, मिलिंद इंगळे आणि सहकारी यांचा.

ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर नांदोडे यांचं, संगीत होतं अनिल मोहिले यांचं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

गोंधळात गोंधळ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलं होतं. जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार होते विश्वनाथ मोरे.

कलंक शोभा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. सुधीर भोसले माफ करा सुधीर फडके आणि आशा भोसलेने गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत होतं. संगीतकार होते सुधीर फडके. गीतबहार या कार्यक्रमातील शेवटचं गीत ऐकूया. कलावंतीण या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहात शोभा गुरटू यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आहे. संगीत आहे राम कदम यांचं.

या गीताबरोबरच सुगम गीतबहार हा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचं 1 वाजत आहे. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शिवानी हळदीपूर यांचं उपशास्त्रीय गायन. आपण ऐकणार आहात काफी ठुमरी आणि भैरवी दादरा. तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची, हार्मोनियम साथ केली आहे अनंत केमकर यांनी.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवानी हळदीपूर यांचं उपशास्त्रीय गायन. आपण ऐकल्यात काफी ठुमरी आणि भैरवी दादरा. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:30 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष गोष्ट बालनाट्याची. या कार्यक्रम मालिकेचा भाग चौथाच आपण ऐकणार आहात.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग चौथा.

0: सई ए सई
1: आले आले अय्या तू एकटीच बाकीचे कुठे आहेत
0: अगं मला आत ये असं तरी म्हणशील का
1: ये ग ये तुला आत घेणार नाही असं होईल का
0: प्रश्न पहिला तू एकटीच
1: उत्तर काय बरं
0: हो मी एकटीच या जगात थांब या जगात मी एकटीच आले आणि शेवटी पण एकटीच जाणार आहे
1: माहिती आहे हा
0: माणूस रडत जन्माला येतो आणि जातानाही तो दुःखीच असतो
1: झालं तत्वज्ञान सांगून तुझं
0: जगातलं हे एकमेव सत्य आहे
1: अगं बाई ठाऊक आहे मला
0: तरीही तू विचारलंस
1: उशे आता फाजीलपणा पुरे हा बाकीचे कुठे गेले
0: येतात हळूहळू रवी त्यामागे शशी आणि त्यामागे क्षमा
1: गाडी गाडी खेळत येतात की काय सगळे
0: नाही नाही
1: ए गप्प बस ग
0: तुझाही दादा आणि आई दिसत नाही
1: आहेत की आई स्वयंपाक घरात आहे आणि दादा माडीवर आहे
0: ओके
1: पण हे सगळे येणार कधी
0: कोणत्याही क्षणी हजर होतील
1: मग तू त्यांच्या बरोबरच का नाही आलीस ग
0: त्यांचं आवरेल तेव्हा ना
1: म्हणजे तुझं लवकर आवरलं वाटत
0: हो माझं लवकरच आवरत
1: बर ठीक आहे
0: धन्यवाद
1: तू इथे बस मी आलेच 5 मिनिटात हवं तर तू गाणी लाव
0: गाणंच ऐकावं हे चांगलं पण कोणतं गाणं लावावं सिनेसंगीत नको बाई ऐकून ऐकून कंटाळा आलाय त्यापेक्षा एखादं भक्तिगीत लावलं तर

0: वा, तुपाचा सुगंध! म्हणजे काकू शिबिराच्या मार्गदर्शनासाठी तयार. पण मुलं कुठे आहेत?
1: उषा, तू कधी आलीस?
0: मग अशीच.
1: आणि बाकीची तुझी भावंड कुठे आहेत?
0: येत आहेत ती हळूहळू.
2: आम्ही आलो काकू.
1: या या, 100 वर्ष आयुष्य आहे बरं तुम्हाला.
3: म्हणजे काठी टेकत टेकत नातवंडांचा हात धरून देवळात जाणार म्हणा की.
1: हो हो, अगदी तसाच जाशील बरं.
0: अग आई, दादा कुठे गेला?
4: आलो की मी. हा बघ,
1: चला, सगळा कोरम पूर्ण झाला.
5: आधी प्रार्थना ना.
1: हो,

0: पहा।
1: अरे वा, छान झाली प्रार्थना।
2: आई, मी एक गम्मत म्हणून दाखवू का?
1: गम्मत
0: गम्मत म्हणून दाखवणार?
3: म्हणजे
2: गम्मत म्हणजे एक नाट्यचटा म्हणून दाखवू का?
1: हो चालेल ना।
4: साभी नाही हवे हा?
5: दाखव म्हणून दाखव।
2: ऐका, मोठा आलाय शहाणा, वाचव कस याची अक्कल मला शिकवतोय, तोंड बघ म्हणावा आरशात। अरे वाचन ही एक कला आहे, छान पोशाख करून माईक समोर उभं राहिलं की आदर्श वाचन होत नाही। तुम्ही म्हणाल कुणाबद्दल मी बोलतोय? अहो, आमच्या वर्गात तो बंडे आहे ना, त्याचं सांगतोय मी। मला म्हणाला तुला वाचता येत नाही? हो हो, मला म्हणाला सकाळ वाचन स्पर्धेत पहिला नंबर मिळवलेला मी, मला शिकवतोय। असा राग आला ना की बस, तो कसं वाचतो माहीत आहे? ऐका तर, भारत माझा देश आहे, मला सांगा वाचताना करणं हा वाचन दोष नाही का? एवढंच कशाला, एकदा तर त्यानं कमालच केली, एक वाक्य असं तोडलं की वर्गात हास्याची कारंजी उडाली। म्हणतो कसा, ते दोघे बैल कसे गाडीत बसून जाणार? पण स्वारी नको तिथं थांबली होती ना, गुरुजींनी सांगितलं वाक्य असं होतं, ते दोघे बैलगाडीत बसून गेले। आता बोला, आम्ही हसणार नाही तर काय रडणार? दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण, आणखी काय? एवढंच कशाला, फास्ट तर एवढं वाचतोय की मेट्रो धावते की विमान तेच कळत नाही। वाचनाची गती मध्यम असावी एवढी साधी गोष्ट त्याला कळू नये, त्याची चूक त्याला सांगितली की भडकलाचा। त्याच्या या पंजाब एक्सप्रेस वाचण्याबद्दल एकदा त्याला आशू बोलली आणि त्याचं हसं झालं। नाट्य वाचन स्पर्धेची तयारी सुरू होती, दोन मित्रांचं भांडण होतं, त्याची वाक्य अशी होती, अरे जाजा आलाय मोठा शहाणा, मला शिकवतोय, पुन्हा माझ्या वाटेला तर जाऊन बघ। खरं तर वाक्य रागानं, मोठ्यानं आणि जलद बोलायला हवी होती, पण बंडे आपल्या सावकाश गतीनं आणि खालच्या पट्टीत बोलत होता, अरे जा जा आलाय मोठा शहाणा, मला सांगा हे काय भांडण आहे का? खालची पट्टी, मधली पट्टी, वरची पट्टी, या वाचन पट्ट्या ज्याला कळत नाहीत तो काय आदर्श वाचन करणार? कप्पा, पण काय सांगू, नाकात तर असं बोलतो की जणू अस्सल कोकणी माणूस बोलतोय। अहो, पण सगळीकडं असं नाकात बोलायचं नसतं हे त्याला कोण सांगणार? एखाद्या कोकणी माणसाची नक्कल नाटकात चालते हो, सिंचा अरे असे काय करतोस, तेवढे नारळ काढून दे ना। पण कोल्हापुरातल्या एखाद्या शाळेतला मुलगा, गुरुजी मला शाळेत यायला उशीर झाला, असं नाकात बोलायला लागला तर शोभणार आहे का? चड्डीला नाही बक्कल आणि शिकवतोय मला अक्कल, मुळीच ऐकणार नाही मी त्याचं।

0: तो काहीही म्हणू दे, पण त्याच्या नाकावर टिच्चू नाही यंदा वाजण्याचं पहिलं बक्षीस घेतलं ना तर नाव नाही सांगणार माझं.
1: खरंच सुंदर. आता मला सांगा की ही नाट्यछटा तुम्हाला का बरं आवडली?
2: प्रेझेंटेशनमुळे.
1: म्हणजे काय?
3: छान वाचली.
4: वाक्य शब्द अगदी योग्य जोर दिला.
5: वाचनाची गती योग्य होती.
2: चढ उतार योग्य होता.
6: एकूण प्रभाव सुंदर.
1: तुम्ही सगळ्यांनी अगदी बरोबर परीक्षण केलं हा. या संबंधातल्या गोष्टी आपण नंतर बघणार आहोत. आता पुन्हा जरा बालनाट्याविषयीच्या माहिती संकलनाकडे वळूया.
6: काकू मी वाचू?
1: हो वाच ना.
6: 5 ते 8 या वयोगटाचा विचार आपण यापूर्वी केला. 8 ते 13 या वयोगटाचा विचार केला तर शिशु अवस्थेनंतर येणारी ही बाल अवस्था होय. या वयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या वयात मुलं स्वतःची स्वतः अनेक गोष्टी करू लागलेली असतात. तसंच या वयात मुलं कल्पना विलासातही रमतात. अद्भुत रम्यता त्यांना आवडते. या वयात हसायला आणि गमती जमती करायलाही त्यांना आवडतं. म्हणून त्यांना हसवेल अशी नाटकं असतील तर निश्चितच बहार येईल. त्यांच्या भोवताली घडणाऱ्या गोष्टींचे विषय त्यांच्या नाटकात असतील तर हा वयोगट अधिक आनंद घेऊ शकेल. या वयात आवडणारी काही नाटकं आणि त्यांचे लेखक यांची नावे अशी: सुधा करमरकर यांचं हात लावला की सोनं, रत्नाकर मतकर यांची निम्मा शिम्मा राक्षस आणि अचात गावची अफाट मावशी, सई परांजपे यांची झाली काय गंमत आणि पत्ते नगरीत.
1: झकास, खरंच मस्त. यातली काही नाटकं आपल्याला मिळाली की आपण त्यांचं मस्तपैकी वाचन करू.
7: हो
1: बरं मुलांनो, मी तुम्हाला एक गंमत सांगते हा. पूर्वी नाटकात काम करण्यासाठी लहानपणापासूनच मुलं जायची. नाटकाशी ही मुलं इतकी एकरूप व्हायची की कोणतीही गोष्ट पाहताना त्याची तुलना ते नाटकाशीच करायचे. गडकऱ्यांनी लिहिलेला छोट्या जगूचा रिपोर्ट हा लेख असाच गमतीचा. धाकटा जगू कळू लागल्यापासून एका नाटक मंडळीत होता. एकदा मंडळीच्या मालकाबरोबर एक लग्न समारंभ पाहून आल्यावर त्याने आपल्या समवयस्क मित्रांना पुढे असा एक रिपोर्ट दिला. ऐका हा. खेळ मुद्दाम बांधलेल्या मांडवात झाला. स्टेज मातीचंच केलं होतं आणि फारच लहान होतं. सीन जंगलाचा होता असं वाटतं, पण जंगलाच्या झालरी मुळीच नव्हत्या. म्हणून त्याच्याबद्दल स्टेजवर झाडांचा पाला बांधलेला होता. पडदे स्टेजच्या भोवती न बांधता सगळ्या थिएटरभोवती गुंडाळले होते. खेळाचे पास फुकट वाटले होते. खुर्च्या बिरच्या काही नव्हत्या. सगळ्यांना जाजमावरच बसावं लागलं. कुलीन स्त्रियांसाठी स्टेजच्या आजूबाजूला जागा राखून ठेवली होती, पण गर्दी फारच झाल्यामुळे त्यांना उभ्याने सगळा खेळ पाहावा लागला. मॅनेजर लोकच पान विडी तंबाखू घेऊन ऑडियन्समध्ये फिरत होते, पण ते कुणाजवळून सुद्धा पैसे घेत नव्हते. सोडा लिंबूची काहीच सोय नव्हती. पेटी तबल्यावर सनया आणि ताशे ठेवले होते. त्या लोकांची कामं केव्हा केव्हा होती हे सुद्धा त्यांना ठाऊक नव्हतं. म्हणून त्यांना मधून मधून वाजवा रे वाजवा म्हणून सांगावं लागायचं. आम्ही गेलो त्यावेळी स्टेजवर मुख्य पुरुष पार्टी, मुख्य स्त्री पार्टी आणि एक भटाचं सोंग घेतलेला मनुष्य यांची कामं चालली होती. फक्त मुख्य पार्टी लोकांनीच रंग लावला होता. रंग फारच वाईट, अगदी हळदीसारखा होता आणि तो सगळ्या अंगभर होता. हां, त्या भटाने मात्र रंग लावला नव्हता, पण त्याचं सोंग मात्र अगदी हुबेहूब झालं होतं. त्याची नक्कल अगदी चोख होती, पण तो फार घाईनं बोलत होता, त्यामुळे त्याचं बोलणं काही ऐकायला येत नव्हतं. मुख्य पुरुष पार्ट्याचा आवाज बसला होता, कारण त्याने सगळी पदं सोडून दिली होती. शिवाय त्या दोघांच्या नकला मुळीच पाठ नव्हत्या, म्हणून भट त्यांना स्टेजवरच प्रॉम्प्टिंग करत होता. प्रॉम्प्टिंग ऑडियन्समध्ये स्पष्ट ऐकू येत होतं. हां, भटाचं ॲक्टिंग छान होतं. राजा राणीला ॲक्टिंग मुळीच येत नव्हतं. स्त्री पार्ट्यांचं हे पहिलंच काम होतं असं वाटतं, कारण तो फार घाबरून मान खाली घालून होता. बोलताना सुद्धा चाचरत होता. हां, पण ऑडियन्स मात्र फारच चांगलं होतं. एकाने सुद्धा टाळ्या दिल्या नाहीत. शेवटी त्या दोघांचं लग्न झालं आणि त्यावेळी 7-8 जणांनी कोरस म्हटला आणि खेळ आटोपला. राजा राणी कोरसमध्ये गात नव्हते आणि म्हणत सुद्धा नव्हते.
6: मस्त.
1: बरं,

0: नाटकाविषयी तुम्ही जे काही ऐकलं किंवा तुम्हाला जे जाणवलं त्यासंबंधी बोला बरं.
1: नाटकांचं जे हस्तलिखित असतं त्याला नाट्यसंहिता असं म्हणतात.
0: बरोबर.
2: नाटक पाहत असताना आपण विविध भावनांचा अनुभव घेऊ शकत असतो. म्हणजे रंगमंचावरच्या त्या नाटकातल्या पात्रावर काही गंभीर प्रसंग आला असेल आणि त्यामुळे तो दुःखी झाला असेल तर आपणही दुःखी होतो.
3: त्यांना आनंद झाला असेल तर आम्हालाही आनंद होतो.
4: प्रेक्षकांची मनाची पकड घेणारा वाङ्मय प्रकार म्हणजे नाटक.
0: अरे वा, बरोबर बोललीस. मुलांनो, भालभा केळकर हे मोठे नाटककार होऊन गेले. त्यांनी नाटकाची व्याख्या अशी केली आहे. ते म्हणतात, नाटक म्हणजे जीवनाचा नाट्याभास निर्माण करणारा एक कलात्मक दृश्य आविष्कार आहे.
1: आई, नाटक या वाङ्मय प्रकाराचे वेगळे पण मला काय वाटते माहित आहे का?
0: काय ते?
1: नाट्यसंहितेचे नाटाच्या सहाय्याने रंगभूमीवर घडणारे साक्षात दर्शन हेच नाटकाचं वेगळेपण आहे.
0: अगदी बरोबर बोललास.
5: काकू, नाट्यसंहिता वाचली की मजा कळेलच ना.
0: अगदी बरोबर. आता काही नाटकाचा आशय तुम्हाला मी सांगते, मग तुम्हाला कल्पनेनं त्यातली गंमत जाणवेल. अफाट गावची अचाट मावशी या नाटकातली गंमत माहितीये का? या नाटकाची मनी मावशी ही नायिका आहे. तिला नायकाला श्रीमंत करायचं असतं. त्यासाठी ती अनेक हिकमती करते, गमती जमती करते आणि मग विनोद निर्माण होऊन नाटक खुलत जातं.
5: काकू, अदृश्य माणूस यात पण गंमत आहे. मी पाहिलंय ते नाटक. पेल्यामध्ये गंमत करणारे रसायन आणि त्यातून व्यक्ती अदृश्य होणे आणि मग त्यातून घडणारी धम्माल गंमत.
0: अगदी बरोबर. राक्षसानं अब्दुल्लाला मदत केली आणि त्यामुळं धमाल उडाली. शिवाय तो राक्षस निम्माच असतो, मग काय, धमालच धमाल.
3: आमच्या शाळेत ना एक नाटक बसवलं होतं, आठवतंय मला. सावली हरवते, नातं हरवतं, नाव हरवतं आणि ज्ञान पण हरवतं. धम्मालच धम्माल.
5: नाटकाचं नाव काय ग?
3: राजकन्याची सावली हरवली.
0: बालनाटकात औत्सुक्य महत्वाचं ठरतं.
5: म्हणजे?
1: अरे उत्सुकता, पुढं काय पुढं काय असं वाटलं पाहिजे ना.
0: गमतीची सुरुवात ही सुद्धा बालनाट्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल. एका बालनाट्याची सुरुवात बघा, माझ्याजवळ ते नाटक आहे.
4: नाटकाची संहिता?
0: अग हो ना, नाटकाची संहिताच. ती मी तुम्हाला देते आणि वाचा हा तुम्ही.
6: हो,
4: मस्त.
7: पम्या, आपल्या शेकोटी कार्यक्रमाचं उद्घाटन तू करणार आहेस ना?
1: ठीक आहे, आंटी आगपेटी इकडं.
3: ए हे रे काय बन्या, नेहमी नेहमी तुम्ही मुलंच आपली उद्घाटन करता. यावेळीस आम्हा मुलींपैकी कोणीतरी उद्घाटन करेल.
7: छट, मुली कधी शेकोटी कार्यक्रमाचं उद्घाटन करतात?
5: काहीतरीच आपलं.
4: काही बिघडत नाही ह, घरात शेगडी, गॅस, स्टोव कोण पेटवत रे?
7: हे घर नाहीये म्हटलं.
4: आम्हालाही माहिती आहे म्हटलं.
1: अरे पण भांडण कशाला करता? आपल्या आई बाबांची परवानगी काढून.
5: मोठ्या मुश्किलीनं म्हण.
1: तेच रे, मोठ्या मुश्किलीनं आई बाबांची परवानगी काढून आपण इथं शेकोटीचा कार्यक्रम करायला आलो. ते काय भांडायला?
7: हे तर खरं आहे हा. पण
1: नाही ना बिन नाही सुमा, यावेळी शेकोटीचा कार्यक्रम तुमच्या हस्ते. चला पेटवा शेकोटी.
3: कमा, पेटव ग तू शेकोटी.
4: बन्या, आत पेटी दे ना.
7: घ्या, लावा काढी.
2: माळावरचा म्हातारा शेकोटीला आला.
7: माळावरचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आले.
3: माळावरचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा मुलगा शेकोटीला आले.
1: माळावरचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची काठी शेकोटीला.

0: चा मुलगा मुलाची काठी काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीला आले
1: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची काठी काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशी शेकोटीला आले
2: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची काठ काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटीवरची माशीचे पंख शेकोटीला आले
3: माळावरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची काठी काठी बरोबर कुत्रा कुत्र्याची शेपटी शेपटी

0: बायकोचा मुलगा, मुलाची काठी, काठी बरोबर कुत्रा, कुत्र्याची शेपटी, शेपटीवरची माशी, माशीचे पंख, पंखांवरची धूळ, धुळीतले जंतू शेकोटीला आले.
1: माळावरचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची काठी, काठी बरोबर कुत्रा, कुत्र्याची शेपटी, शेपटीवरची माशी, माशीचे पंख, पंखावरची धूळ, धुळीतले जंतू शेकोटीला आले.

0: ऑर्डर ऑर्डर
1: मर्डर कोणाचा
2: आई ग कोणाचा खून झाला
0: हेट खून वगैरे कोणाचा झाला नाही
2: मग हरकत नाही की ते घाबरले मी मला वाटलं कुणाचा तरी खूनच झाला
1: नाहीतरी तू घाबरटच आहेस
2: असू दे जा मोठा आलाय धीराचा भूताची गोष्ट सांगायला लागला की कसा घाबरतोस मग
3: ए भूताची आठवण नका ना काढू मला भीती वाटते
4: कस असत ग भूत
5: भूत राहत पडक्या वाड्यात रात्रीचे 12 वाजले

0: भडक्या वाड्यातल्या मोडक्या दरवाज्याचा आवाज होतो. भूत बाहेर पडत.
1: बाई गो,
0: धप धप धप धप, भूताचे पाय उलटे असतात, ते भटकत राहत. कुणी दिसलं तर त्याच्या मानगुटीवर बसत.
1: ए नको ना रे, मला भीती वाटते.
0: पुन्हा तेच, संबंध तर पिंपळावरही राहतो म्हणतात. संबंध म्हणजे आणखी मोठ भूत.
1: आई गो
2: निमे, अग भूत नसतच मुळी.
1: मग ह्या बन्यानं त्याचं वर्णन कसं केलं?
2: अग डिरेक्ट थाप ठोकून.
3: नाहीतर काय, भूत मुळी नाहीतच.
1: मग लोक कसं सांगतात?
0: भूत असत ते आपल्या मनात.
1: मनात?
0: हो मनात. कमकुवत मनाची माणसं अशा गोष्टीला, काल्पनिक गोष्टीला बळी पडतात.
1: खरंच नसत ना भूत?
2: नसत म्हणून सांगतोय ना निमे.
3: ए जाऊ दे ना, तिला भीती वाटते तर उगाच कशाला तो विषय काढता. बन्या गोष्ट सांग एखादी.
0: पण मला भूताशिवाय कोणतीच गोष्ट येत नाही.
1: मग मी जातेच कशी?
0: बर मग खुनाची गोष्ट सांगू. ढिशाव ढिशाव ढुश, खतम.
1: असली नको आणि कसलीच नको, तुझी गोष्टच नको आम्हाला.
4: छान छान, मस्त मजा आली. आता आपल्या शिबिराची आजची वेळ संपत आली.
5: ओ
4: का ग,
5: मला कविता म्हणून दाखवायची होती.
4: तू केलीस का?
5: हो ना.
0: आणि या बालनाट्य शिबिराच्या क्षितिजावर आणखी एक कवयित्रीच्या तारीखेचा उदय
2: सादर करत आहे कविता नव कवयित्री उषा.
5: ए फाजिलपणा पुरे. हा
2: ए तू वाचून दाखव.
5: वाचते. झाड आहे गुणाच, छान छान दिसत, पानांनी फुलांनी फळांनी डुलत. चिव काऊ सुगरण इथंच बांधतात घरटी, ठेवून घरट्यात पिल्लांना चारा आणायला फिरती. झाडाच्याच मुळाशी बीळ करतो उंदीर, आरामात राहतो नाही कसली फिकीर. वाघ सिंह हत्ती चित्ता झाडाखाली येतात, उन्हाळ्याच्या कडक उन्हात सावलीत विसावतात. मला फार आवडतं झाड असं गुणाचं, ठरवलंय मी एक तरी वाढवायचं.
2: वाह.

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग चौथा आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

0: मालिका विशेष या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात गोष्ट बालनाट्याची. भाग चौथा आज आपण ऐकत होतात.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत. बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.

0: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही
2: सूरगौरव संध्या.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. सादर करत आहोत अमृत कलश. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.

0: नमस्कार श्रीतो, मंडळी आजच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतो. आज कार्यक्रमात जागतिक रेड क्रॉस आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या अनुषंगानं ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर शंतनू गोखले यांना. डॉक्टर गोखले हे ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉसचे अध्यक्ष आहेत. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिवस आणि याच दिवशी जागतिक थायलेसेमिया दिवस हा पूर्ण देशभर आणि जगभर पाळण्यात येतो. त्या अनुषंगानेच आजच्या आपल्या या चर्चेचं आयोजन आपण केलेलं आहे. सर नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, रेड क्रॉस स्थापना केव्हा आणि कधी झाली याबाबत आपल्याला काय सांगताय?
1: निश्चित, थोडं इतिहासात जावं लागेल. रेड क्रॉसची स्थापना 1859 साली झाली. अर्थात ही स्थापनेचं मूळ कारण एक युद्धच होतं आणि हे युद्ध होतं ते एका बाजूला ऑस्ट्रिया हा देश होता आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स आणि इटली या दोन्ही देशांमध्ये लढाई होती. आणि हे एक शेवटचं असं युद्ध होतं जिथे त्या त्या देशाचे राजे लोक सेनापती म्हणून युद्धभूमीवरती उपस्थित होते. एकूण साधारण दोन्ही बाजूचे सैनिक मिळून 3 लाख लोक ह्या युद्धात सहभागी झालेले होते. आणि युद्ध बरंच भीषण झालं. ह्यात किमान 40,000 लोक खूप गंभीररित्या जखमी तरी झाले किंवा गेले. आता इथे त्यांना ज्या वेदना होत होत्या, त्रास होत होता, हे बघायला एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे जॉन हेन्री दुनांत. हा एक स्वित्झर्लंडचा नागरिक होता. त्याच पंचक्रोशीत अजून एक गाव होतं कॅस्टिलियनी, तर तिथे तो त्याच्या बँकिंगच्या व्यवसायानिमित्त आलेला होता.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी हे युद्ध आणि त्यात जखमी झालेले सगळे सैनिक, त्यांना होत असलेल्या वेदना ह्या सगळ्या पाहिल्या, त्याचं हृदय द्रावले.
0: हो, हो,
1: आणि कुठेतरी एक जाणीव झाली की अरे आपण काहीतरी
0: त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं.
1: आणि तिथे खरं हे रेडक्रॉसचं बीज
0: पेरलं
1: गेलं. आणि मग 1862 साली 14 राष्ट्र एकत्र आली.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी येऊन ऍक्च्युली पहिली रेडक्रॉसची सुरुवात केली.
0: अच्छा.
1: 1862 साली. आणि त्यानंतर 1864 साली जिनिव्हा कन्व्हेन्शन. तर जे पहिली जिनिव्हा कन्व्हेन्शन आणि जे काही पहिले युद्धात पाळायचे नियम ह्याची सुरुवात तिथपासून सुरू झाली.
0: अच्छा. या संघटनेची जी मूलतत्व जी आहेत, तर ती मूलतत्व कोणती आहेत आणि कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जातं?
1: खूप छान प्रश्न आहे हा. कारण हा रेडक्रॉसची जी मूलतत्व आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिलं मूलतत्व म्हणजे मानवता, म्हणजे ह्युमॅनिटी.
0: बरोबर.
1: ओके. आणि ह्याच्यासाठी आमची भूमिका एकच असते की शत्रू राष्ट्र असू दे, मित्र राष्ट्र असू दे, आपण जे काम करतो, जे कार्य करतो, हे पहिल्यांदी मानवतेच्या भूमिकेतून केले,
0: मानवासाठी
1: केलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही बघू नका की तो शत्रू राष्ट्राचा आहे का, तो जखमी व्यक्ती आहे, त्या जखमी व्यक्तीला मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचं आमचा हे आहे इम्पार्शॅलिटी. इम्पार्शॅलिटी म्हणजे निष्पक्षपणे काम करणे, कोणाच्या बाजूनी जास्ती झुकतं माप द्यायचं याच्या बाजूनी द्यायचं आम्हाला त्याच्याशी काहीही नाही. जी व्यक्ती समोर येईल त्याची मदत करणे. त्याच्यानंतर अजून एक त्याच लाईन आहे म्हणजे इंडिपेंडन्स, म्हणजे आम्हाला बाकी कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही,
0: हस्तक्षेप
1: नसावा, तर ते एक फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे अर्थात स्वयंसेवा म्हणजे व्हॉलंटरी सर्व्हिस. त्यामुळे रेडक्रॉसचे स्वतःचे सुद्धा एम्प्लॉईज असतात पण त्यांचा मुख्य भर हा कायम व्हॉलंटरी सर्व्हिस आणि व्हॉलंटियर्स वरतीच आहे. आणि आम्ही अनेक कामं करतो ही आमच्या व्हॉलंटियर्स म्हणून. ते व्हॉलंटियर्स कोणी असतात? कॉलेजचे विद्यार्थी असतात, कधी कधी ते मोठे यशस्वी डॉक्टर्स असतात किंवा खूप मोठे काही उद्योगपती पण असतात. आमच्याला व्हॉलंटियर काम करायला सर्व तरेची लोक आहेत.
0: याला जोडून सर तुम्हाला मी विचारेल की बऱ्याचदा संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी किंवा त्याची पूर्वतयारी असेल, त्या संदर्भातलं

0: प्रशिक्षण असेल, पुनर्वसन असेल किंवा क्षमतावर्धन असेल, तर हे या स्वयंसेवकाचं कसं केलं जातं यावर सांगायला थोडस.
1: हा, तर त्याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारची प्रशिक्षण शिबिरं घेतो. तर त्यात एक प्रशिक्षण शिबिर असतं ते म्हणजे प्रथमोपचार, फर्स्ट एड ज्याला म्हणतो आपण. अजून एक आहे ते आहे सीपीआर वरती, म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे. नेहमी आमची शिबिरं ह्या प्रशिक्षणासाठी चालू असतात आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी हे प्रशिक्षण करतो. आम्ही आमची पण कंडक्ट करतो आणि माझं कळकळीने विनंती आहे लोकांना की तुम्ही ह्या चळवळीत सहभागी व्हा आणि हे प्रशिक्षण घ्या. आणि ह्या प्रशिक्षणाचा उपयोग काय आहे, कारण तुम्हालाही माहित नाही की कधी केव्हा आपत्ती येईल,
0: सांगून
1: आपत्ती कधीच सांगून येत नाही. आणि पण जर तुम्हाला
0: तुम्ही प्रशिक्षित जर असाल
1: तर तुम्ही लोकांना मदत करू शकता.
0: आणि नक्की म्हणजे मदत करण्यापेक्षा एखादं मोलाच्या क्षणी तुम्ही जर ती मदत केली तर एखादा
1: जीव वाचू शकतो,
0: आहे तो वाचू शकतो.
1: आणि मदतीत बरेचदा कसं असतं, वेळ हा खूप महत्वाचा असतो, त्यामुळे जितक्या लवकर ती मदत होऊ शकते ती महत्वाची. आणि प्रशिक्षणावरती का भर, कारण प्रशिक्षण जेव्हा देतो ना तेव्हा खूप काही काही लहान लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला तशा कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो.
0: सर मला एक असं विचारायचं होतं की रेडक्रॉसच्या मुख्य कार्यपद्धतीतला एक महत्वाचा घटक रक्तपेढ्या किंवा साठवण केंद्र, याबाबत थोडीशी आपण चर्चा करूयात.
1: आमच्यासाठी एक मोठं उद्दिष्ट आहे, कारण संस्थेची मूळ सुरुवातच युद्धापासून झालेली आहे, त्यामुळे रक्ताची आवश्यकता ही आहेच. आणि शांततेच्या काळात सुद्धा लोकांना काही ना काहीतरी होतच असतं, त्यासाठी रक्ताची गरज आहे. कुठलीही शस्त्रक्रिया करायची असली तरी रक्ताची आवश्यकता लागते. त्यामुळे एक मोठा उपक्रम आणि हा जागतिक स्तरावरती जो रेडक्रॉसने घेतलेला आहे तो म्हणजे रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे आणि रक्तदान करणे, लोकांना शिबिरं भरवणे
0: आयोजित करणे.
1: आणि ह्या शिबिरांसाठी जो प्रोटोकॉल फॉलो केला जातो तो अगदी पूर्ण जी पद्धत आहे त्याला, जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही फॉलो करतो. असं कुठेतरी रस्त्यावरती रक्तदान शिबिर घेतलं असं होत नाही, त्यासाठी प्रॉपर जागा असते आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. पुण्याची जी आमची रेडक्रॉस संस्था आहे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट ब्रांच, आम्ही पण रक्तदान शिबिरं वेगवेगळ्या संस्थांमार्फत करून घेतो. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये प्रामुख्याने रक्तदानासाठी प्रयत्न करतो आणि काही कंपनीजमध्ये पण प्रयत्न करतो. आता 21 मेला आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलंय, ते पुण्यातील आपल्या टाटा मोटर्समध्ये. आणि तेव्हा आमची अपेक्षा आहे की बरेच लोक रक्तदान
0: करतील.
1: चिंचवडला आहे, सकाळी 11 वाजता.
0: बरं सर, रेडक्रॉसच्या मार्फत रुग्णसेवा किंवा मदत केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, तर याबाबत काय सांगाल?
1: तर आता आमची पुण्याची जी रेडक्रॉसची शाखा आहे, तर आम्ही या संदर्भात बरीच आरोग्य सेवा रुग्णांसाठी देतो. प्रामुख्याने आमच्याकडे नेत्रचिकित्सा आहे जिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते आणि अजून काही वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या डोळ्याशी संबंधित आहेत त्या करतो. त्यासाठी आमच्याकडे नेत्रतज्ञ आहेत आणि ते येऊन ही शस्त्रक्रिया करतात. आम्ही जी शस्त्रक्रियेला जे शुल्क लावतो ते खूप कमी आहे आणि काही जे अति गरीब गटातील रुग्ण असतात ज्याला आपण केशरी रेशन शिधापत्रिकेहूनच्या खालचे किंवा दारिद्र्य रेषेखालील जे रुग्ण आहेत तर त्यांना तर आम्ही विनाशुल्क सुद्धा ही शस्त्रक्रिया करून देतो. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही या सोयीचा निश्चित फायदा घ्या आणि लोकांना त्याबद्दल सांगा की अशा ठिकाणी अतिशय रास्त दरात किंवा तुमच्या घरी कोणी कामाला व्यक्ती आहे ज्यांना परवडत नाही तर त्यांना तुम्ही रेडक्रॉसच्या आमच्या रास्तापेठमध्ये केंद्र आहे आणि कॅम्पमध्ये कॅन्टोनमेंटमध्ये लष्कर भागात महात्मा गांधी रस्ता म्हणजे मेन स्ट्रीट वरती एक केंद्र आहे तर तिथे त्यांना जरूर पाठवा. तिथे त्यांची ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय अल्पदरात होईल.
0: अच्छा,
1: त्याच्या पलीकडे आम्ही अजून सुद्धा बरीच सेवा देतो. सोनोग्राफीची सेवा आहे, एक्सरेची सेवा आहे, दंतचिकित्सा करतो आणि

0: त्यातले जे अजूनही वरचे भाग आहेत म्हणजे दंत रोपण,
1: अच्छा,
0: डेंटल इम्प्लांट, ते सुद्धा आमच्या इथे होतात. ह्याच्या व्यतिरिक्त रक्त तपासणी, रक्त चाचणी, मधुमेहासाठी समुपदेशन आणि रेग्युलर ज्याला आरोग्य भाषेत सेवेच्या भाषेत म्हणतात ओपीडी, ती सुद्धा आमच्या इथे चालते. त्यामुळे लोकांनी कुठल्याही प्रकारचा आजार हे असले तर जरूर तुम्ही रेडक्रॉसच्या केंद्रात यावे. आमच्या इथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, बरेचसे डॉक्टर्स आमचे मानद तत्वावरती काम करतात, पण ते आहेत पुण्यातले प्रतिथयश डॉक्टर्स आणि त्यांना सुद्धा रेडक्रॉस बरोबर प्रेम आहे आणि त्यांना रेडक्रॉसशी संलग्न व्हायला आवडतं, कारण ही एक प्रकारची मानवतेला सेवा आहे आणि म्हणून ते आमच्या इथे आवर्जून येतात आणि ही सेवा आमच्याकडे सर्व प्रकारची.
1: सर, मला हे विचारायचं की या तर तुमच्या अनेक रुग्णांसाठी सेवा आहेत, पण आपला कार्यक्रम मुख्यतः आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आहे, तर आमच्या या कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंडळींसाठी काही विशेष तुमचे उपक्रम आहेत का, किंवा त्यांच्या व्याधींच्या संदर्भामध्ये, त्यांच्या चाचण्यांच्या संदर्भामध्ये, किंवा त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी काही वेगळं किंवा काही विशेष तुम्ही काही केलेले आहे का, तर याबाबत सांगा ना.
0: जरूर. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हल्लीच्या काळात एक समस्या म्हणजे मधुमेह.
1: बरोबर.
0: तर आमच्याकडे मधुमेहावरती तज्ज्ञ आहेत आणि मधुमेहावरती सुद्धा पूर्ण उपचार पद्धती, त्याबद्दलचे समुपदेशन, त्याबद्दल नंतर जे त्याची औषधं असतात ही सर्व उपलब्ध आहेत, तर त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी जरूर फायदा घ्यावा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अजून काही सोनोग्राफी किंवा रक्त तपासणी, कारण जनरली ज्येष्ठ नागरिकांना दर 6 महिन्यांनी रक्त तपासणी करून घ्या, तर आमच्या महात्मा गांधी रस्ता लष्कर भागामध्ये आणि रास्ता पेठमध्ये दोन्हीकडे तुम्ही येऊन तुमचं रक्त देऊन त्याची रक्त तपासणीचा रिपोर्ट घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या सेवा, दंत चिकित्सा तीही महत्वाची आहे, ज्येष्ठ नागरिकांना त्याचीही आवश्यकता असते अधिक प्रमाणात, कारण दंतरोपणी करायचं असतं हल्ली, किंवा कवळी बसवून घ्यायची असली, किंवा काही दात काढायचे असतात, ह्या सगळ्याची आम्ही सोय केलेली आहे. डोळे, मोतीबिंदू हाही एक ज्येष्ठ नागरिकांसाठीचाच कायमचा प्रश्न असतो, त्याची पण आमच्याकडे शस्त्रक्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे होते, तर त्यासाठी त्यांनी जरूर ह्या सगळ्या सोयींचा फायदा घ्यावा, कारण ज्येष्ठ नागरिकांचं बरेचदा उत्पन्नाचंही साधन नसतं, तर त्यामुळे आमच्या इथे जी ह्या सोयी आहेत त्या अति अल्पदरात आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
1: तर इथे एक विचारायचं होतं की विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं अस्थिव्यंग किंवा हाडांच्या संदर्भामध्ये, किंवा कधी कधी वय झाल्यामुळे फ्रॅक्चर होणं किंवा अशा पद्धतीच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काही मदत उपलब्ध आहे का,
0: किंवा खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही,
1: आपल्याला काय सांगता येईल?
0: जरूर जरूर. तर आमच्या इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे अस्थिरोग तज्ज्ञ तर आहेतच, तुमचं काही फ्रॅक्चर झालं वगैरे तर त्या बाबतीत तर ते तुम्हाला मदत करू शकतात, पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक आम्ही आमच्या इथे सोय ती म्हणजे फिजिओथेरपीची, आणि त्या फिजिओथेरपी आमच्या इथे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट आहेत आणि ते फिजिओथेरपीसाठी लागणारी जी काही इक्विपमेंट आहे ती सुद्धा आम्ही सुसज्ज आहोत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खरं सांगायचं तर खूपदा फिजिओथेरपीची आवश्यकता असते, कारण तुमच्या शरीराचं संचलन होणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत जे त्यांना ही मदत जरूर करू शकतात. अँब्युलन्स सेवाही आम्ही प्रोव्हाइड करतो.
1: क्रमांक आपल्याला सांगता येईल अँब्युलन्स सेवेसाठीचा जो आहे तो?
0: आमचा नंबर आहे 83 80 03 4 1 3. पुन्हा एकदा सांगतो, 83 80 03 1 4 1 3.
1: अच्छा. तर इथे आणखी एक मला विचारायचं होतं की अनेक रुग्णांना सेवा देताना रुग्णसेवेचा दर्जा हा रेडक्रॉस कसोशीनं पार पाडत असतं, याबाबत सांगा ना.
0: आम्ही रुग्णांना जितकी मदत करता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्ती लागते मदत. त्यामुळे आमचे जे रुग्णवाहिकेचे जे ड्रायव्हर्स आहेत आणि जे मदतनीस आहेत ते पूर्ण प्रशिक्षित आहेत. त्यांना ज्येष्ठ नागरिकांबरोबर ना काय काय गोष्टी अवघड जातात, कुठे मदत लागते याची पूर्ण जाणीव आहे आणि ते तितक्याच संवेदनेने त्यांची

0: मदत करतात.
1: सर, आपण आपल्या चर्चेच्या प्रारंभीच्या जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आपण जागतिक रेडक्रॉस संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपक्रम या संदर्भामध्ये चर्चा केली होती, पण पुण्यातली आपली जी रेडक्रॉस संघटना आहे, संस्था आहे, तर त्यांचे वर्षभरात जे वेगवेगळे उपक्रम होतात तर त्याबाबतही आपण थोडीशी चर्चा करूयात ना.
0: जरूर जरूर. तर आमची संघटना जी आहे पुण्यातली, आम्ही आमची ऍक्टिव्ह संघटना आहे, उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर करतोय. एक म्हणजे पुण्यात आम्ही स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड, म्हणजे ज्यांना लहान मुलांना ऐकू येत नाही त्याच्यासाठी आम्ही शाळा उघडली आहे, आणि त्या शाळेत मुलांना कुठलंही शुल्क भरावं नाही लागत. इतकं आम्ही ही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करतोय की त्यांना शाळेत येण्यासाठी सुद्धा त्रास असतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी रिक्षाची सोय केलेली आहे, ज्याचे पैसे आम्ही देतो. पण तुम्ही शाळेत या, शिका. म्हणजे काय की जरी आज या मुलांत एक व्यंग असलं तरी सुद्धा त्या मुलांनी पुढे समाजात पूर्ण सक्रियपणे भाग घेता आला पाहिजे, आणि त्या दृष्टीने आमची शाळा खूप प्रयत्न करते. आणि म्हणून आता आम्ही लुल्लानगरला अनेक लोकांच्या मदतीने शाळा लुल्लानगरमध्ये सुरू स्थलांतरित झाली, आणि आम्ही त्या शाळेचं नाव डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड आहे. आणि त्या अनुषंगाने हेही सांगतो, जर तुमच्या माहितीत मुलं असली ज्यांना ऐकायचा त्रास आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं कर्णबधिर असल्यामुळे मुकेपणा येतो, तर ते टाळण्यासाठी तुम्ही मुलांना आमच्या शाळेत जरूर पाठवा, आणि त्याचं कुठलीही फी नाहीये शाळेला, आणि त्या मुलांना एक प्रकारचं आम्ही कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आपल्या संघटनेच्या माध्यमातून रेडक्रॉस दिवस हा 8 मेला आपण पाळतोय, आणि याच दिवशी योगायोगाने जागतिक थायलेसेमिया दिवस तोही आहे, तर याबाबत आपण काय सांगाल? आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या निमित्तानं किंवा या आजाराच्या निमित्तानं याच्या प्रचारासाठी पुणे संघटना कशा पद्धतीनं काम करते?
0: फार छान प्रश्न आहे. हा एक योगायोग आहे. रेडक्रॉस दिन हा 8 मे आहे कारण हेनरी डुनॉन जे आमचे संस्थापक होते त्यांचा तो वाढदिवस, म्हणून तो 8 मेला रेडक्रॉस दिवस आहे. आणि थॅलेसेमिया दिवस आहे तोही 8 मे आहे. तर ते सायप्रस नावाचा जो एक भूमध्य सागरातला एक देश आहे, तर तिथे एक व्यक्ती तिथले उद्योगपती एक होते, तर त्यांचा मुलाला थॅलेसेमिया होता. आणि त्या मुलाला थॅलेसेमिया झाल्यामुळे त्यांनी खूप रस घेतला थॅलेसेमिया सोसायटीला मध्ये, आणि त्या मुलाच्या स्मृती प्रत्यर्थ 8 मे त्या मुलाचा वाढदिवस होता, म्हणून थॅलेसेमिया हा एक ज्याला आपण म्हणतो जेनेटिक ब्लड डिसऑर्डर, म्हणजे अनुवंशिक रक्त आजार आहे, रक्ताचा आजार आहे. याला कारण म्हणजे काय की अनुवंशिकपणे आपल्या रक्तात थॅलेसेमिया मायनर असू शकतो. कधी कधी काय होतं, 2 थॅलेसेमिया मायनर्स यांचं जेव्हा लग्न होतं आणि जे मूल होतं त्यांचं, तर ते थॅलेसेमिया मेजर व्हायची शक्यता असते. थॅलेसेमिया मेजर म्हणजे काय होतं की त्या मुलात आपल्या रक्ताचं जे म्हणतो आपण हिमोग्लोबिन असतं, हिम म्हणजे लोह, आयन, आणि ग्लोबिन म्हणजे हा साधारण साध्या भाषेत सांगायचं तर प्रोटीन और प्रथिनाचा भाग आहे, आणि तो प्रथिनाचा भाग आहे तो प्राणवायू आपल्या शरीरात सगळीकडे नेतो, आणि लोहाचा तर आपल्याला शरीराला गरजच असते. तर होतं काय की रक्तात लोह साठत जातं.
1: अच्छा, बर.
0: आणि ह्या प्राणवायू कमी व्हायला, तर ग्लोबिनचं प्रमाण कमी आणि
1: लोहाचं प्रमाण
0: जास्त व्हायला लागतं, आणि त्यामुळे जो स्पेशली थॅलेसेमिया मेजर आहे त्याला मग त्याची पुढची काही गोष्टी करता येत नाही. म्हणजेच काय होतं की तो त्यांची वाढ कमी होते, बुटके राहतात, त्यांना सारखं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं, आणि म्हणून आपण त्याच्यासाठी उपाय एकच आहे, म्हणजे ते रक्त सारखं बदलत राहणं, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करणं. आज अशा प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत जे गर्भनिदानमध्येच करू शकतात, थॅलेसेमिया मेजरचं निदान करू शकतो.
1: ओके ओके.
0: म्हणून आम्ही एक अभियान हाती घेतलेलं आहे, आणि ते म्हणजे थॅलेसेमिया टेस्टिंग. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की आमची सर्व महाविद्यालयांना

0: युनिव्हर्सिटीजला, विद्यापीठांना ही एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या, आम्ही तुमच्या इथे येतो, थॅलेसेमियाचं प्रबोधन करतो, अवेअरनेस सेशन करतो आणि त्यानंतर आम्ही टेस्टिंग करतो. तर एक तर आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्याबद्दलचं जे काउन्सिलिंग आहे, प्रबोधन करणं आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे एक इंग्रजीत म्हणे, इग्नरन्स इज ब्लिस. ऍक्च्युअली अज्ञानात सुख नाही, नॉलेज इज पॉवर. तर त्यामुळे तुम्ही एकदा तुम्हाला कळलं की अरे थॅलेसेमिया आपण आहोत मायनर, तर मग तुम्ही त्या दृष्टीने सगळी काळजी घेऊ शकता.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी आणि तुम्हाला सांगतो पीट सॅम्प्रस.
1: अच्छा,
0: आता हे सगळे थॅलेसेमिया मायनर आहेत.
1: पण आता ते एकदम छान
0: काय थट्टे कट्टे. पीट सॅम्प्रस तर कितीतरी त्यांनी टेनिसच्या स्पर्धा जिंकलेल्या माणूस आहे. अमिताभ बच्चन तर आज वयाच्या 80व्या 82व्या वर्षी अगदी पूर्ण सक्रियपणे काम करतात. त्यामुळे तुम्हा माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि ती जर माहिती असली तर तुम्ही पुढची काळजी आपोआपच घ्यायला लागतात. म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आमची विनंती आहे की आम्हाला तुमच्या इथे येऊ दे, आम्ही एक थोडस प्रबोधन करू आणि मग टेस्टिंग करू, म्हणजे तुमच्याच विद्यार्थ्यांना आपोआपच कळेल.
1: यंदाचं हे रेडक्रॉस दिनाचं ब्रीदवाक्य आहे की माणसातली माणुसकी ही जिवंत ठेवण्यासाठी कशा पद्धतीने आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे, तर याबाबत आपण काय सांगतो.
0: हो, म्हणजे आता किपिंग ह्युमॅनिटी अलाईव्ह हे आमचं ब्रीदवाक्य, माणसाची माणुसकी जिवंत ठेवणे. कित्येकदा तुम्ही बघाल कोणीतरी रस्त्यात अपघात होतो, लोक बघतात म्हणतात नको कशाला, जाऊ दे मी पळून जातो. आणि तिथे आमचं म्हणणं अरे माणुसकी ठेवा, जा मदत करा आणि विचारा, जर शक्य असलं तर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवा, काय जी और प्रथमोपचार करा. कधी कधी खूप साधा प्रथमोपचारात सुद्धा काही त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो. तर ती माणुसकी आपण विसरलो नाही पाहिजे. आणि कुठेतरी आपण बघतो हल्ली की आपण ते विसरलोय.
1: तर यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं या ब्रीदवाक्याप्रमाणे माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्याचा संस्था तर प्रयत्न करतायत, पण आपण सर्वजण म्हणून हा प्रयत्न करूयात. आणि आज आमच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शंतनू गोखले आपण आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार, आभारी आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद. मला पण खूप आनंद वाटला.
1: मंडळी, आजच्या आपल्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आताच आपण ज्युनियर अँड युथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक पोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. याबरोबर आजच्या कार्यक्रमात मी आता आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: श्रोत्या हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

मध्यरात्रीचे 2:25 आणि 30 सेकंद होत आहे. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. गीत बहार या कार्यक्रमात ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं चौकट राजा या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं हे गीत. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

बलिदान या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं हे गीत होतं. संगीतकार होते अनिल मोहिले. श्रोता आपण ऐकत आहे चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. चांदणे शिंपीत जाय या चित्रपटातील गीत ऐकूया. अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, अपर्णा मयेकर आणि श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

सुरेश वाडकर आणि उषा चांदेकर यांनी गायलेलं मुलगी झाली हो या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. शशी गजवान यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. आता ऐकूया या कार्यक्रमाचं शेवटचं गीत आशा भोसले आणि सहकार यांच्या स्वरात. वटक भवानी या चित्रपटातील गीत ऐकूया. जगदीश केबुडकर यांचं हे गीत आहे, संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

भटक भवानी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं जगदीश केवडकरांचं हे गीत होतं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. चित्रपट संगीताचा गीत बहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. आपण ऐकत आहात मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. आरोग्य दर्पण या कार्यक्रमात ऐकूया रुग्णसेवेचे अनुभव. याविषयी अधिपरिचारिका उषा

0: तेव्हा खरं तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही दोन तीन जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा की म्हणजे काय असतं, किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व, ते एक मनाला असं भावून जाणार होतं. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो, पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहीत नव्हतं. पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता,
1: बर
0: तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावंसं वाटलं. पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं, पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
1: विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
0: 90 मध्ये आम्ही आलो, खरं तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे, एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, ह्या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो, त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचं आहे. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील, पण आता होणार नाहीये. की आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
1: इथे जबाबदारी एक वाढली,
0: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय, तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय, ही जाणीव तेव्हा झाली.
1: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये, सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झालात, तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
0: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो. तेव्हा असं होतं की आपल्या युनिफॉर्म चेंज झाले, विद्यार्थी दशेचे युनिफॉर्म वेगळे होते, आता एक बॅच मिळाला, त्या बॅचचं एक अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो, किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली, त्यामुळे ते आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे ह्याची जाणीव नक्कीच झाली.
1: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चालले, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय, हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
0: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात, की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात, की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली, किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि जागा इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली, मॅन्युअल बीपी ऍपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी बघू शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता, या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर, किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा न्यूनेटॉलॉजी.

0: यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंग मध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंग मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की NABH आणि JIC सारखी हे आली मानांकन मिळायची आहेत हॉस्पिटलला मिळाली पाहिजे त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्स मध्ये बदल झाले त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की तरुणांमधले वाढते आजार जे मानसिक आजार वाढले वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हेही झाल्या आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या गोष्टींमुळे असं की बैठे जॉब झाले लोकांचे किंवा हालचाली कमी झाल्या व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं खाण्यापिण्याच्या हे बदलल्या त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं जितके मेडिसिन आणि हे त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली गुगलवर सर्च करून घ्यायला लागले त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटर मध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट सतर्क असायला पाहिजे कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अनेस्थेशियाची वेळ वाढू शकते म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे. तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्याचा काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे. त्या सर्जरीबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का त्याची साईड जी ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि ICU आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर बरोबर.
0: की म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता की असिस्ट करणं त्याबद्दलची माहिती असणं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही सॅम्पल्स बरोबर गेले की नाही ही तितकीच जबाबदारी कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही झालं तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे ICU वॉर्ड.
0: हो ICU मध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा ICU मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत कोणाला काय डॉक्टर्स आहेत पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का कुठला अलाराम वाजतोय म्हणजे ICU मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुर्सतही मिळत नाही आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक

0: प्रत्येक
1: बरोबर,
0: आपण एका जीवाशी खेळ खेळतो तर ते
1: अगदी खरंय तुम्ही
0: त्याच्याकडे.
1: म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचं तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल
0: हाँ,
1: काय सांगाल? इथे खूप प्रमाणात असतात
0: खूप
1: कारण
0: जनरल
1: पेशंट.
0: वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबरच सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर
1: हाँ
0: येणारी नातेवाईकांची संख्याही जास्त असते.
1: हाँ
0: मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं, येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कुणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे
1: हाँ
0: आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय.
1: ओ
0: तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स
1: हाँ
0: असायला
1: हाँ
0: पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित.
1: समजून.
0: त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात
1: हो
0: कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात, ते जर का तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्ड मध्ये काम करणं सोपं जातं आणि नाही तर ते मॅनेज करणं
1: कठीण
0: कठीण होऊन बसतं.
1: अगदी खरं. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशन्स लेवल खूप हायेस्ट लेवलला खरं तर
0: पेशन्स हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच ठिकाणी, कारण जनरल वॉर्ड मध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं, जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला
1: खरं अगदी प्रेमानं त्यांना
0: हाताळावं लागतं त्यांचं, कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात
1: बरोबर,
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं. नाही तर
1: आणि ही नॅक आय थिंक
0: अनुभवातूनच ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असे प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं कोणी सांगणार नाहीये, पण ते कसं त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे. मंडळी आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेला आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
0: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
1: आणि खरं तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला
0: हो.
1: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
0: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं, कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. असं बरेच वेळा होतं त्यावेळेची परिस्थिती, तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या, आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही, मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत त्यांच्याबरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं.

0: म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाहीये तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचंय आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफ मध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युअल्टीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
1: बरं. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
0: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले. ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात. त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होऊ नये. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे. अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते. पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे कुठल्याही ह्याच्यातून लोक आलेली असतात, भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा. आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअल्टीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते.
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचाराने ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत किंवा ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचं ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंटकडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं. किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट 4 दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि तेही तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं आहे.
0: त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारलंय हे घरच्यांशी व्यवस्थित पणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा

0: पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत. किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात. पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायचंय ही एक मानसिकता तयार झालेली असते, त्यामुळे म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुमेंट आहे जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे, पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे एक 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं, आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना ती त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय, कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा ही सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे.
1: खरं
0: हे जेव्हा घरातली लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे.
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणारेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे ड्युटीवर विरारवरून. ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटीमध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं, याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात, आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय. पण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे, ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहेत त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात, त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, ते संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ते ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा असं संभ्रम, तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही आहे, ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असते की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणारं नाही त्या बेबी सिटिंग मध्ये, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत. हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव केलं, की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगा.

0: सांगितलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना सर्व प्रकारच्या आजारांना सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
0: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.

वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण. या कार्यक्रमात रुग्णसेवेचे अनुभव. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

धाडीला राम तिने का वनी या नाटकातील नाट्यपद आपण ऐकलं. आशा खाडीलकरांनी गायलेलं आहे. राजा बढे यांची ही रचना होती. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेके यांचं. याच नाटकातील नाट्यपद ऐकूया नारायण बोडस यांच्या स्वरात.

धाडीला राम तिने कवनी या नाटकातील नाट्यपदा पण ऐकलं. जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं राजा बडे यांचं. रचना स्वर होता नारायण बोडसे यांचा. श्रोत्या आपण ऐकत आहात कार्यक्रम मिश्र संगीत.

श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला आहे. ठिकठिकाणचे राजे महाराजे ऋषी मुनी आणि असंख्य नागरिक त्या अयोध्येमध्ये जमले आहेत. त्यांच्यामध्येच दोन बटू आले आहेत आणि हे बटू असं म्हणत आहेत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. रामचरित्र गायन करतो असं म्हणणारे हे बटू प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर येऊन त्यांना त्यांचं चरित्र ऐकवत आहे. शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने हे रामचरित्र रामांना ऐकवत असताना ते दोन्ही बटू गातात कसे, गाताना दिसतात कसे, त्यांच्या मुद्रा कशा होतात, त्यांचा अभिनय कसा होतो, त्यांचे हावभाव कसे होतात, ज्या राजसभेसमोर त्यांचं हे गायन चालू आहे त्या सभेमधल्या श्रोतृवर्गावरती यांच्या गायनाचा कसा कसा परिणाम होतो आणि प्रत्यक्ष रामचंद्रांची अवस्था हे स्वतःचं चरित्र त्या दोन्ही सुकुमार कोवळ्या अशा बाळांच्या तोंडून ऐकताना कसे होते याचं अतिशय सुरेख वर्णन निवेदक करतो आहे. निवेदक सांगतो आहे, स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. कुशलव म्हणजेच हे बटू ही बाळ हे रामचंद्रांचं चरित्र त्यांना ऐकवत असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की त्या दोन्ही बाळांना हे माहीत नाही की ज्याच्या समोर येऊन आपण त्याचं सगळं चरित्र ऐकवतो आहोत तो प्रत्यक्ष आपला पिता आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही हे माहीत नाही की ज्या दोन कोवळ्या सुकुमार परंतु अतिशय तेजस्वी अशा बाळांच्या तोंडून आपण आपलं सगळं चरित्र ऐकतो आहोत ती बाळ ही प्रत्यक्ष आपलीच बाळ आहेत, ते आपलेच पुत्र आहेत. आणि पिता पुत्राचं नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं सगळं चरित्र ऐकवत आहे.

श्रोता आपण ऐकत होतात गीतरामायणातील हे पद. स्वरता सुधीर फडके अर्थात आपल्या बाबूजींचा. रचना होती गदी माडगुळकर यांची, संगीत होतं सुधीर फडके यांचं.

सुधीर फडके आणि सहकारी यांनी गायलेलं गदी वाडगुळकरांचं हे गीत होतं, संगीतात सुधीर फडके यांचं. या गीताबरोबरच मिश्रा संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मुकेश शर्मा यांचं सरोदवादन. मध्यलयगत झपतालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे दत्तात्रय गोगटे यांची. ऐकूया मुकेश शर्मा यांचं सरोदवादन.

श्रोत्या आपण ऐकत होतात मुकेश शर्मा यांचं सरोदवादन. आपण ऐकलात राग अहिर भैरव. नादब्रह्म या कार्यक्रमात आता ऐकूया वरदा गोडबोले यांचं गायन. ऐकूया राग खट. मद्दलय वंदेश जपतालात निबद्ध असून बोल आहेत विद्याधरे गुदय सुनो. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत बंधा समा सुरलय. तबला साथ भूषण परचोऱ्यांची, हार्मोनियम साथ केली आहे अतुल पडघे यांनी. ऐकूया वरदा गोडबोले यांचं गायन राग खट.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात वरदा गोडबोले यांचं गायन. आपण ऐकलात राग खट. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुप्रभात. पहाटेचे 5 वाजत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

अष्टविनायक या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत होतं शांता शेळके यांचं, संगीत होतं अनिल अरुणी यांचं. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. शापित या चित्रपटातील गीत आता ऐकूया आयशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांचं हे गीत, संगीत आहे सुधीर फडके यांचं.

चौकट राजा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेलं हे गीत होतं. सुधीर मोघे यांचं संगीतकार होते आनंद मोडक. श्रोते, आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. ऐकूया अन्नपूर्णा या चित्रपटातील गीत. सुमन कल्याणपूर यांचा स्वर, गदी माणगुळकर यांची ही गीतरचना, संगीतकार स्नेहल भाटकर.

माझे घर या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. आशा भोसलेंनी गायलेलं हे गीत होतं. रवींद्र भट यांचं संगीत होतं, सुधीर फडके यांचं. या कार्यक्रमातील शेवटचं गीत ऐकलं गडबड घोटाळा या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, संगीतकार सुरेश कुमार.

या गीताबरोबर चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:31 होत आहेत. सादर करत आहोत.